श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 8 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 29 मे 2026. सकाळचे

5:58 आणि 46 सेकंद झाले आहेत. आजच्या आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं स्वागत करते. प्रसारण सभेला आता प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्री शंकराचार्य कृत अच्युताष्टकम आत्ताच आपण ऐकलत. गायिका होत्या कविता खरवंडीकर. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली भूपाळी. संगीतकार वसंत प्रभू.

संत तुकाराम महाराजांची ही रचना स्वरबद्ध केली होती प्रभाकर पंडित यांनी आणि गायली होती सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेली ही रचना होती संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

स्वप्नील गोरे यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते अवधूत बाम. कार्यक्रमात आता ऐकूया मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली शांताराम नांदगावकर यांची रचना, गायक कलाकार टी मीना आणि सहकारी.

उद्धव कुमार रचित भजन आत्ताच आपण ऐकलं. तर गायिका होत्या वाणी जयराम आणि संगीतकार रघुनाथ शेठ. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया वसंत निनावे रचित देशभक्तीपर गीतरचना समूह स्वरात.

0: कान्हू घोष यांनी स्वरबद्ध केलेल्या या रचनेसोबतच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम. स्वराज्य अग्रो सोबत मिळवा बँकेच्या एफडी पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 80 80 18 82 18.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. आता प्रसारित करणार आहोत शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडळी, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यामुळे नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळ रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना काठ्यांचा आधार द्यावा. नवीन फळबाग लागवडीसाठी रोपं किंवा कलम तसंच भात बियाण्याच्या उपलब्धतेसाठी आणि आगाऊ नोंदणीसाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील बियाणे विभागाशी 8275013396 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 8275013396. मंडळी, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी भात शेतीतील बांधांची दुरुस्ती आणि मजबूतीकरण करावं, तसंच बांध तणमुक्त राहण्यासाठी नियमित स्वच्छता आणि तण नियंत्रणाची कामं करावीत. आगामी खरीप हंगामासाठी दर्जेदार बियाणं, खतं, शेणखत, कीडनाशकं इत्यादी आवश्यक कृषी निविष्ठांची वेळेत उपलब्धता करून घ्यावी. आता जाणून घेऊया भात पिकाविषयी. खरीप भात लागवडीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन उन्हामध्ये तापू द्यावी, यामुळे तण आणि किडींचं नियंत्रण व्हायला मदत होते. भात रोपवाटिका तयार करण्यासाठी जमिनीची चांगली नांगरट करून ढेकळं फोडावीत. जमिनीत प्रतिगुंठा 100 किलो शेणखत मिसळावं. जमिनीचा उतार आणि निचरा लक्षात घेऊन उंच आणि चांगला निचरा होणाऱ्या ठिकाणी तळाशी 120 सेंटीमीटर, पृष्ठभागी 90 सेंटीमीटर रुंदीचे तसंच 10 ते 15 सेंटीमीटर उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यांची लांबी जमिनीच्या उतारानुसार ठेवावी. खरीप लागवडीसाठी आवश्यक त्या योग्य जातींच्या दर्जेदार भात बियाण्यांची उपलब्धता आगाऊ करून घ्यावी. आता नागली पिकाविषयी. नागली आणि वरी पिकाच्या रोपवाटिकेसाठी निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. निवडलेल्या क्षेत्रावर नांगरणी करून जमीन तयार करावी. जमिनीत प्रतिगुंठा क्षेत्राला 250 किलो कुजलेलं शेणखत मिसळावं. जमिनीचा उतार लक्षात घेऊन उंच निचऱ्याच्या जागी तळाशी 120 सेंटीमीटर आणि पृष्ठभागी 90 सेंटीमीटर रुंदीचे 8 ते 10 सेंटीमीटर उंचीचे उतारानुसार योग्य त्या लांबीचे गादी वाफे तयार करावेत. पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी 2 वाफ्यांमध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. भुईमूग लागवडीसाठी मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमीन खोल नांगरून भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी प्रतिगुंठा 50 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: शेतकरी

बाबूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलं, याचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कृषीवाणी आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणं पाहिली. आज आपण त्याची लक्षणं पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये जे भावनिक किंवा शारीरिक बदल होतात त्याविषयीची आपण माहिती घेत आहोत. आता हे जाणवतं कसं किंवा याची लक्षणं कोणती आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा भावनिक लक्षणं पाहूया. सतत दुःखी राहणं किंवा कारणाशिवाय अचानक रडू येणं, बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाही आहे किंवा आपण एक चांगली आई नाही आहोत अशी भावना सतत जाणवत राहणं, सतत चिडचिड येणं, राग येणं, बाळापासून दुरावल्यासारखं वाटणं किंवा जे बॉन्डिंग जाणवायला पाहिजे त्याची कमतरता भासणं, अत्यंत टोकाची अपराधीपणाची भावना यामध्ये जाणवते. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे मानसिक लक्षण. एकाग्रता व निर्णय क्षमतेचा अभाव. बाळाबद्दल अनपेक्षित भीतीदायक विचार मनामध्ये येत राहतात. अचानक स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते किंवा ब्रेन फॉग, गोंधळले पण जाणवतं. भविष्याबद्दलची निराशा, स्वतःची जाणीव किंवा आपली आयडेंटिटी गमावण्याची एक फिलिंग सतत मनामध्ये येत राहते. तिसरं लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक लक्षण. यामध्ये सतत खूप थकवा जाणवतो, म्हणजे सहन करण्यापलीकडे थकवा जाणवत राहतो. भूक न लागणं किंवा अति खाणे, आपण ज्याला इमोशनल ओव्हर इटिंग म्हणतो ते त्या पद्धतीमध्ये. डोकं दुखणं, छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटणं, प्रचंड अंगदुखी जाणवते. अजिबात झोप न लागणं म्हणजे इन्सोमनिया किंवा खूप झोप येते, ही शारीरिक लक्षणं यामध्ये जाणवतात. चौथी लक्षणं ही स्वभावाची लक्षणं आहेत. घरच्यांपासून किंवा मित्रमैत्रिणींपासून आपण डिटॅच राहायला लागतो. स्वतःची हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता किंवा स्वतःची काळजी न करणं किंवा त्याला निग्लेक्ट करणं हा एक स्वभाव होऊन जातो. बाळाची अजिबात काळजी न करणं किंवा ह्याच्या विरुद्ध त्याच्या सेफ्टीला घेऊन आपण खूप ऑब्सेस्ड होतो, ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो. स्वतःचे छंद व आयुष्यातील इंटरेस्ट कमी होत जातात. यानंतर हा जो आजार किंवा ही कंडिशन आहे ह्याला लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून आपण रिकव्हरी करू शकतो, तर तो भाग आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पुरेशी झोप आणि विश्रांती. आपण पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर शरीरामध्ये बरेचसे घटक हे कमी झालेले असतात. शरीरातून रक्त कमी झालेलं असतं, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी झालेली असते, ती भरून काढण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये काही बदल करावे लागतात. तर त्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती होणं गरजेचं आहे. बाळाच्या झोपेच्या वेळेत स्वतः आपण थोडीशी नॅप घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्या झोपेच्या वेळेला अनुसरून आपण एक 20 मिनिटाची छोटी झोप घेऊ शकतो. खूप थकला असाल आणि खूप एक्झर्शन वाटत असेल एखाद्या रात्रीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्यास हरकत नाही. झोपण्यापूर्वी 30 मिनिट आधी मोबाईल, लॅपटॉप हे हाताळू नयेत किंवा यांच्यापासून दूर राहावं. झोपण्याची जागा ही शांत, स्वच्छ व थोडी अंधारी असावी. बाळासोबत स्वतः पण 10 ते 15 मिनिट सकाळचे कोवळे ऊन घ्यावे. याला सायंटिफिक रिझन आहे की याने सिरोटोनिन बूस्ट होतं. स्वच्छ हवेत 15 ते 20 मिनिट वॉक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी स्ट्रेचिंग व योगासने सुरू करावीत. यातील आणखी काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।

0: परिसर।
1: श्रोते हो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती। लेखन डॉक्टर पल्लवी भोसले। बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे सर्वात महत्वाचे घटक आहेत। एन्झाईम्स हे जैविक उत्प्रेरक असून ते रासायनिक अभिक्रिया जलद गतीनं घडवून आणतात। बायो क्लिन्झरमध्ये प्रामुख्यानं चार प्रकारचे एन्झाईम्स आढळतात, प्रोटीयस, लिपेज, अमायलेज आणि सेल्युलेज। प्रोटीयस हे एन्झाईम प्रथिनांचं विघटन करतं। स्वयंपाकघरातील अन्नाचे डाग, रक्ताचे डाग किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ हे प्रोटीनियसच्या मदतीनं सहजपणे काढता येतात। लिपेज हे एन्झाईम तेल आणि चरबीचं विघटन करतं, त्यामुळे तेलकट भांडी, फरशीवरील तेलाचे डाग याची स्वच्छता प्रभावीपणे करता येते। अमायलेज हे एन्झाईम स्टार्चचं विघटन करतं, तर सेल्युलेज हे कापड आणि वनस्पतीजन्य तंतूंचं विघटन करतं। या सर्व एन्झाईम्सच्या एकत्रित कार्यामुळं बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी स्वच्छता साधन बनतं। बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारी सेंद्रिय आम्लसुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाची असतात। ॲसिटिक ॲसिड हे त्यापैकी सर्वात प्रमुख आहे। ॲसिटिक ॲसिड हे एक प्रभावी जंतुनाशक असून ते बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीस प्रतिबंध करतं। याशिवाय ते दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं। लॅक्टिक ॲसिड हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे जो सूक्ष्मजीवांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो। बायो क्लिन्झरचं पीएच मूल्य साधारणत अम्लीय असतं, जे 2.5 ते 4 या दरम्यान असतं। हे अम्लीय वातावरण अनेक हानिकारक जीवाणूंना प्रतिकूल असतं, त्यामुळं बायो क्लिन्झर जंतुनाशक म्हणून प्रभावी ठरतं। याशिवाय अम्लीय पीएचमुळं खनिज साठे आणि घाण सहजपणे विरघळतात। या द्रावणामध्ये फ्लॅव्होनॉइड्स, टॅनिन्स, सॅपोनिन्स आणि अल्कलॉइड्स यासारखे नैसर्गिक रासायनिक घटक सुद्धा असतात। फ्लॅव्होनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करतात। टॅनिन्स हे बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असलेले घटक आहेत। सॅपोनिन्स हे नैसर्गिक सर्फंक्टन्स आहेत, जे पाण्याचा पृष्ठताण कमी करतात आणि घाण काढण्यास मदत करतात। त्यामुळे बायो क्लिन्झरमध्ये नैसर्गिकरित्या फेस तयार होतो आणि स्वच्छता अधिक प्रभावी होते। बायो क्लिन्झरची कार्यपद्धती समजून घेताना बायोडिग्रेडेशन ही संकल्पना महत्वाची ठरते। बायोडिग्रेडेशन म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होणं। बायो क्लिन्झरमधील एन्झाईम्स मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सेंद्रिय अणूंना लहान आणि साध्या अणूंमध्ये विभाजित करतात। हे लहान अणू पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणात सुरक्षितपणे मिसळतात, त्यामुळं बायो क्लिन्झर वापरल्यानंतर कोणताही हानिकारक अवशेष राहत नाही। जंतुनाशक कार्यपद्धतीच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे। बॅक्टेरिया आणि फंगस यांची वाढ रोखण्यासाठी बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे ॲसिड्स आणि जैवसक्रिय घटक महत्वाची भूमिका बजावतात। संशोधनामध्ये झोन ऑफ इनहिबिशन चाचणीद्वारे बायो क्लिन्झरची जंतुनाशक क्षमता तपासली जाते। या चाचणीत ज्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत त्या क्षेत्राचा व्यास मोजला जातो। हा व्यास जितका मोठा तितकी जंतुनाशक क्षमता जास्त असते। परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती ऐकली। लेखन डॉक्टर

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 आणि 27 सेकंद झालेत. जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषानंतर म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 आपण जाणून घेऊ आजचे काही दिनविशेष. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा. 8:40 पर्यटनावर आधारित कार्यक्रम कोकण दर्शन. यामध्ये आज आपण ऐकाल संगमेश्वर विषयी माहिती. लेखन सोनाली सावंत यांचं, निवेदन सोनाली सावंत आणि वंदना मुसळे, सादर करते विवेक वानखडे. 9 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात पुरातन पाणी जतन करणाऱ्या बारव यांचे संवर्धन करणाऱ्या महाराष्ट्र बारव मोहिमेत कार्यरत स्वयंसेवक श्रीरंग मसूरकर यांची अनघा मकदूम यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमामध्ये पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौरे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. आजची रेसिपी या सदरात सातू सरबत आणि छाया भारस्वाडकर यांची कथा टाइम आउट. 1:05 गीतबहार. 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर. या तिन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात पंडित अवनिंद्र शेवलीकर यांच्या सतारवादनात राग शुद्ध सारंग दरम्यान. 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची आजची दुसरी सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रमामध्ये स्वदेशी दिवस माहिती आणि देशप्रेमाविषयी गाणी हा कार्यक्रम. युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझा आवार माझा शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान रात्री 8:15 पॉप म्युझिक. 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आणि 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संध्या फडके यांच्या सतारवादनात राग छायानट. याशिवाय बातमीपत्रं नेहमीच्या वेळी प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषा श्रोते हो, आत्ता आपण जाणून घेतली आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र.

श्रोतहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7 वाजले, थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोत्या, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण असं ऐकलं की ताजमहाल हॉटेल किती मोठ्या जिद्दीनं परत उभं राहिलं, आणि नुसतं उभंच राहिलं नाही तर त्या विध्वंसामध्ये जे अनेक निरपराध लोक बळी गेले त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य उभं राहावं म्हणून वेगळा निधी, वेगळा ट्रस्ट स्थापन करून त्यामार्फत त्यांना मदत केली गेली। टाटांचं जर एकंदरीत व्यक्तिमत्व बघितलं तर आपण असं ऐकलं टाटांना गाडी चालवायला खूप आवडायची, विमानं चालवायला, उडवायला आवडतात, आणि ते जे काही करतात ते अगदी मनापासून करतात। परंतु सर्वांच्या नजरा त्यांच्यावरती जरी खेळलेल्या असल्या तरी टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचं जे काही खाजगी जीवन असेल याच्याबद्दल किती लोकांना माहिती आहे किंवा काही माहितीच नाही। एक त्यांचे जे सहकारी होते जुन्या पिढीतले, म्हणजे त्यांच्याबरोबर काम करणारे, ते म्हणाले की सर, रतन टाटा आपलं आयुष्य, आपलं खाजगीपण अत्यंत जपतात, मोकळ्या वेळात ते काय करत असतात याची माहिती त्यांच्याबरोबरच्या अगदी निकटच्या लोकांना पण असेल की नाही याबद्दल शंका आहे। त्या अत्युच्च पदावरून जेव्हा मधल्या काळात ते खाली उतरल्यानंतर काय करत असतील किंवा त्यांचा जीवनक्रम काय असेल, दिनक्रम काय असेल, तर त्यांच्याजवळच्या लोकांना खात्री आहे की त्यांना पाळीव प्राण्यांबद्दल खूप प्रेम आहे आणि टाटा समूहाची सूत्र हातात असताना आपल्याकडील कुत्र्यांकडे लक्ष देणं त्यांना जमत नव्हतं, त्यामुळे कदाचित कुत्र्यांकडे लक्ष देईल असा लोक अंदाज बांधायचे
11: ते जर रिटायर्ड झाले तर।
10: जगातल्या प्रमुख 25 उद्योगपती आहेत त्याच्यामध्ये टाटांचं नाव घेतलं जातं। आणि रतन टाटा कुलाबामध्ये जी बक्तावर बिल्डिंग आहे त्यातल्या एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहतात, त्यावेळेला राहत होते आणि ते अविवाहित आहेत, सर्वांना माहितीच आहे। त्यांना घरामध्ये भरपूर पुस्तकं आणि कुत्र्यांची सोबत असायची, मोटारी आणि गाड्या आणि विमानं हे त्यांचे छंद होते, आणि एकूणच 8 ते 9 गाड्या त्यांच्या गॅरेजमध्ये सतत पार्क केलेल्या असतात। आता हा जो गाड्यांचा शौक होता त्यांना, तो आपण बघितला की ते अगदी पूर्वी जेव्हा इंग्लंडमध्ये होते तिथपासून त्यांना हा शौक होता। काही काळापूर्वी त्यांच्या तरुणपणामध्ये त्यांनी एका नियतकालिकाला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की मला गाडी चालवायची अत्यंत आवड आहे, परंतु गाडी चालवायला मला वेळच मिळत नाही। रविवार एखाद्या मिळतो त्या रविवारी मी माझ्या गाड्या बाहेर काढतो, मला ज्या गाड्या आवडतात त्या सहसा ड्रायव्हरला चालवायला द्यायला मला आवडत नाहीत। आता त्यांना आपल्या गाड्या चालवायला

0: वेळ मिळेलच, पण त्याशिवाय विमानं चालवायलाही भरपूर वेळ मिळेल जर रिटायर झाले तर, असं लोकांना वाटायचं. त्यांचे काका जे JRD त्यांच्याप्रमाणेच रतन टाटासुद्धा उत्तम वैमानिक होते आणि ते विमान आणि हेलिकॉप्टर हे दोन्ही उडवू शकत होते. त्याशिवाय काही विमानं F-16 सारखी किंवा FA-18 ही विमानंही त्यांनी 2007 साली जो एरो इंडिया शो झाला त्याच्यामध्ये उडवली होती. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा एकट्यानं विमान उडवलं. रतन टाटा एकदा म्हणाले होते फाल्कनबद्दल की फाल्कन बिझनेस जेट उडवण्याचा जे लायसन्स लागतं ते लायसन्स माझ्यापाशी आहे, परंतु परिस्थितीमुळे हल्ली मी हेलिकॉप्टरच जास्त चालवतो, कारण त्याच्यातलं जे इंजिनिअरिंग आहे ते मला आवडतं. आणि हेलिकॉप्टर चांगलं चालवणं यात खरं म्हणजे खूप मोठं आव्हान आहे, कारण ते आपण विमानापेक्षा खालच्या उंचीवरून उडवतो आणि त्यामुळं खालचं दृश्यही बघण्याचा वेगळा आनंद आपल्याला लुटता येतो आणि हा वेगळाच आनंद आहे, असं हे अवलिया व्यक्तिमत्व होतं.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: श्रोते हो, पूर्वजांनी पाणी व्यवस्थापनासाठी केलेली व्यवस्था म्हणजे बारव, याविषयी इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र बारव चळवळीचे स्वयंसेवक श्रीरंग राजेंद्रप्रसाद मसूरकर यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
3: महाराष्ट्र बारव मोहीम ही या ज्या पुरातन विहिरी आहेत, पुरातन तरी बारव आहेत, त्यांच्या संवर्धनासाठी सुरू झाली एक लोकचळवळ आहे. तुम्ही स्वतःहून एखाद्या बारवेचं संवर्धन करताय, याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्रातल्या बारव मोहिमेच्या लोकचळवळीचा एक भाग आहे.
2: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या बारवांबद्दल नक्की ऐकूया शुक्रवार दिनांक 29 मे रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. त्यासाठी ट्यून करूया रेडिओ सेट 1143 kHz वर किंवा 101.5 MHz FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 7:07 होत आहेत. त्यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत फडणवीस यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर आम्हाला विजय मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागा वाटप सन्मानानं होईल असं शिंदे यांनी सांगितलं. जागा वाटपाचं सूत्र स्पष्ट असून महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास साधत आहोत असं शिंदे म्हणाले. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. एक देश एक कायदा हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न समान नागरी कायद्याच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होईल अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली. महायुतीमध्ये रिपाईचं महत्व कमी झालं असल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सरकारमध्ये एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा होता असं आठवले म्हणाले. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी त्यामध्ये विदर्भाचा विशेष विचार व्हावा अशी मागणी आठवले यांनी केली. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शहा म्हणाले,
1: घुसपैठिए को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त शहा यांनी त्यांच्या त्यागाचं आणि मातृभूमीप्रती असलेल्या आजीवन समर्पणाचा आदरपूर्ण उल्लेख केला. प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. सावरकर यांच्या जन्मगावी भगूर इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी काल नागरिकांनी गर्दी केली होती. जयंतीनिमित्त भगूरमध्ये काल शोभायात्राही काढण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीतही पतितपावन मंदिरात तसंच शहरातल्या त्यांच्या पुतळ्याला विविध संस्था संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन

करण्यात आलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील सावरकरांचं वास्तव्य असलेली खोली काल खुली करण्यात आली होती. त्या ठिकाणीही काल अनेक नागरिकांनी अभिवादन केलं. राज्यभरात अनेक ठिकाणी व्याख्यानं, सांगीतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धांच्या माध्यमातून सावरकर यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल, असं प्रधान म्हणाले. ऑनस्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली आहे. ओएसएम प्रक्रियेद्वारे सीबीएसईनं जवळपास 40 कोटी स्कॅन केलेल्या पानांचं प्रथमच मूल्यांकन केलं आहे. ओएसएम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतात. ही प्रणाली प्रगत असली तरी या प्रणालीतील त्रुटी आणि इयत्ता 12वीच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलमधील तांत्रिक अडचणी समोर आल्या असल्याचं प्रधान यांनी मान्य केलं. पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान या सर्व तक्रारींचं निवारण केलं जाईल याबद्दल त्यांनी विश्वास दाखवला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण काल देशभरात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पारंपरिक अभ्यासक्रमासाठी ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच एफ दर्जा मिळाला आहे अशा 29 महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. हा निर्णय केवळ पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनाच लागू राहणार असून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना या कारवाईतून वगळण्यात आलं आहे. आगामी मान्सूनमध्ये कोकण विभागातील मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी नारकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलातून नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना काल उद्ध्वस्त करण्यात आला. अलीकडेच ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जंगलात स्फोटकं लपवून ठेवली असल्याची आणि शस्त्र तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातील बिनागुंड नजीक जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता रोज इन कॅमेरा पद्धतीनं होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू

0: विशिष्ट होतं. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. बद्र यांना पद्मश्री बरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हवामान. राज्यात कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:21 आणि 7 सेकंद झालेत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 29 मे जागतिक पचन स्वास्थ्य दिन आणि आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. 1953 मध्ये याच दिवशी एडमंड हिलरी आणि शेर्पा तेन्झिंग नॉर्गे यांनी जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं होतं. 1905 साली आजच्या दिवशी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म झाला. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेल्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती आजच्या दिवशी, म्हणजे 29 मेला 1919 साली. 1972 साली हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचं निधन झालं होतं. तर 2007 साली संगीतकार स्नेहल भाटकर यांचं निधन झालं होतं आजच्या दिवशी, म्हणजे 29 मेला. आजचे दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र। यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात बदलतं वातावरण, बदलती आहारशैली, वाढता ताणतणाव आणि झोपेच्या बदललेल्या वेळा, वाढत्या व्यसनांच्या सवयी यामुळे आपल्याला दैनंदिन अनेक आरोग्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. कळत नकळत आपल्या जीवनात आपण गंभीर स्वरूपाच्या आजारांना आमंत्रण देत आहोत आणि सध्या तंबाखू, गुटखा, धूम्रपान तसंच बदलती जीवनशैली यामुळे या कर्करोगांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास हा कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. या अनुषंगानेच आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे प्रख्यात मुख, डोकं, मान कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सर यांना. सरांनी अनेक रुग्णांना नवसंजीवन दिली असून कर्करोगाविरोधातील लढ्यात त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन नुकतेच माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपला महाराष्ट्रातील कर्करोग वॉरियर म्हणून सन्मान देखील करण्यात आला आहे. सिंघवी सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते. डॉक्टर, सुरुवातीला तर आपला थोडासा कामाचं स्वरूप सांगा आणि आपला परिचय आपल्या मंडळींना करून द्या.
1: मी डॉक्टर हितेश राजेंद्र सिंघवी, हेड अँड नेक कॅन्सर सर्जन. मी पूर्वी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होतो आणि आता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलला आहे. तिथे आपण सगळे जे कॅन्सरचे पेशंट्स असतात, ओरल कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सरचे पेशंट्स असतात, त्यांना आपण ओपीडी बघतो आणि शस्त्रक्रियाही करतो.
0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की हे थोडंसं हेड अँड नेक कॅन्सर काहीतरी ऐकायला वेगळं वाटतंय, तर हा नेमका कॅन्सर काय आहे?
1: सो हेड अँड नेक कॅन्सरमध्ये खूपसे पार्ट्स असतात आणि मुख्य प्रमाण म्हणजे ओरल कॅन्सर, ओरल कॅव्हिटी आपण म्हणतो, नाकाचा मागचा भाग त्याला नेलोफॅरिंग्स म्हणतो, घसाचा मागचा भाग त्याला आपण ओरोफॅरिंग्स म्हणतो आणि स्वरयंत्र त्याला आपण लॅरिंग्स म्हणतो. हे सगळं मुख्य पार्ट्स असतात हेड अँड नेकचे. आणि आपला एक सलायव्हरी ग्लँड असतात, थुंकीची ग्रंथी असते, मँडिबल म्हणजे जबड्याच्या मागच्या बाजूला असते आणि वर असते, ते पण हेड अँड नेकच्या डोमेन मध्ये येतं.
0: अच्छा, तर सध्या मग या कॅन्सरचं प्रमाण काय आहे आपल्याकडे?
1: अनफॉर्च्युनेट आहे.
0: अच्छा.
1: येस, इट इज व्हेरी वरीसम. इंडिया इज कॉल्ड ग्लोबल ओरल कॅन्सर कॅपिटल आणि आपल्या भारतामध्ये 1.5 लाख न्यू ओरल कॅन्सर केसेस, ओरल कॅन्सर, हेड नेक कॅन्सर सांगतो, न्यू ओरल कॅन्सर केसेस येतात. अनफॉर्च्युनेटली 50% ऑफ दिस ते एका वर्षामध्ये त्यांची ते मृत्यूला प्राप्त होतात, कारण की ते ऍक्सेस नाही, अफोर्डेबिलिटी नाही. आणि 70% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स ते आपल्याला स्टेज 4 मध्ये येतात. तर आपल्याकडे खूप काम आहे जे आपल्याला करायची आहे, ताकी फर्स्ट कॅन्सर व्हायलाच नाही पाहिजे. जर कॅन्सर झाला पण तर त्याचं कसं आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो हे आपल्याला करायचं.
0: अगदीच डॉक्टर, डॉक्टर खूपच भयानक वास्तव तुम्ही हे सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये हेड अँड नेक कॅन्सरमध्ये तुम्ही सांगितलं मुख हे मेन आहे, तर सध्या आपण बघतो की धूम्रपान म्हणा, व्यसन, कुठलंही मग ते दारू

0: असू दे, तंबाखूचं व्यसन असू दे, सिगारेट असू दे, त्याला पर्याय म्हणून आपण ई सिगारेटकडे सुद्धा तरुणाई सध्या वळलेली आहे, तर काय सांगाल तुम्ही?
1: फर्स्ट ऑफ ऑल गॅट सर्वे आहे, ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वे 2016 जे झाला असेल आणि दर 5 ते 6 वर्षांमध्ये तो होतो आणि WHO तो करतो, दर कंट्रीमध्ये करतो, आपल्या कंट्रीमध्ये केलेला आहे. त्याचा अनुसार 30% ऑफ ऑल दी अडल्ट इंडियन्स, सो आपण मोठा मोठी एक 100 करोड आपल्या अडल्ट आहेत इंडियामध्ये. 30% म्हणजे 30 करोड इंडियन्स दे कन्झ्युम टोबॅको. 30 करोड इंडियन्स. आणि 70-80% ऑफ ऑल दीज पीपल ते स्मोकलेस टोबॅको खातात, म्हणजे धूम्रपान करत नाही, खैनी, गुटखा, हे सगळं प्रकाराचा तंबाखू आपल्या इंडियामध्ये जास्त भेटतो. आणि त्यामुळे की ग्लोबल सिनारिओ मध्ये स्मोकिंग केल्यावर टंग कॅन्सर असं जास्त होतो. आपल्या केसमध्ये आपण पाऊच ठेवतो, तंबाखूचे पाऊच ठेवतो, गुटखा खातो, त्यामुळे आपलं बक्कल म्युकस आपण सांगतो, हे चीक म्युकस असते, आतला जो लाइनिंग असतो तिथे जास्त प्रमाणे कॅन्सर होतो. तर गॅट्स ग्लोबल टोबॅको सर्वे अनुसार 44% ऑफ ऑल दी मेल्स इन इंडिया, हाफ, ऑलमोस्ट हाफ मेल्स दे कन्झ्युम टोबॅको. हसण्याची गोष्ट नाहीये, पण खूप दुर्दैवाने हे नंबर्स आपल्या समोर आहे आणि आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही आता एवढ्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करताय, तर मला सांगा की इंडियन्सची म्हणजे आपल्या भारतीयांची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे तंबाखू हे शरीरासाठी हानिकारक आहे, तरी ती खाल्ली जाते, तर या पाठीमागची मानसिकता काय आहे? एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला कसं जज करता?
1: सो देयर टू क्वेश्चन्स. फर्स्ट, मी सांगितलं की आपल्याला माहित आहे हे पॉइजन आहे, तरी पण आपण खातोय. त्याचं मेन आन्सर हे आहे की हे डायरेक्ट पॉइजन नाही आहे. आज तुम्ही टोबॅको खाल्ला तर तुम्हाला आजच कॅन्सर होणार असं नाहीये, त्याला कमीत कमी 5 ते 10 वर्ष लागतो. आधी लोक खैनी आणि कच्ची तंबाखू खायची, त्या 10 ते 15 वर्ष लागायचे, आता गुटखा खातात. आणि हे ऍडजस्टमेंट इतकी मायक्रोस्कोपिक लेवल होतो की टोबॅको इंडस्ट्री त्यांना माहीत आहे की 12 ते 15 वर्ष जे असतात त्यावेळी आत भरभर असते, मला काय नवीन करायचं आहे, आणि त्यावेळीच ते तंबाखू जर तुमचा एक्सपोजर झाला, तुमच्या आपल्या चिल्ड्रनवर एक्सपोजर झाला, ते लवकरात लवकर आदमी ती तंबाखूची आधी लागते. त्यामुळे आपणच एक स्टडी केली होती, त्यामध्ये मोर देन 1 लाख स्कूल्समध्ये आपण हे सर्व्हे केलं होतं. आपल्याला कळलं आहे की टोबॅको इंडस्ट्री ट्राईज टू गेट शॉप्स, टोबॅको शॉप्स अराउंड स्कूल्स. जिथे प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल आहे तिथे जास्त प्रमाणात टोबॅको शॉप असतात, जिथे फक्त प्रायमरी स्कूल आहे तिथे फक्त तिथे कमी टोबॅको शॉप असतात. तर हे पण इतरा मायक्रोस्कोपिक लेवलवर त्यांनी हे स्टडी केलेली आहे. आणि तुम्हाला हे सरप्राईज वाटणार की फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऍट द एज ऑफ 30. या यंग आणि युथ जो आपलं भविष्य आहे त्याला आपण टुवर्ड्स टोबॅको असं, आणि टोबॅकोने फक्त ओरल कॅन्सर असा होत नाही, त्यांनी 17 प्रकारचे डिफरंट कॅन्सर होतात आणि 17 प्रकारची डिफरंट बिमारी असते. वर्ल्ड मध्ये 90 लाख इंडिव्हिज्युअल दे डाय एव्हरी इयर प्रीमेच्युअरली बिकॉज दे कन्झ्युम टोबॅको. 90 लाख, इट्स 1 करोड.
0: मग डॉक्टर, तुम्ही सांगितलं की एवढं प्रमाण सध्या आपल्याकडे चाललेलं आहे, समजा आपल्या म्हणजे याचा सरळ तोंडाशी संबंध आहे, तर आपल्या तोंडामध्ये आता तंबाखू खातोय त्यांना तर माहितीच असते की जिथे आपण तंबाखू ठेवतो तिथे काहीतरी त्यांनी थोडंसं तिखट खाल्लं, गरम खाल्लं की चरचरायला लागतं, हे तर त्यांना माहितीच असतं. तरी कधी आपण असं स्वतःचं तोंड वरून वरून बघतो, पण आरशात ओपन करून आपण आतमध्ये काय कंडिशन आहे ती कधी बघितली जात नाही, तर ती आवश्यक आहे का?
1: वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्वेश्चन आस्क टू मी इज दिस. आम्ही इंग्लिशमध्ये त्याला सांगतो माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि हे आपल्याला सरप्राइझिंग वाटणार, पण सगळे हे कॅन्सर एकदम आपण स्वतः चेक करू शकत नाही. एक ब्रेस्ट कॅन्सर आहे, एक ओरल कॅन्सर आहे, हे दोन्ही कॅन्सर आपण स्वतः पण चेक करू शकतो की आपल्याला काही चेंजेस येत आहेत का. एक्झाम्पल, आपल्या पोटामध्ये अल्सर आहे, जर मला ते अल्सर बघायचं आहे, फक्त बघायचं, हात पण नाही लावायचं, फक्त बघायचं आहे, त्यासाठी मला 10 टेस्ट करावा लागतो, बेहोश करावा लागतो, नाकातून किंवा तोंडातून नाही टाकावी लागते, त्यामध्ये कॅमेरा असतो, तो कॅमेरा जाऊन पोटामध्ये बघतो की कोणत्या प्रकारचा अल्सर आहे, फक्त बघतो. इथे आपण बघू पण शकतो आणि हात पण लावू शकतो की आत किती ते पसरलेला आहे. तर हे आपल्यासाठी बोन आहे आणि

0: करण्यासाठी, त्यामुळे हे ओरल कॅन्सर हे आपण लवकरात लवकर पण स्क्रीन करू शकतो आणि अर्ली स्टेज मध्ये त्याला आपण पकडू शकतो.
1: बरोबर आहे. पण डॉक्टर, आपण समजा आता आपला तुमचं ऐकून जर आपल्या मंडळींनी सुरुवात केली की सेल्फ एक्झामिनेशन करायची, तर काय चेंजेस आपल्या आतमध्ये तोंडामध्ये दिसायला लागतात?
0: सो 7 स्टेप्स आहेत. आपले लिप्स चेक करायचे, वरचे आणि खालचे. दात चेक करायचे, दातचे गम्स चेक करायचे. आपण बाहेरून आत जातोय, आता दातचा आतमध्ये जे टाळू असते तो चेक करायचं. बकल मुगुजा चेक, म्हणजे आतलं चीक मुगुजा चेक करायचं. टंग चेक करायची, टंगचा खालचा भाग चेक करायचा आणि टॉन्सिल चेक करायचं. हे 7 स्टेप्स आहेत. आपली खूप सारी व्हिडिओज पण आहेत ऑनलाईन मध्ये, तुम्ही पाहू शकता. माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि तुम्ही सिम्पटम्स विचारलात की काय
1: कसं. थोडस थांबवते तुम्हाला याच्यासाठी. तुम्ही आता लिप्स पासून, म्हणजे ओठांपासून तुम्ही सुरुवात केली चेकिंगला, तर मला थोडस विस्ताराने सांगा की ओठ काय वेगळे दिसतात, किंवा आतले जे आपल्या हिरड्या आहेत त्या काय वेगळ्या दिसतात, जीभ आपली वेगळी कशी दिसते, तर काय फरक त्याच्यामध्ये थोडस जाणून.
0: ते सिम्पटम्स मी सांगतो तुम्हाला. ते सिम्पटम्स आहे, जर तोंडामध्ये कोणताही लाल अल्सर आहे जो 3 हफ्ते जास्त तुमच्या तोंडामध्ये आहे आणि तो हील होत नाही, तर तो अल्सर आपल्या डॉक्टर दाखवायला पाहिजे. फर्स्ट पॉइंट. सेकंड, कोणताही दात हालतोय पण दाताचा हिरडी आहे त्यामध्ये काही इन्फेक्शन नाही, दात असंच हालतोय, तरी पण तुम्हाला दाखवायला पाहिजे. जर तुम्ही तंबाखू खात आहेत, करेक्ट, जो तो एरिया आहे तो लाल चट्टा तिथे बसलेला किंवा व्हाईट चट्टा बसलेला आहे, तो 2 सेंटीमीटर जास्त मोठा आहे आणि तो चट्टा 5 वर्षापर्यंत आहे तुमच्या तोंडामध्ये, डेफिनेटली त्यामध्ये बायोप्सी करायला हवी आपल्याला. जीभ हालते पण थोडा पेन होतोय, किंवा आपला व्हॉइस चेंज झालेला आहे, स्वॉलोइंग मध्ये म्हणजे काही आत घेण्यामध्ये डिफिकल्टी होते, हे सगळं साइन सिम्पटम्स होऊ शकतात. पण हे सिम्पटम्स जर 2 हफ्त्यामध्ये बरं झालं तर काही घाबरायची गरज नाही. पण 2 हफ्ते जास्त, 3 हफ्ता तुम्हाला वाटलं की 3 हफ्त्यापर्यंत ते पूर्ण ठीक होत नाही, तर डेफिनेटली तुम्हाला चेक करायला हवं. अँड दिस बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट, जर तुम्ही तंबाखू, सिगरेट, सुपारी, इवन सुपारी वगैरे तंबाखू कॅन कॉज ओरल कॅन्सर. अँड अल्कोहोल, अल्कोहोल विदाउट टोबॅको, विदाउट अरिकाना इज अ ग्रुप 1 कार्सिनोजन अकॉर्डिंग टू IARC. अल्कोहोल कॅन इंड्यूस ओरल कॅन्सर्स विदाउट यूज ऑफ टोबॅको.
1: कसं काय डॉक्टर? काय कारण आहे?
0: कारण सी, IARC इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे पदार्थला क्लासिफाय करते कोणत्या पदार्थ मध्ये इंडिपेंडेंटली तो कॅन्सर प्रोड्यूस करू शकतो, त्यामध्ये हे अल्कोहोल आहे आणि टोबॅकोही आहे. अल्कोहोल काय करतो की त्यामध्ये अल्कोहोल स्पेसिफिक कार्सिनोजन्स असतात अल्कोहोलमध्ये, त्याला आपण सांगतो अल्डिहाइड, टेक्निकल वर्ड आहे. एक कंटेंट आहे अल्कोहोलमध्ये, ते आपला जे आतली लाइनिंग असते त्याला मोठं करते, तर आत सीपेन करते आणि तिथे DNA जे असतात तिथे हार्म करते आणि त्यांनी तो DNA रिपेअर होतो दरवेळी, पण एक वेळेनंतर तो DNA रिपेअर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:39:27 झालेत.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या

0: शेफर, कोकण दर्शन, निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर
1: सादर करते विवेक वानखडे।
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 7:40 झाली। आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
5: नमस्कार।
4: आज जी केस बघणार आहोत ती 45 गृहस्थांची आहे, ज्यांना 2 डायबेटीस होता पण आता त्यांना पायाला जळजळ व्हायला लागली होती आणि म्हणून चेकिंग केलं तर डायबेटिक न्यूरोपॅथीचं निदान केलं। आता खरं तर 2 डायबेटीस आहे, मग इतक्या लवकर डायबेटिक न्यूरोपॅथी होण्यामागचं कारण काय आहे याबद्दल
5: कसं माहितीये का की एखाद्याला डायबेटीस झाला आणि मग पायाला जळजळ झाली की लगेच त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणून टाकायचं। पण आता असे अनेक लोक आहेत की ज्यांना म्हणजे डायबेटीस नाहीये आणि तरी सुद्धा त्यांच्या पायाला जळजळ होते। म्हणजे या ग्रस्तांच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर त्यांना आधीपासूनच पायाला जळजळ होत होती आणि नंतर डायबेटिक डिटेक्ट झाला। पण ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर सध्या कसं आहे की ऍसिडिटीचा प्रॉब्लेम वाढलेला आहे। मग ऍसिडिटीचा प्रॉब्लेम जर का वाढलेला आहे म्हणजे आता याला कारण जर का बघितली तर म्हणजे आता आपण म्हणतो की गव्हाबद्दल भरपूर येतं, ग्लुटीन बद्दल, बरोबर, बरेच जण त्या काही म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगत असतात। पण सायंटिफिकली बघितलं तर जेव्हा म्हणजे काय म्हणतो आपण की ग्रीन रिव्होल्युशन झालं, बरोबर, हरित क्रांती झाली, त्यावेळेला जे काही म्हणजे हायब्रिडायझेशन झालं त्यावेळेला जे काही आता पूर्वीचं जो काही गहू होता आणि आताच्या गव्हामध्ये असलेलं ग्लुटीन हे वेगळं आहे पूर्णपणे।
4: अच्छा।
5: तर त्यामुळे ते जे काही ग्लुटीन आहे ते पचवण्याची तेवढी कॅपॅसिटी आपल्याकडे नाहीये बऱ्याच जणांमध्ये। त्याच्यानंतर आपण जे काही पॅक फूड खातो ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेली असतात आणि आता फूड इंडस्ट्री कसं करते की हेल्थचा विचार करण्यापेक्षा सुद्धा तुम्ही ऍडिक्टिव्ह कसं व्हाल याच्यासाठी बरेचसे केमिकल्स वापरलेले असतात, त्यांनी सुद्धा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम क्रिएट होतो। अनेक गोष्टींमध्ये म्हणजे स्वीटनर्स खूप वापरलेले आहेत त्यांनी ऍसिडिटीचा प्रॉब्लेम येतो। आणि ओव्हरऑल या सगळ्या जर का गोष्टी बघितल्या तर त्यांनी पचन आपलं काय होत असतं, डिस्टर्ब होत असतं आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येकाला फक्त एवढंच माहिती आहे की बीट्वेल, पण खरं वास्तविक नर्व्ह हेल्थसाठी अनेक व्हिटॅमिन्स कामाला येतात। म्हणजे नुसतंच तुमचं बीट्वेल नाही तर B1, B2, B6, B9 या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या नर्व्ह हेल्थसाठी कामाला येत असतात। आणि जर का यांचं पचनच जर का प्रॉपर झालेलं नसेल तर मात्र तुमची नर्व्ह हेल्थ काय होते, डॅमेज व्हायला लागते, नर्व्हस सिस्टीमच ओव्हरऑल डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि त्यातून खरं असे न्यूरोपॅथी सारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात।
4: ओके श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 रोजी कोल्हापूर मध्ये। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर। अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484061025।
5: आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा सांगितलंय निदान परिवर्जनम, म्हणजे कारण काय ते शोधा, बरोबर की नाही। म्हणजे मग समजा तुमच्या खाण्यामध्ये म्हणजे आता जसं आपण गव्हाचं म्हणलं ग्लुटीन येत असेल किंवा म्हणजे पॅक फूड येत असतील किंवा म्हणजे तुम्ही जर का कुठली मेडिकेशन घेत असाल, म्हणजे ऍसिडिटीची मेडिकेशन तुम्ही कंटिन्युअस घेत असाल, डायबेटिकची मेडिकेशन घेत असाल किंवा आणखीन इतर काही मेडिकेशन पण आहेत की ज्याच्यामुळे तुमचं म्हणजे काय बीट्वेल किंवा म्हणजे बी कॉम्प्लेक्स जे काही तुमचं ऍब्सॉर्प्शन आहे ते रिड्यूस होऊ शकतं, तर ह्या गोष्टी पहिल्यांदा काय केल्या गेल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजेत। कारण कसं आहे की तुमचं पचन सुधारल्याशिवाय तिथे कामच होणार नाहीये। मग आयुर्वेदामध्ये दीपन आणि पाचन सांगितलेलं आहे, बरोबर की नाही। म्हणजे तुमची भूक पण वाढली पाहिजे किंवा म्हणजे गट बॅक्टेरियावर आजकाल बरंच काही येते, बरोबर की नाही। म्हणजे मग तुमचे गट बॅक्टेरिया कसे रिपेअर केले जातील, पहिल्यांदा हे गट बॅक्टेरिया डॅमेज का झाले ते बघायला पाहिजेत आणि मग ते गट बॅक्टेरिया रिपेअर करण्यासाठी मग आयुर्वेदामध्ये जर का म्हणजे फारच तिथे तुमचं जर का कफ तयार झालेला असेल तर वमन देणं असेल, समजा पित्त फार वाढत असेल आणि त्याच्यामुळे जर का म्हणजे ऍसिडिटीमुळे जर का तुम्हाला गट बॅक्टेरिया जर का सर्व्हाइव्ह होत नसतील तर विरेचन देणं असेल। कारण कसं आहे की टेम्पररी म्हणजे रिलीफ साठी मग बरेचसे मेडिसिन्स येतात, बरोबर ना, पण त्या टेम्पररी रिलीफ करून नंतर फ्युचरमध्ये पाय कापण्याची पाळी येऊ शकते, त्यामुळे हे टाळायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये।
4: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 रोजी

0: कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:45 आणि 42 सेकंद झालेत. आनंद घेऊया भावधारा या कार्यक्रमाचा.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली शांता शेळके यांची शब्दरचना आत्ताच आपण ऐकली. गायिका होत्या उषा मंगेशकर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक

हे शब्द होते इंदिरा संत आणि नाग देशपांडे यांचे. गायक कलाकार होते देवकी पंडित आणि अमेय दाते आणि संगीतकार शैलेश दाणी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया शंकर वैद्य यांची रचना, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

भावधारा कार्यक्रमातलं शेवटचं गीत गायलं होतं अरुण दाते यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला

0: आकाशवाणी सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. शहा 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले,
1: घुसपैठिए को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी.
0: भाजपा प्रणित नवनिर्वाचित पश्चिम बंगाल सरकारनं सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला 600 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारची प्रशंसा केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांच्या अतुल्य देशभक्तीचं आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कच्छमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा हरामी नाला आणि खाडी क्षेत्राला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते सीमा सुरक्षा दलानं केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत आदिवासी सुरक्षा मंचच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आदिवासी समाजाप्रती या मंचाचे प्रतिनिधी समर्पण भावनेनं करत असलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात नमूद केलं. या भेटीदरम्यान आदिवासी समाजाचा विकास आणि त्यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसंच विविध विषयांवर पंतप्रधानांचं मार्गदर्शन घेतलं. पंतप्रधानांची भेट नेहमीच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. चीनला मागे टाकत भारतानं जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल केलं. ते काल नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशात अन्नसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नमूद करत यावर्षी देशातील अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 376 दशलक्ष टनांहून अधिक आहे. ते गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत.

आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑन स्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतील असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं देखील म्हटलं आहे. रशियात मॉस्को इथं आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या बैठकीला ते संबोधित करत होते. जबाबदार देशांनी आपल्या निवडीचं पुनरावलोकन करणं आवश्यक असून दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करायची हे आता ठरवलं पाहिजे असंही डोभाल म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणच्या दक्षिण भागात अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला आपण लक्ष्य केल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC नं म्हटलं आहे. मात्र शत्रूची क्षेपणास्त्र आणि ड्रोन परतवून लावण्यात आल्याचं कुवेतकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जाणारी ड्रोन्स पाडल्यानंतर तसंच दक्षिण इराणमधील बंदर अब्बास लष्करी ठाण्याला लक्ष्य केल्यानंतर इराणनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले. ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण धार्मिक उत्साह श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात काल देशभरात साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. भारतीय जनता पक्षानं पंजाब हरियाणा दिल्ली आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्यांची काल नवी दिल्लीत घोषणा केली. यानुसार केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अर्चना गुप्ता यांची हरियाणा केवलसिंह धिल्लो यांची पंजाब आणि अभिषेक देवरॉय यांची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील विष्णुपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार दिलीप मुंडाल यांना कोलकात्यातील कनिष्ठ न्यायालयानं काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याच्या कथित आरोपाशी संबंधित अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत NDAच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेर तसंच गझलांमधून प्रेम एकाकीपणा मानवी नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाचं चित्रण उमटत असे. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 पर्यंत त्यांनी मेरठ महाविद्यालयातील उर्दू विभागात व्याख्याता आणि अध्यापक म्हणून कार्य केलं. बद्र यांना पद्मश्रीबरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. IPL क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. दिल्ली हरियाणा आणि चंदीगड राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आंध्र प्रदेशचा किनारी

आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. ही आहे आमची आजची पहिली सभा. 8:41 झालेत. प्रसारित करणार आहोत पर्यटनावर आधारित कार्यक्रम कोकण दर्शन. निवेदन सोनाली सावंत आणि वंदना मोसळे यांचं, लेखन सोनाली सावंत यांचं आणि सादरकर्ते विवेक बानखडे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कोकण दर्शन.

0: निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
2: रसिका श्रोते हो नमस्कार. कोकण दर्शनच्या आजच्या या सफरीत मी आहे तुमच्या सोबत वंदना मुसळे
1: आणि मी आहे सोनाली सावंत.
2: सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत नद्यांच्या संगमाने नटलेल्या आणि अध्यात्म, निसर्ग, इतिहास यांचा सुंदर मेळ साधणाऱ्या संगमेश्वरात आपण पुन्हा एकदा भेट देणार आहोत कोकण दर्शनच्या आजच्या या नव्या भागात.

0: आजच्या भागात आपण अनुभवणार आहोत
1: डोंगर अंगांमध्ये वसलेलं पवित्र तीर्थस्थान मार्लेश्वर,
0: सात झऱ्यांनी पावन झालेलं सप्तेश्वर,
1: दुमजली गाभाऱ्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेलं सोमेश्वर
0: आणि निसर्गाशी नाळ जुळवणारे काष्ठशिल्पकार दिलीप म्हैसकर यांचं कलादालन.
1: सह्याद्रीच्या उंच कड्यांमध्ये दडलेलं, गुहेत वसलेलं मार्लेश्वर, श्रावण महाशिवरात्रीत भाविकांनी गजबजलेलं तर पावसाळ्यात धबधब्याच्या प्रचंड जलप्रपाताने थरारून टाकणार.
0: इथला धबधबा उंचावरून कोसळणारा, धुक्याच्या पडद्यात हरवणारा आणि गुहेतल्या शिवलिंगासमोरच्या समईचा प्रकाश शांत समाधान देणारा.
1: श्रोते हो, मार्लेश्वर याविषयीच ऐकूया निबंध कानिटकर यांच्याकडून.
2: संगमेश्वर तालुक्याच्या पर्यटनाचा विचार करताना ज्या क्षेत्राचा आवर्जून समावेश करावा लागतो ते ठिकाण म्हणजे मार्लेश्वर, मारळ गावचा मार्लेश्वर. देवरूखपासून उणेपुरे 14 किलोमीटरवर असलेलं हे क्षेत्र. मार्लेश्वर म्हटलं की तिथला प्रचंड धबधबा, गुहेत असणारी शिवशंकरांची पिंडी आणि त्या गुहेत आणि त्याच्या आजूबाजूला आढळणारे जिवंत नाग, या गोष्टी लगेच नजरेसमोर येतात. कोकणातील अनेक मंदिरांना काही दंतकथा जोडलेल्या आहेत, तशाच त्या इथेही ऐकायला मिळतात. त्यासोबतच काही ऐतिहासिक कथाही या स्थानाशी निगडीत आहेत. शिलाहार वंशीय राजवटीच्या उतरत्या काळात पैसा आणि जहागिरीच्या लोभापायी लोक नाती विसरले आणि एकमेकांच्या जीवावर उठले. मार्लेश्वराला हे असह्य झालं. देव देवळातून बाहेर पडला आणि दऱ्याकपाऱ्या हिंडू लागला, निवांत स्थळ शोधू लागला. देव अंधारात राने वने तुडवीत असताना गावाबाहेर एका झोपडीत शिवाचं नामस्मरण करीत आयुष्य जगणाऱ्या एका भक्तानं अंधारातून वाट काढणाऱ्या देवाला दिवटी घेऊन वाट दाखवली. एका गुहेशी आल्यावर त्या भक्तानं देवाला निरोप दिला. दुसऱ्या दिवशी देवळातून देव गायब झाल्याचा बोभाटा झाला. आपण गावकऱ्यांच्या दुराचाराला कंटाळून देऊळ सोडून डोंगरात राहिलो आहोत असा पुजाऱ्याला दृष्टांत झाला. बराच शोध घेऊनही देव काही सापडेना. पुढे इसवी सन 1800 सुमारास अंगवलीचे सरदार शिकारीला गेले असता श्वापदाचा पाठलाग करत घनदाट अरण्यात गेले. एका लहान गुहेच्या तोंडातून ते श्वापद आत गेलं. सरदारांनी माती बाजूला करून गुहेत प्रवेश केला तर त्यांना शिवशंकरांच्या पिंडीचे दर्शन झाले. सरदारांना जाणवलं

0: हाच तो मार्लेश्वर. तो दिवस होता मकर संक्रांतीचा, म्हणून तेव्हापासून मार्लेश्वराच्या पुनर्भेटीचा हा सोहळा साजरा केला जातो. या दिवशी मार्लेश्वराचा विवाह सोहळा साजरा करतात आणि हा विवाह होतो साखरप्याच्या गिरिजादेवीशी. अशी सुंदर कथा मार्लेश्वराशी निगडीत आहे. या कथेत ज्यावेळी देव देवळातून निघून गेले त्या दरम्यानच्या काळात गावावर रोगराई, जुलमी आक्रमणं अशी संकट आली असं सांगतात. गावातील सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र येऊन परकीय आक्रमकांना लढाईत पराभूत केलं. अंगवली परिसरात ज्या ठिकाणी हे युद्ध झालं आणि शत्रूला कंठस्नान घातलं ती जागा मार्ल या नावानं प्रख्यात झाली. त्या मार्लचं पुढे झालं मारळ. याच आजच्या मारळ गावच्या मार्लेश्वराची ही कथा. संगमेश्वर तालुक्याच्या पर्यटनाच्या शिरपेचात मानाचा आणि सौंदर्याचा तुराक होवलेलं मार्लेश्वर.
1: निसर्गाचा हा रौद्र तरीही सुंदर असा आविष्कार आणि त्याचवेळी अध्यात्माची शांत अनुभूती. खरंच या दोनही गोष्टी मार्लेश्वरमध्येच एकाच वेळी अनुभवता येतात.
2: घनदाट देवराईत लपलेलं, सात झऱ्यांच्या संगमाने पवित्र झालेलं सप्तेश्वर. इथल्या कुंडात सात प्रवाह एकत्र येतात म्हणूनच सप्ते.

0: प्राचीन जलव्यवस्थापनाची अनोखी रचना म्हणजेच पाट, पन्हळी आणि कुंडांची सांगड आणि सभोवतालची दाट हिरवळ, हे सगळं कसं अगदी मनाला स्पर्शून जातं.
1: अशा या सप्तेश्वराच्या वैशिष्ट्यांबद्दल पत्रकार सतीश कामत म्हणतात.
2: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या संगमेश्वर तालुका हा प्राचीन मंदिरांचा तालुका म्हणून खरं तर ओळखला जातो. आणि योगायोग म्हणा किंवा काही त्या काळातलं नियोजन म्हणा, पण या संगमेश्वर गावाजवळ सलगपणे आपण 15-20-25 किलोमीटरच्या परिघामध्ये पाहिलं तर शंकराची 5 मंदिरं आहेत. त्यापैकी 3 मंदिरं जास्तच प्रसिद्ध आहेत, एक सप्तेश्वर, दुसरं कर्णेश्वर आणि तिसरं सोमेश्वर मंदिर. त्यापैकी सप्तेश्वर मंदिर हे आपण संगमेश्वरकडून चिपळूणकडे जाताना जेमतेम 3-4 किलोमीटरवर उजवीकडे IIT कडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती 1.5 किलोमीटरवर आहे घनटात देवराईमध्ये असलेलं हे स्वयंभू देवाचं मंदिर मानलं जातं. पण या ठिकाणचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या बाजूला जे काही एक आपल्याला पाण्याचं कुंड दिसतं ते नक्की पाहण्यासारखं आहे, कारण ते एक प्राचीन जलव्यवस्थापनाचा नमुना म्हणून आपल्याला पाहता येईल. कारण या ठिकाणी आपण जर जवळ जाऊन पाहिलं तर या कुंडाच्या मागल्या बाजूला 7 कमानी आहेत आणि त्याच्या मागल्या बाजूला अतिशय दाट झाडी असलेला डोंगर आहे. या डोंगरातनं जे प्रवाह येतात ते त्या 7 कमानींमधनं त्या मोठ्या कुंडामध्ये जमा होतात आणि तिथून ते पाणी उताराने खाली सोडलं जातं. असं मानलं जातं की साधारणतः 11व्या 12व्या शतकामध्ये त्यावेळेला जी काही शिलाहार राजवट होती त्या राजवटीच्या काळामध्ये हे मंदिर बांधलं गेलं आणि हा संबंध जी काही कमानी आहेत आणि हे जे पाण्याचं कुंड आहे ते त्या काळात बांधलं गेलं आणि त्या पाण्याचा उपयोग हा खाली असलेल्या त्या काळच्या नावडिया गावाला पाणी पुरवण्यासाठी केला जातो. म्हणून त्या दृष्टीने या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. सप्तेश्वर हे नाव या 7 कमानींमधून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने तिथं तयार असलेलं कुंड किंवा बांधलेलं कुंड यावरून या मंदिराला पडलेलं आहे.
0: पाण्याचा शास्त्रीय वापर, निसर्गाशी सुसंवाद आणि शांततेचा अनुभव म्हणजेच सप्तेश्वर, ही आहे एक जिवंत परंपरा.
1: राजवाडी गावातलं कोकणातलं एकमेव दुमजली गाभाऱ्याचं देऊळ म्हणजे सोमेश्वर. हिमाळपंथी शैली, लाकडी खांबांवरची कोरीव नक्षी आणि गरम पाण्याची नैसर्गिक कुंड ही या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण ओळख.
0: ऐकूया याच सोमेश्वर मंदिराबद्दल सतीश कामत यांच्याकडून.
2: संगमेश्वरकडून चिपळूणकडे जाताना साधारणतः 9 किलोमीटरवर उजवीकडे राजवाडी ब्राह्मणवाडीकडे रस्ता जातो. इथून सुमारे 1 किलोमीटर आतमध्ये गेल्यावर सोमेश्वराचं म्हणजे शंकराचं प्राचीन मंदिर पाहायला मिळतं. असं मानलं की साधारणतः 11व्या 12व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं गेलं असावं. या मंदिराचंही वैशिष्ट्य म्हणजे आता जो गाभारा आहे आणि बाहेरचं जे सभागृह जे एकेकाळी उघडलं असावं ते पूर्णपणे दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे. आणि आतल्या गाभाऱ्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं खाली शंकराची पिंडी आहे, जशी आपण अनेक

0: मंदिरामध्ये शिवाच्या पाहतो की थोडस पायऱ्या उतरून खोल गेल्यानंतर तिथे ती पिंडी किंवा असं ते गाभारा असतो. आणि या ठिकाणी खाली तशी ती पिंडी आहेच, पण वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजे याच्या वरच्या बाजूला जणू दुसरा मजला असल्यासारखं एक मंदिराचा गाभारा आहे. आणि त्या गाभाऱ्यामध्ये गणपतीची अतिशय सुंदर दगडात कोरीव काम केलेली मूर्ती आहे. आणि त्या दृष्टीने पाहिलं तर एकाच ठिकाणी पिता पुत्रांचं मंदिर असंही मंदिर म्हटलं तरी चालेल, पण मुख्य ओळखलं जातं ते शंकराचं मंदिर म्हणून सोमेश्वराचं मंदिर. महाशिवरात्रीचा उत्सव 3 दिवस चालतो. महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी जत्राही भरते. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्याकडे जाताना वाटेतच आपल्याला गरम पाण्याची कुंड पाहायला मिळतात आणि त्या पाण्याचं तापमान ते जवळजवळ 45 अंशाच्या आसपास आहे. म्हणजे ते कोणा मोठ्या माणसाला सहजपणे ते पाणी अंगावर घेऊन आंघोळ करता येईल इतकं ते सोयीचं नाही किंवा इतकं सुखावं नाही. पण हे शिवाच्या मंदिरापाशी अशा तऱ्हेचं गरम पाण्याचं कुंड हे पण या ठिकाणचं एक वेगळं वैशिष्ट्य मानता येईल. मंदिराचा सभा मंडप आहे तिथं लाकडी कोरीव काम उत्तम केलेलं असे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये काही नक्षी आहे, त्याचबरोबर काही ग्रामपंचायतन किंवा इतर काही महाभारतातले प्रसंग, इतर गोपी कृष्ण यांची काही रेखाटन अशी आपल्याला लाकडी कोरीव काम केलेली पाहायला मिळतात. अर्थात मूळ मंदिराचा काळ हा म्हटलं असं 11-12 शतकातला असला तरी लाकडी कोरीव काम मात्र उत्तर पेशवेकालीन काळातलं असावं असा तज्ञांचा अंदाज आहे. पण हे दोन्ही ठिकाणं म्हणजे एकाच ठिकाणी गरम पाण्याचं कुंड आणि सोमेश्वराचं मंदिर आणि ते सुद्धा अशा तऱ्हेने एकाच ठिकाणी 2 देव असलेलं मंदिर हे कोकणातलं एक वेगळं मंदिर म्हणून आपण ओळखू शकतो किंवा पाहू शकतो.
1: श्रोते हो, इथली ही गरम पाण्याची कुंड म्हणजे केवळ पाण्याची कुंड नाहीये, तर ते आहे भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र. इथल्या लाकडी शिल्पांमधून जिवंत झालेलं रामायण. खरंच सोमेश्वरचा हा अनुभव अगदी आगळा वेगळाच.
2: श्रोते हो, आता आपण जाणार आहोत बुरंबी गावात. या गावात आहेत लाकडांना नवं आयुष्य देणारे काष्ठशिल्पकार दिलीप म्हैसकर.
1: निसर्गातल्या वेगवेगळ्या लाकडांना कलात्मक आकार देत त्यांनी उभं केलंय एक अनोखं संग्रहालय.
2: ऐकूया दिलीप म्हैसकर यांच्या या कलेची कहाणी त्यांच्या शब्दात.
3: नमस्कार, मी दिलीप म्हैसकर, बोरंबी तालुका संगमेश्वर इथे माझं घर आहे आणि काष्ठशिल्प कलादालन माझ्या घरी मी गेली जवळजवळ 25-30 वर्ष चालू केलेलं आहे. आधी पहिल्यांदा काष्ठशिल्प म्हणजे काय, तर काष्ठशिल्प कार्पेंटरीमध्ये येत नाही. सुतारकाम हे ऍक्च्युली निसर्गनिर्मित असे हे सगळे लाकडांचे प्रकार असतात. थोडक्यात म्हणजे निर्गुण असतो, त्याला निराकार असतो, त्याला आकार देण्याचं किंवा संजीवनी देण्याचं काम मी केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं 12 फुटी जिराफ, नंतर मायकल जॅक्सन, त्याच्यानंतर गणपतीचे विविध प्रकार, पक्ष्यांचे विविध मोर आहे माझ्याकडे, अशा प्रकारची खूप मी हे केलेली आहेत. आणि काही काही जर माझी काष्ठशिल्प ही 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल म्हणजे 3 ठिकाणून बघितल्यानंतर 3 ठिकाणी वेगळी रूप दिसतात, अशा प्रकारचं हे मी नियोजन करून काष्ठशिल्पाचं दालन उभं केलंय. ज्याचं नाव दिलंय वूड वर्ल्ड ईस्ट, म्हणजे लाकडात दुनियेतील मेजवानी. खरं तर पर्यटनामध्ये काहीतरी वेगळं करावं अशी माझी संकल्पना होती आणि त्यातूनच हे माझं शिल्प उभं राहिलंय. अनेक पर्यटक म्हणजे आता सोशल मीडिया असल्यामुळे बाहेरच्या देशातले सुद्धा लोक हे शोधून माझ्या घरी हे बघायला येतात आणि खूपच कौतुक आणि अचंबित होऊन जातात. पर्यटकांना मी मोफत पर्यटन बघायला देतो, परंतु या कलेचे जे उपासक आहेत असे अनेक पर्यटक मला काष्ठशिल्प बघून झाल्यानंतर स्वहस्ते काही देणगी देतात. पर्यटन आणि कोकण पर्यटन या विषयावर बरीच चर्चा होते, परंतु माझ्यासारख्या अशा ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि पर्यटकांसाठी काहीतरी करणाऱ्या एखाद्या शिल्पकारासाठी MTDC त्यांची जी नावनोंदणी करायला लागते, त्याच्यामध्ये नियम आणि अटी यांच्यामध्ये शिथिलता आणली, तर अजून हे माझं काष्ठशिल्प जगाच्या पाठीवर नक्कीच जाऊ शकतं याची मला खात्री आहे.
2: त्यांच्या या संग्रहालयात शालेय विद्यार्थी सुद्धा आवर्जून भेट देत असतात.
1: गेली अनेक वर्ष मोठ्या मेहनतीने काष्ठशिल्पासारखी ही एक आगळी वेगळी कला जोपासणारे दिलीप म्हैसकर यांची इच्छा आहे की त्यांचं हे कलादालन आणि त्याची ख्याती सर्वदूर पोचावी, अगदी साता समुद्रा पलीकडे. याविषयीच बोलताना ते म्हणतात,
3: हे काष्ठशिल्प रस्त्यालगत असल्यामुळे मुलं इथे येतात, सहली येतात आणि सहलीचं मुख्य कारण आहे त्याचं नावच म्हणजे शैक्षणिक सहल आहे. मुलांनी काहीतरी शिकून जावं असा त्याचा उद्देश असतो. कारण त्यांना इथून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक झाडामध्ये त्यांना आकृती दिसायला लागतं.

0: माझं हे जे उभं केलंय त्याचं मी फलित समजतो. सगळ्या देशामध्ये माझ्या पर्यटन बंधूंना मी विनंती करीन की कोकणात आलात जरूर या पर्यटन केंद्राला माझी भेट द्या.
1: श्रोते हो, दिलीप म्हैसकर हे केवळ कलाकार नाहीयेत तर ते आहेत पक्षी मित्र. त्यांच्या एका शिळेवर पक्षी त्यांच्या आवारात जमा होतात.
2: फळझाडांनी नटलेलं आवार आणि पक्ष्यांची मुक्त वर्दळ निसर्गाशी जुळलेली नाळ इथेच जाणवते.
3: कोकण म्हटलं की इथे दिसतात अथांग समुद्र किनारे आणि सोबत असणारी वेगळ्या प्रकारची झाडं. मी जिथे राहतो बोरंबीला त्या ठिकाणी माझ्या घरीच मी ह्या पक्ष्यांना जवळ करण्यासाठी एक पाण्याची मोठी टाकी बांधली आणि शिवाय रोज त्या पक्ष्यांना मी खाणं घालतो. गेली जवळजवळ 10-12 वर्ष मी हा उपक्रम चालू केला आहे आणि हे पक्षी बघता बघता माझ्या कधी सहवासात आले हे मला कळलं नाही. बऱ्याच वेळा मी जर एकटं असेल तर हे पक्षी माझ्या अक्षरशः हातावर खांद्यावर येऊन बसतात. आणि दुसरं मी त्याच्यातनं एक गोष्ट जरूर केली ती म्हणजे ह्या पक्ष्यांना मी एक वेगळ्या प्रकारची विशिष्ट प्रकारची शिट्टी मारतो आणि ती शिट्टी ऐकली ते ते पक्षी असे ते माझ्या अंगणात येतात आणि ते जे काय दाणे घालतो ते खायला तिथे उपस्थित राहतात. या पक्ष्यामध्ये बहुतांशी मुख्यतः रॉबिनहूड म्हणजेच बुलबुल, दयाळ आहे, मैना आहे, लांब शेवटीचा टकाचोर आहे, केकाटी, खारुताई असतात आणि आपल्या इथे लुप्त होणारे पक्षी म्हणजे कावळा त्यांची पण हजेरी आता इथे लागायला लागलेली आहे. आताची शिट्टी कशी मारतो याचं एक वेगळं तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. असा डीप साऊंड असलेली ही शिट्टी ऐकलं की हे पक्षी आपल्या पंख फडफडवत लांब जिथे ज्यांना ऐकायला मिळेल अशा ठिकाणाहून धावत धावत या माझ्या ठिकाणी येतात आणि हे खाणं गाऊन जातात. आणि हे पर्यटकांना हे बघण्याची उत्तम संधी इथे मिळते. त्यांना पण आपल्या कॅमेरावर हे सगळं टिपता येतं. सो वेलकम. पण सर्वांनी ज्यावेळी इथे या कोकणात त्यावेळी हे पक्षी बघण्यासाठी जरूर या.
1: श्रोते हो, या सगळ्या ठिकाणांना भेट देताना निसर्ग, परंपरा आणि स्थानिक संस्कृती यांचा सन्मान राखणंही तितकंच महत्वाचं आहे.
2: पर्यटकांना संदेश देताना सतीश कामत म्हणतात,
4: संगमेश्वर तालुक्यातली ही मंदिरं पाहण्याजोगी आहेत, दर्शन घेण्याजोगी आहेत. त्याचबरोबर मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे यातली बहुसंख्य मंदिरे डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या कुशीमध्ये अशी आहेत आणि म्हणून इथं आपल्याला अतिशय उत्तम प्रकारची जैवविविधता पाहता येते. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांनी देवाचं दर्शन घ्यावं, श्रद्धेने पूजा किंवा इतर काही गोष्टी कराव्यात, त्याचबरोबर हे जैवविविधता पण अनुभवावी. निसर्गाच्या मध्ये फेरफटका मारण्याचं पर्यटन हे लक्षात घेऊन या ठिकाणी पर्यटकांनी काही मर्यादा पाळून या मंदिरांच्या परिसरामध्ये राहावं, वागावं असं मला वाटतं.
2: संगमेश्वर, जिथे धबधब्याचा नाद, मंदिरांचा इतिहास आणि निसर्गाच्या कुशीतली शांतता, हे सगळं आपल्याला एकत्र अनुभवायला मिळतं.
1: मार्लेश्वरच्या गुहेतून, सप्तेश्वरच्या झऱ्यातून, सोमेश्वरच्या वैभवातून आणि म्हैसकरांच्या कलेतून आपण अनुभवलं आज एक वेगळंच कोकण.

0: श्रोतेहो, मंदिरांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमेश्वरचा फेरफटका आता मात्र इथेच थांबवूया.
1: आजच्या या कोकण दर्शन कार्यक्रमातून मी सोनाली सावंत
0: आणि मी वंदना मुसळे आम्ही आता आपला निरोप घेतो.
1: पुन्हा भेटूया एका नवीन वाटेवर,
0: नवीन वळणावर. तोपर्यंत
1: नमस्कार.

0: निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
2: दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी।
3: श्रोते हो, आपण ऐकत होतात पर्यटनावर आधारित कार्यक्रम कोकण दर्शन। निवेदन होतं सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचं, लेखन सोनाली सावंत यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे।

0: कोकण दर्शन कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सकाळचे 9 वाजलेत. थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत लख लख चंदेरी हा कार्यक्रम.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पानखर.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हम तुम चित्रपटातलं गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया लकी अली आणि रम्या यांना कहो ना प्यार है या चित्रपटासाठी. संगीतकार राजेश रोशन.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोते हो, पूर्वजांनी पाणी व्यवस्थापनासाठी केलेली व्यवस्था म्हणजे बारव याविषयी इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र बारव चळवळीचे स्वयंसेवक श्रीरंग राजेंद्र प्रसाद मसूरकर यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
2: महाराष्ट्र बारव मोहीम ही या ज्या पुरातन विहिरी आहेत, पुरातन तरी बारव आहेत, त्यांच्या संवर्धनासाठी सुरू झाली एक लोकचळवळ आहे। तुम्ही स्वतःहून एखाद्या बारवेचं संवर्धन करताय, याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्रातल्या बारव मोहिमेच्या लोकचळवळीचा एक भाग आहे।
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत।

विवेक वानखडे. श्रोते हो, इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या बारवांबद्दल नक्की ऐकूया शुक्रवार दिनांक 29 मे रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. त्यासाठी ट्यून करूया रेडिओ सेट 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

बरसात चित्रपटातलं कुमार सानू आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते समीर आणि संगीतकार नदी मिश्रवण.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

बेवफा चित्रपटातली समीर यांची शब्दरचना आपण ऐकली उदित नारायण यांच्या मुख्य स्वरात. नदीम श्रवण यांनी स्वरबद्ध केलेल्या या रचनेसोबतच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: सुपर निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. सकाळचे 9:30 झाले. आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात प्रसारित करणार आहोत पुरातन पाणी जतन करणाऱ्या बारव यांचे संवर्धन करणाऱ्या महाराष्ट्र बारव मोहिमेत कार्यरत स्वयंसेवक श्रीरंग मसूरकर यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, मानवानं अशा काही गोष्टींची निर्मिती केली आहे, त्या गोष्टींचा उपयोग आजही आपल्याला होऊ शकतो. अशा गोष्टींनाच आपण पुरातन म्हणत असलो तरी त्यातील कित्येकांचे महत्व आणि गरज आजही मानवाला आहे. त्यातीलच एक म्हणजे बारव. होय श्रोतेहो, बारव ही मुलाखत ऐकणाऱ्या ज्येष्ठ श्रोत्यांना मी नेमकं काय म्हणते हे नक्की समजलं असेल. तर श्रोतेहो, या बारव संवर्धन आणि जतनासाठी गेली काही वर्ष महाराष्ट्रात एक लोकचळवळ उभी राहिली आणि त्याची दखल आता महाराष्ट्र शासनानंही घेतली. या महाराष्ट्र बारव चळवळीमध्ये रत्नागिरीचे श्रीरंग राजेंद्र प्रसाद मसूरकर हे स्वयंसेवक म्हणून गेली काही वर्ष कार्यरत आहेत. त्यांच्याचकडून आपण या महाराष्ट्र बारव चळवळीबद्दल जाणून घेऊया. श्रीरंग नमस्कार आणि कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर्वात प्रथम बारव म्हणजे काय?
1: बारव म्हणजे एक मोठा तलाव ज्याला उतरायला पायऱ्या असतात. तलाव किंवा विहीर ज्याला उतरायला पायऱ्या असतात. उतरायला पायऱ्या म्हणजे जिन्यासारख्या व्यवस्थित पायऱ्या असतात, कारण आपल्याकडे प्रत्येक विहिरीला पायऱ्या असतात. उभी जी विहीर आहे आपल्याकडे आता तिलाही पायऱ्या, छोटे छोटे चिरे आत बसवलेले असतात पायऱ्या. तसे नाही, जिन्यासारखा व्यवस्थित कोणीही उतरू शकेल सहज. अगदी एखादं पाण्याचा कळशी किंवा हंडा घेऊन वरती येऊ शकेल अशी जी विहीर असते, की ज्याला उतरायला एका बाजूने, चार बाजूने, तीन बाजूने, दोन बाजूने अशा पायऱ्या असतात, अशी मोठी विहीर किंवा तलाव म्हणजे बारव. बारव ही एक टेक्निकल टर्म आहे किंवा वैज्ञानिक टर्म आहे. प्रत्यक्षात बारव असं म्हटलं जात नाही कुठेही. प्रत्यक्षात त्याचे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे जे स्थानिक पातळीवर जे नाव आहेत त्याला कुंड म्हणतात, आड म्हणतात, त्यानंतर पुष्करणी म्हणतात, पोखरण म्हटलं जातं, किंवा आपल्याकडे सगळ्यात जास्त प्रचलित असलेलं म्हणजे पांडवकालीन विहीर किंवा कातळखोद विहीर. या दोन टर्म कोकणातल्या लोकांना पटकन कळतात, पांडवकालीन विहीर आणि कातळखोद विहीर, कारण आपल्याला ते प्रकार सगळ्यात जास्त आढळतात. पण बाकी उर्वरित महाराष्ट्रात त्याला पोखरण, पुष्करणी, काही ठिकाणी बारवही म्हटलं जातं, कुंड म्हटलं जातं, आड म्हटलं जातं, तडाग म्हटलं जातं काही ठिकाणी. असे बरेच प्रकार आहेत.
0: तुम्ही उल्लेख केलात पांडवकालीन विहिरींचा, तर हे जे बारव आहेत ते पुरातन कालाशी निगडीत आहेत, ऐतिहासिक त्याला काही महत्व आहे का?
1: ऐतिहासिक महत्व आहे. ऐतिहासिक महत्व म्हणजे असं सांगता येईल, साधारण चालुक्य सातवाहन काळापासून याची निर्मिती सुरुवात झाली. म्हणजे पहिली जी बारवचा उल्लेख आढळतो किंवा पहिली जी बारव मिळते ती 2000 वर्षापूर्वी, ती उस्मानाबादला तेर नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये ती बारव मिळाली. आत्ता तिची परिस्थिती फार बिकट आहे, म्हणजे ती काही वापरात पण नाही आणि 2000 वर्षापूर्वीच्याही त्याचा काही फार वापर नाही, पण त्याचा उल्लेख आणि त्याचा एक शिलालेख सापडलाय. ती 1000-2000 वर्षापूर्वीची आहे असं त्याच्यावरून ते कळत आहे. आणि त्याच्यानंतर साधारण या सगळ्या बारवांची सुरुवात झाली. साधारणपणे अहिल्यादेवी होळकरांच्या काळात खूप बारव बांधल्या गेल्या विदर्भात, विदर्भ नागपूर वगैरे सगळ्या भागात खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी बारव बांधल्या. त्यानंतर चालुक्य सातवाहन आणि आपल्याकडे शिलाहारांनी सुद्धा बऱ्याच बारव बांधल्या. मग शिवकाळामध्ये सुद्धा बऱ्याचशा बारव झालेल्या आहेत, पण त्या बऱ्याचशा किल्ल्यांवर आहेत आणि किल्ल्यांच्या ज्या वाटा आहेत किंवा किल्ल्यांवर चढणारे जे रस्ते आहेत त्याच्यावर आहेत, कमी प्रमाणात आहेत. त्याच्यानंतर पेशवे काळामध्ये कोकणात बऱ्याच प्रमाणात बारव सुरू झाले. पेशवे काळामध्ये कोकणात सुबत्ता बऱ्यापैकी आली. पेशवे काळात त्यांनी कोकणात बऱ्याच ठिकाणी आपले सरदार पाठवून कोकणातली गावं स्थापित व्यवस्थित केली, तेव्हा इथे मोठ्या प्रमाणात बारव बांधल्या गेल्या. कोकणातल्या बारव या साधारणपणे 1000 वर्षापर्यंत जुन्या फार तर असू शकतात. त्याच्या आधीची बारव आहे की नाही खात्री नाही, कारण कोकणातले फारसे शिलालेख मिळत

0: नाहीत किंवा फारशी काही उल्लेख कुठेही मिळत नाही. पण एक जे कशीचं मंदिर आहे आपल्याकडे सूर्य मंदिर, ते हजार वर्ष पूर्वीचं आहे. त्याच्या बाजूला एक बारव आहे, ती बारव कधीचे ते उल्लेख नाही आहे त्याच्यात. मंदिर हजार वर्षापूर्वीचं आहे, बाजार बारव साधारणपणे 250-300 वर्षापूर्वीची असू शकते किंवा त्याच्या आधी असू शकते, असा कुठे स्पष्ट उल्लेख नाही आहे.
1: अच्छा, बारव म्हणजे तुम्ही म्हटलं कुंड किंवा पुष्करणी, अर्थातच त्याचा उपयोग पाणी साठवणे ह्याच्यासाठी प्राथमिक होतोच, पण त्या व्यतिरिक्त त्याचा काही उपयोग असा कुठे वाचनात आलाय का की काय वेगळा त्याचा उपयोग केला जातो जात होता तेव्हा?
0: पाणी जलस्रोत म्हणून मुख्य उपयोग, त्याच्या व्यतिरिक्त उपयोगाचं डायरेक्ट असं काही लिहिलेलं नाही आहे कुठे. पण या बारव बऱ्याचशा देवळांच्या बाजूला आहेत, देवळांच्या बाजूला आहेत. त्याच्यानंतर व्यापारी मार्ग असतात, व्यापारी मार्ग म्हणजे पूर्वी सगळा व्यापार बंदरातून चालायचा, बंदरातून देशावर जायला घाटावर जायला हे जे रस्ते होते, म्हणजे रत्नागिरीत उतरलो तर रत्नागिरीतून लांजात जायला जो रस्ता आहे, पावस बंदरात उतरलात किंवा रणपारला उतरलात तर तिथून लांजात जायला जो रस्ता आहे त्या रस्त्यावर अशा 2-3 बारव आहेत. या मार्गांवर असायच्या, बंदरांकडून जे देशावर मार्ग जातात त्या मार्गांवर या बारव असायचा. त्यामुळे त्या लोकांना पांतस्थाना पाणी मिळावं हे सगळ्यात महत्वाचं, त्याच्यासाठी हे सगळ्यात महत्वाचा उपयोग. दुसरा म्हणजे त्या बऱ्याचशा बारव या एखाद्या सार्वजनिक ज्या ठिकाणी मोठी वसाहत आहे, गाव आहे किंवा गावाचं मध्यवर्ती ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी बारव आहेत की जेणेकरून तिथल्या आजूबाजूच्या लोकांना पाण्याची व्यवस्था व्हावी. बऱ्याचशा दानशूर लोकांनी, म्हणजे अगदी अलीकडचा एक उल्लेख सापडतो, आता हल्लीच दुधाणे म्हणून शहर आहे, त्यांनी तो शिलालेख वाचलाय. राजापुरात चव्हाणवाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये 1886 मध्ये बांधलेली एक बारव आहे. 1886 म्हणजे ब्रिटिश काळात बांधली ती बारव. एक मुंबईतले वकील होते, त्या वकिलांनी ती बारव लोकल फंड मधून बांधली, ती बारव बांधली असा उल्लेख आताच एक शिलालेख मिळालाय रत्नागिरीतला. त्याच्या आधी कुठला रत्नागिरी शिलालेख मिळाल्याचं माझ्या तरी वाचनात नाहीये. आणि अजून एक दोन शिलालेख मिळण्याची शक्यता आहे, एका ठिकाणी शिलालेख आहे असं उल्लेख मिळालाय, अजून काही तो बघितला नाहीये, रत्नागिरी जवळच आहे. पण त्याच्यावरून कदाचित कळू शकेल, म्हणजे 1886 मध्ये बांधलं, म्हणजे त्याच्यावरून कळतंय की आपल्याला त्या बारावीचा उपयोग नुसता देवळांजवळ नव्हता किंवा नुसता व्यापारी मार्गासाठी नव्हता, तो सार्वजनिक पाणी व्यवस्था म्हणून उल्लेख होता. आणि तसं बांधणं हे एक पुण्याचं काम मानलं जायचं किंवा एक थोडस त्याला आध्यात्मिक स्वरूप होतं, धार्मिक स्वरूप होतं, हे त्याच्यातून आता कळतंय पटकन.
1: रत्नागिरीमध्ये किती बारव आहेत किंवा रत्नागिरीतल्या बारवांबद्दल आपण बोलूयाच, पण त्याआधी कुंड म्हटलं किंवा पाण्याचा स्रोत म्हटला तर विहीर थोडक्यात, तर ती गोल असते असं आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात एक फिक्स आहे, तर या बारव अशाच गोल आहेत की काही अजून वेगवेगळ्या आकारात आहेत?
0: बारव गोल खूप कमी असतात, त्या शिवपंडीच्या आकाराचे असतात. शिवपंडीच्या आकाराच्या खूप बारव आहेत आणि त्या प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर कोकणामध्ये एक चौकोन असतो मोठा आणि चौकोनाला बाजूने उतरायला पायऱ्या असतात अशी एक बारव मिळते, म्हणजे आपण चावीचा विचार केला तर चावीचं ते जसं जिस्त चिन्ह तशी असतात साधारण. त्याच्यानंतर चौकोनी असतात, आयताकृती असतात, इंग्रजी एल आकारातले असतात, इंग्रजी झेड आकारातलेही असतात, अगदी काटकोनात झेड असतो. किंवा एक परभणीला वालूर म्हणून गाव आहे, तर तिथे एक मिळाली ती पूर्ण वर्तुळाकार आहे, तसं वर्तुळाकार पायऱ्या आहेत त्याला उतरायला. आमच्या महाराष्ट्र बारव मोहीम जी एक चळवळ जी राबवली जाते त्याचा लोगो सुद्धा त्या बाराव्यावर प्रेरित आहे. हे बऱ्याच प्रकारचे असतात. बारावेत नॉर्मली विहिरीत उतरायला एक पायरी असते, एक उठून तरी प्रवेश असतो. किंवा आपण कोकणात जर पांडवकालीन विहिरी बघितलं तर एका बाजूने उतरायला आहे, तर तसं प्रत्येक ठिकाणी नसतं, कारण काही काही ठिकाणी दोन बाजूने उतरायला असतात, काही ठिकाणी चार बाजूने आहे. मग ते त्या ठिकाणी पण असं असतं की कुंडांचा विचार केला तर एका बाजूला देऊळ आहे, त्या देवळाच्या समोरून उतरायला पायरे असतात, बाजू बाकीला काही नसतं. किंवा चार बाजूंनी उतरायला पायरे असतात, चारही बाजूने देवळ असतात, चारही प्रवेशद्वारांवर देवळ असतात उतरायला.
1: असं आहे महाराष्ट्र?
0: हो, असं महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी आहे, खूप कमी आहेत. तीन प्रवेशद्वार असतात आणि तीन ठिकाणी देवळं असणारी अशी काही आहेत. आत्ता मध्ये एक महाबळेश्वर भागात एक आहे, तर त्याच्यामध्ये ती आत बारव आहे, बाजूने पूर्ण देऊळ आहे आणि आत बारव आहे. गोव्यामध्ये अशा बारव बघायला मिळतात, महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रात परभणी, त्यानंतर विदर्भात अजून नागपूर भागामध्ये, औरंगाबाद भागात, म्हणजे संभाजीनगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये, अशा बऱ्याच प्रकारच्या बारव आहेत ज्याला उतरायला चार चार बाजूने पायऱ्या आहेत किंवा मंडपयुक्त अशी म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण तिथून उतरतो तिथे मोठा मंडप असतो,
1: मंडप म्हणजे दगडाचाच असतो,
0: दगडाचा पूर्ण मंडप असतो, दगडाची कमान आणि मंडप असतो, त्याच्यातून आपण उतरायचं किंवा त्याच्या समोर असतो, जे उतरायला मुख्य भाग आहे त्याच्या समोर मंडप असतो. आणि साताराला एक बारामोटीची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे, बारामोटीच्या विहिरीच्या युट्यूबला आपण बरंच आपण मिळतो, ती तिथे एक आहे, तिथे एक

0: आत महालासारखं मोठं काहीतरी आहे,
1: अच्छा
0: म्हणजे आत पूर्ण बसू शकता, फिरू शकता वगैरे. ती शाहू महाराजांच्या पत्नीनी बांधलेली आहे, त्याचा उल्लेख आहे. त्याला 12 मोठ होत्या, ती शेतासाठी बांधली, म्हणजे तिथे जे आजूबाजूला जे शेत आहे, म्हणजे बाग आहे, बाग आहे, त्या बागायतीसाठी ती बांधली आहे.
1: अच्छा.
0: अशाही विहिरी असतात, म्हणजे जसं देवळासाठी विहीर असते, त्याच्यानंतर पांतस्थांसाठी आहे, तशी शेतासाठी पण असते. कोकणात अशा विहिरी आहेत, म्हणजे कोकणात काही जे सदन ब्राह्मण पूर्वीच्या ह्याच्यात होते, त्यांच्याकडे काही सरदारकी होती किंवा देशमुखी होती, तर त्यांच्या शेतांमध्ये अशा 12 मिळतात. मोठ्या गोल शिवमंडीच्या आकाराच्या 12 उतरायला एका बाजून पायऱ्या, आणि ते त्या गोष्टीसाठी वापरायचं. पिण्याच्या पाण्यासाठी काही वापर नाही केला जात, पण ते शेतातलं पाणी तिथे वापरायला, आणि त्याच्यात बैलराहट असायचा पूर्वी. अशा अजूनही आहेत, म्हणजे आता फार कमी आहेत वापरातल्या, पण अजूनही 2-3 ठिकाणी अशा 12 पैकी ज्या वापरात आहेत.
1: पाणी व्यवस्थापन खूप चांगलं होतं पूर्वीच्या काळात असं म्हटलं पाहिजे, बरोबर ना? या निमित्ताने
0: पाणी व्यवस्थापन खूप चांगलं होतं.
1: या विषयाशी निगडीतच जया, विजया, नंदा, भद्रा, बारव हे शब्द येतात, म्हणजे काय?
0: म्हणजे ती उतरायला किती पायऱ्या आहेत किंवा उतरायला कुठून किती प्रवेशद्वार आहेत, त्याच्यावर ते सगळे त्याचे प्रकार आहेत. म्हणजे जया, विजय,

0: दोन तीन ठिकाणी अशा 12 पैकी ज्या वापरात आहेत.
1: पाणी व्यवस्थापन खूप चांगलं होतं पूर्वीच्या काळात असं म्हटलं पाहिजे, बरोबर ना? या निमित्ताने
0: पाणी व्यवस्थापन खूप चांगलं होतं.
1: या विषयाशी निगडीतच जया, विजया, नंदा, भद्रा, बारव हे शब्द येतात, म्हणजे काय?
0: म्हणजे ती उतरायला किती पायऱ्या आहेत किंवा उतरायला कुठून किती प्रवेशद्वार आहेत त्याच्यावर ते सगळे त्याचे प्रकार आहेत. म्हणजे जया, विजया, नंदा आणि भद्रा चार प्रकार मुख्य प्रकार आहेत. आणि त्याच्यात परत अजून उप प्रकार बरेच आहेत. एक मंडपयुक्त, दोन मंडपयुक्त, मग तडाग म्हणतात. तडाग म्हणजे एका बाजूने कुठून तरी पायऱ्या आहेत आणि बाकी सगळं पूर्ण बंदिस्त आहे. आणि असे वेगवेगळे प्रकार आहेत.
1: पण ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या शैलीत बांधकाम झालं असं बघायला मिळतं, नाही का?
0: हो, शैली मिळतात ना वेगवेगळ्या. काही ठिकाणी साध्या नुसत्या पायऱ्या आहेत, काही ठिकाणी मग त्याला शिल्प आहेत, त्या पायऱ्यांमध्ये शिल्प आहेत. सिंधखड राजाला पोतळा बारव नावाची बारव आहे, त्याच्यामध्ये तर प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या देवी देवतांची किंवा वेगवेगळ्या प्रकारची शिल्प आहेत. खूप सुंदर, प्रत्येक पायरीवर एक एक शिल्प आहे. म्हणजे असं आपण विरगळ बघतो, आपल्याकडे विरगळ ही प्रसिद्ध आहेत, तर विरगळ जशा कोरलेल्या असतात किंवा देवळांवर जशी प्रकारची शिल्प असतात एवढ्या प्रकारची शिल्प त्या बारावेवर आहेत. अख्खी एखाद्या माणसाची PhD होऊ शकेल एवढी प्रकारची शिल्प आहेत पूर्ण भागात. आता त्याचं संवर्धनाचं काम थोडस तिथले स्थानिक लोक करतायत, खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यानंतर हत्ती बारव म्हणून एक आहेत, पण तिथेही मोठ्या प्रमाणात शिल्प आहेत. पुष्करणी म्हणून एक प्रसिद्ध पुष्करणी आहे, मला वाटतं ती परभणीत आहे. त्या पुष्करणीमध्ये पाण्यात 4-5 घुमट्या मानल्यात आणि त्याच्यावर नक्षीकाम आहे. अजून भोवती बारावीवर नक्षीकाम आहे ते वेगळंच, असं नक्षीकाम असलेल्या आहेत. म्हणजे त्या बांधकाम शैलीनुसार ठरतात. चालुक्य सातवाहन काळात बांधलेल्या वेगळ्या येतात, शिलाहारांमध्ये बांधतात वेगळ्या, शिवकाळात बांधलेल्यांची शैली वेगळी असते, पेशवेकाळात बांधलेल्यांची वेगळी शैली.
1: आणि हे सगळे राजे किंवा त्या वेळीचे जे ज्यांचा कार्यकाळ होता ते सगळे कलासक्त होते, बरोबर आहे की नाही? मग ती कला सुद्धा त्यांनी पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये पण वापरली, म्हणजे केवढं मोठी गोष्ट आहे. खरं तसंच पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे, तर त्याचंही तितकंच त्याला महत्व असेल आपल्या ह्या सगळ्यामध्ये. तुम्ही सगळा हा इतिहास सांगितला बारवांचा, मग तुम्ही या महाराष्ट्र बारव संवर्धन चळवळीशी जोडले कसे गेलात आणि ही चळवळ नेमकी काय?
0: महाराष्ट्र बारव मोहीम ही या ज्या पुरातन विहिरी आहेत, पुरातन तरी बारव आहेत, त्यांच्या संवर्धनासाठी सुरू झाली एक लोकचळवळ आहे. साधारण 2020-21 च्या आसपास रोहन काळे म्हणून एक ठाण्यातले गृहस्थ आहेत, त्यांनी एक कुठेतरी या बारव अशा बघितल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लॉकडाऊन संपल्यानंतर लगेच, पहिलं जे लॉकडाऊन संपल्यानंतर लगेच त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि महाराष्ट्रात जवळजवळ त्यांनी त्यावेळेला साधारण 300-400 बारव शोधल्या, बघितल्या. आणि त्याच्यावर मग त्यांना लक्षात आलं हे काहीतरी मोठं आहे, कारण गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, जयपूरमध्ये भागात ह्या खूप मोठ्या प्रमाणात बारव आहेत, किंवा इव्हन हम्पीमध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या बारव आहेत. तर तसं एवढं मोठं स्ट्रक्चर, ते स्ट्रक्चर प्रसिद्ध आहे गुजरातची, राजस्थानची, पण तसं आपल्याकडे एवढं प्रसिद्ध नाहीये. हे 300-400 बारव बघितल्यानंतर त्यांना कळलं की हे काहीतरी वेगळं आहे, प्रसिद्ध आहे, चांगलं आहे, याला जागतिक स्तरावर आणलं पाहिजे. सो त्यांनी ते सगळं बघितलं, मग त्याचं डॉक्युमेंटेशन सुरू केलं आणि मग एक चळवळ सुरू झाली की हे वाचवण्यासाठी काय करता येईल. गड संवर्धनाशी संबंधित असल्यामुळे त्यांनी हे सगळं सुरू केलं आणि मग त्याचं सगळं फेसबुकला वगैरे यायला लागलं लॉकडाऊन मध्ये. तेव्हा मी कॉलेजला असताना सारे एक रत्नागिरीतली ज्या 4-5 तळी आहेत, बहिरीच्या इथला आहे किंवा गोडीबाव आहे, याच्यावर एक डॉक्युमेंटेशन केलं होतं. मी इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळे त्याच्यावर काम केलं होतं. त्यामुळे हे बारव म्हटल्यानंतर मला ते आवडलं विषय, म्हणून मग मी त्यांना संपर्क केला आणि त्यांना रत्नागिरीतल्या ज्या गणेशगोळ्यापासून जयगड पर्यंत ज्या बारव बघायला मिळतात त्यांच्याबद्दल थोडंसं सांगितलं, त्यांचा त्यांचा संबंध, इतिहास आणि त्या काय पद्धतीने आहेत त्या. आणि मग त्यातून त्यांच्याशी जोडला गेलो. आता सध्या मी याच्यामध्ये कोर टीम मधून काम करतोय आणि ही चळवळीचं आमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे या ज्या बारव आहेत या बारवांचं संवर्धन करणं, त्यांचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करणं. डॉक्युमेंटेशन मध्ये मग सगळं येतं, बारवचा आकार कुठल्या प्रकारची आहे, कुठल्या काळातली आहे, त्यानंतर मग त्याचं बांधकाम साधारण कधी झालं असेल याचा अर्थ काढणं, ती खाजगी आहे, सरकारी मालकीची आहे, गावठाणातली आहे किंवा खाजगी मालकाची असेल तर, त्याच्यानंतर त्याचं ड्रोन शूटिंग करणं, त्याचे गुगल कोऑर्डिनेट्स कलेक्ट करणं, त्याचं आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन पण करतो आपण व्यवस्थित. त्याच्यासाठी आपल्याकडे काही आर्किटेक्ट पण जॉईन आहेत, व्यवस्थित आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन होतं. आणि अजून बाकी त्याचं स्थान कुठे आहे, ते बांधण्याचं कारण काय असेल वगैरे, याची स्थानिक माहिती, काही दंतकथा आहेत का, तर या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन वगैरे, या सगळ्यासाठी ही चळवळ सुरू झाली. डॉक्युमेंटेशन, संवर्धन, आणि संवर्धन केलं की त्याचा उपयोग लोकांना होणार, त्याच्यासाठी ही चळवळ सुरू केली. मग त्याच्यात पुढे सगळ्या पर्यटन वगैरे या गोष्टी आहेतच, त्या अर्थात स्थानिक पातळीवर करायच्या गोष्टी आहेत. पूर्वी नुसतं तीर्थाटन करायचे लोक, देवळात जायचे, उठले. आता तसं

0: नाही राहिले. आता लोक बऱ्याच गोष्टींसाठी पर्यटन करतात.
1: एक्सप्लोअर करायला
0: हां,
1: जातात,
0: एक्सप्लोर करायला जातात.
1: बरोबर,
0: आता कातळशिल्प बघण्यासाठी लोक मुंबईतनं, पुण्यातनं किंवा अजून लांब लांबून येतात. तसं या बारव इतक्या सुंदर आहेत काही ठिकाणच्या की त्या बघण्यासाठी लोक लांबून लांबून येत. म्हणजे आपल्याकडे तर छोट्याशा बारव आहेत, म्हणजे धुळे भागामध्ये, धुळे नंदुरबार भागात तर पाच पाच मधली बारव आहेत, मधले दिसतात प्रॉपर. हा, एक बारव पाच मधली आहे जवळजवळ, म्हणजे मधले दिसतात. आणि त्यांचं बांधकाम परत वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे इथल्या बाकी सगळ्याकडच्या भागात चिऱ्यांचं बांधकाम असतं, तिकडे विटांचं बांधकाम असतं. आता पाच मधली विटांचं जमिनीच्या खाली बांधणं आणि ते इतके वर्ष टिकणं
1: राहणं.
0: हा, कारण वीट मुळात मातीतनं बनलेली, त्यामुळे वीट मातीतनं बनलेली वीट इतके वर्ष, 100-150 वर्ष टिकणं, त्याच्यासाठी त्यांचं काय बांधकामाची पद्धत असेल, हे एक चांगला अभ्यासाचा विषय.
1: मला ना खरं तर ही उत्सुकताच होती आणि मी विचारणार होते की फक्त ह्या सगळ्या चिऱ्यांमध्ये किंवा दगडांमध्येच बांधल्या गेल्या आहेत की पण तुम्ही आता म्हणता विटांमध्ये सुद्धा.
0: विटांमध्ये सुद्धा आहेत. आपल्याकडे कोकणात त्या कातळात आहेत.
1: म्हणजे आपल्याकडे कातळ
0: गणपती गणेश गुहाची बारव बऱ्याच लोकांना माहीत असते. काय गणेश गुहाची जी पायविहीर आहे पांडवकडे, ती बनेच बऱ्याच लोकांना माहीत असते. किंवा फणसोप शाळेसमोर एक आहे प्रसिद्ध, त्या सगळ्या कातळात खोदलेल्या आहेत. त्याला कुठे बांधले नाही, फक्त वरती मोठ्या चिऱ्यांनी बांधले तेवढंच. पण पुढे मुंबईकडे गेलो, म्हणजे महाडकडे गेलो, तर महाडकडे काळ्या दगडाची विहीर असते. बदलापूरला शिवपिंडीची आकाराची विहीर आहे, प्रसिद्ध आहे ती, पूर्ण काळ्या दगडातली, म्हणजे खालपर्यंत काळ्या दगडातली. किंवा मडेघाटाच्या पायथ्याशी एक विहीर आहे, ती अशी काळ्या दगडातली कोरलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही अजून परभणीकडे गेलात किंवा कोल्हापुरात गेलात, तर तिथे काळ्या दगडांची असतात, मोठी असतात.
1: मला असं वाटतं की हे बारव आहेत हे इतिहासाचे साक्षीदार आहेत, कारण इतिहास त्यांनी बघितलेला आहे. बरोबर आहे की नाही? महाराष्ट्रामध्ये एकूण किती बारव आहेत?
0: महाराष्ट्रात आता सध्या तरी मॅप केलेल्या जवळजवळ 2000 जास्त आहेत. आणि ब्रिटिश गॅझेटियर प्रमाणे साधारण 10-15 हजार बारव असाव्यात अशी अपेक्षा आहे. ब्रिटिश गॅझेटियर मध्ये तसा उल्लेख आहे 10-15 हजार बारव होत्या महाराष्ट्रात. पण तसे असू शकतात, कितीतरी आहेत ज्या हिडन आहेत, ज्या माहितीचं नाही आहेत, किंवा अनएक्सप्लोर्ड आहेत, अगदी अडचणीत वगैरे आहेत, अशा अशा असू शकतात. किमान 3-4 हजार 5 हजार मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. 15 हजार काही मिळणार नाहीत इतक्या वर्षातल्या, एवढ्या मिळू शकतात नक्की.
1: आपल्या जिल्ह्यामध्ये अशी किती बारव आहेत आणि कुठल्या ठिकाणी जास्त आहेत, कमी आहेत, असं काही अभ्यास?
0: रत्नागिरी जिल्ह्यात साधारण 120 आसपास बारव आहेत.
1: अच्छा.
0: पुण्यानंतर आत्ता आपल्याकडे जास्त बारव आहेत, पण सध्या रत्नागिरीत 100-120 आसपास बारव आहेत. त्यातल्या सगळ्यात जास्त बारव या पांडवकालीन अशा कातळ खोदीव किंवा पायविहिरी म्हणतात त्याला, घोडेबाव म्हणतात, तसे आहेत. तर ते घोडेबाव म्हणजे घोड्यांनी उतरता यावं डायरेक्ट आणि पाणी पिता यावं म्हणून
1: घोडेबाव,
0: याला घोडेबाव म्हणतात. त्या जास्त आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल देवळाच्या बाजूची कुंड आहे, कारण आपल्याकडे शंकरांची मंदिरं खूप प्रमाणात आहेत कोकणात, आणि सगळी मंदिरे 100-200-150 वर्षापूर्वीची आहेत. आणि शंकराला पाणी लागत असल्यामुळे त्याच्या बाजूला बऱ्याच विहिरी खणलेल्या असतात. मग काही वेळा त्या विहिरी डायरेक्ट उभ्या खोल आहेत, किंवा काही ठिकाणी या अशी कुंड आहेत, जिथे पाणी जवळ आहे तिथे कुंड आहेत. आणि त्याच्यानंतर काही सार्वजनिक ठिकाणी बांधलेले असे तलाव आहेत, मोठे तलाव आहेत, आणि त्यांचं पाणीही आता त्याला बऱ्यापैकी आहे. हो, खूप पाणी. काही त्यातले त्या तलाव आहेत ते आता गणेश विसर्जनासाठी वापरले जातात. पूर्ण सगळ्या अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. मंडनगड भागामध्ये फारशा मिळालेल्या नाहीत, एक दोन मिळाल्यात. पण सगळ्यात जास्त या रत्नागिरी, राजापूर, लांजा, त्याच्यानंतर गुहागर भागात आहेत, दापोली भागात आहेत, यात सगळ्यात जास्त आहेत. संगमेश्वर हा तसा डोंगर उताराचा प्रदेश असल्यामुळे संगमेश्वरात फारशा मिळालेल्या नाही आहेत, पण कमी आहेत त्या. अर्थात संगमेश्वरातले काही स्ट्रक्चर आहेत ते खूप सुंदर आहेत. ह्या 3 मुख्य प्रकारच्या बारव आपल्याकडे आहेत कोकणात स्पेशली.
1: अर्थातच माझा पुढचा प्रश्न आहे, त्यांची स्थिती काय आहे?
0: कातळखोद विहिरी ज्या आहेत, घोडेबावी ज्या आहेत, त्या स्थापत्याचा विचार केला तर व्यवस्थित आहेत. पाणी नाहीये बऱ्याचशा विहिरींमध्ये, कारण आता ते पाण्याचे साठे नैसर्गिकदृष्ट्या खोलवर गेले, त्याच्यामुळे त्या विहिरी अजून खणून त्याच्यातलं पाणी बाहेर काढलं पाहिजे. अर्थात ते शक्य नाहीये, कारण या कातळावर असल्यामुळे कातळाला एका पातळीपर्यंत कातळाची कपॅसिटी संपते, तवा म्हणून लागतो. तर तव्याच्या खाली पाणी असेल याची खात्री देता येत नाही. किंवा आपल्याकडे कोकणात बऱ्याच ठिकाणी काळ्या रंगाचा दगड लागतो विहिरीच्या मुळाशी, तो दगड लागला की विहीर नष्ट होते. त्याच्यामुळे मग त्या विहिरीत अजून खाणायचं की नाही हा प्रश्न स्थानिक पातळीवर असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी लोकांनी त्या आहेत तशा ठेवल्यात, किंवा तिथल्या स्थानिक लोकांनी का मालकांनी त्याला काही केलं नाही. जे सार्वजनिक तलाव आहेत ते बऱ्याचशा ठिकाणी चांगले आहेत, कारण ते वापरात आहेत. बरेचसे शेताला म्हणून पाणी वापरतात, पाणी पिण्यासाठी फारसं वापरलं जात नाही कुठल्याही पाय विहिरीचं, पण शेताला वापरलं जातं. देवळांच्या इथले सुद्धा काही जी मोठी देवळं आहेत जिथे दुसरा काही पाण्याचा सोर्स नाही तिथे चांगले आहेत, पण देवळाच्या इथले ते बऱ्याचशे राखलेले आहेत, व्यवस्थित राखलेले आहेत. पाणी त्यातलं वापरलं जात नाही बऱ्याचशा ठिकाणी, पण देवळाची विहीर असल्यामुळे, ती देवाचं स्थान असल्यामुळे त्याला धक्का कोणी पोहोचवलेला नाही, ती नष्ट केलेली नाहीये. कुठल्या

0: कुठल्याही विकास कामांच्या आड ती विहीर येत नाही, कारण त्या मुळात देवळाच्या बाहेर असतात आणि त्यामुळे देवळाचा विकास झाला तरी ती विहीर तशीच असते, विहिरीला काही त्रास करत नाही. 50% परिस्थिती चांगली आहे, 50% खराब आहे, पण त्या 100% करण्याकडे आमचा प्रयत्न आहे. आमचं सध्या तरी रत्नागिरी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंटेशनवर सध्या भर आहे. संगमेश्वर भागामध्ये काही दुर्ग संवर्धन संस्था आहेत, कळंब रस्त्यात त्यांनी 12वेचं संवर्धन केलं. ती रत्नागिरी तालुक्यातले जे 2 कॉलेजेस आहेत ते सुद्धा आमच्या या चळवळीशी चांगल्या प्रकारे जोडले गेले. आणि आपल्या इथे भैरीचं जे देवस्थान आहे त्याच्या समोर एक तळ आहे, तिथे आम्ही महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्याच्या 1-2 दिवस आधी तिथे स्वच्छतेचं काम केलं होतं. आणि याच्यावर आम्ही आता सध्या गेले 4-5 वर्ष एक नवीन उपक्रम करतो 12 मोहिमेअंतर्गत, लोकांपर्यंत याची माहिती मिळावी किंवा जनजागृती व्हावी म्हणून महाशिवरात्र आणि अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रात 312 वर आम्ही दीपोत्सव करतो.
1: अरे वा.
0: म्हणजे त्या 12 स्वच्छ करायच्या 1-2 दिवस आधी आणि त्याच्यावरती दिवे लावून ती सजवायची.
1: वा वा.
0: त्या रात्री महाशिवरात्री. महाशिवरात्रीला करण्याचं कारण मुख्य असं की 60-70% बारव या शिवालयांच्या बाजूला आहे, सगळी शिवमंदिर आहेत, त्याच्यामुळे महाशिवरात्र हे एक. आणि त्यावेळेला लोक स्वतःहून देवळात, बरीचशी महाशिवरात्री लोक देवळात जातात आणि त्यानिमित्ताने एक प्रसार होईल म्हणून ती महाशिवरात्रीला एक दीपोत्सव करतो. आपल्याकडे सध्या रत्नागिरी तालुक्यात दरवर्षी किमान एक बारव कुठली ती महाशिवरात्रीला सजवली जाते. आम्ही गणपतीपुळ्यातले सजवले, त्याच्यात गणपतीपुळ्यात एक वाणीचं तळ म्हणून आहे, प्रदक्षिणा मार्गावर मोठं तळ आहे, ते सजवलं गेले 3-4 वर्ष. या वर्षी आम्ही भैरीचे देवस्थानचे इथले केली आणि भैरी देवस्थानने स्वतःहून सांगितलं की आम्हाला असं असं आहे तर तुम्ही आम्हाला ही कराल का, आणि आपण एक परंपरा सुरू करू, दरवर्षी तुम्ही नसलात तरी तुमच्यानंतर अजून कोणतरी सुरू केलं अशी परंपरा, आपण एक चांगली गोष्ट आहे, परंपरा सुरू करू. देवी देवस्थानची इथली 12 यावर्षी सजवली. आणि ह्या अशा ज्या गोष्टी आहेत 12 संबंधी, ज्या गोष्टी आल्या पाहिजेत, लोकांना कळायला पाहिजे.
1: अगदी बरोबर. मला असं वाटतं की काही वर्षांपूर्वी जी चळवळ सुरू झाली त्याला कुठेतरी हळूहळू आता लोक चळवळ जी आपण म्हणतो तर लोक म्हणजे रत्नागिरीतली सुद्धा जोडायला लागलीत, तरीही तरुणांचा सहभाग किती आहे या चळवळीमध्ये?
0: तरुणांचा सहभाग आहे बऱ्यापैकी. सोशल मीडियावर तर बऱ्यापैकी सहभाग आहे, लोक बऱ्याच ठिकाणी जातात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि तिथल्या 12वांचा फोटो काढतात, त्याच्यावर काही माहिती असेल तर लिहितात, रील्स बऱ्याच प्रमाणात केले जातात, रील्स हे आहे त्याच्यामध्ये केलं जातं. उर्वरित महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा, विदर्भ ह्या भागामध्ये तरुणांचा त्या लोक संवर्धन सभेत बराच सहभाग आहे, किंवा पुणे भागामध्ये, पुणे कोल्हापूर भागामध्ये संवर्धनामध्ये बराच सहभाग आहे. रत्नागिरीमध्ये आम्हाला अजून अपेक्षित आहे संवर्धनासाठी तरुणांचा सहभाग अपेक्षित आहे. रत्नागिरीमध्ये काही लोक आहेत आता जी रील्स माध्यमातून या गोष्टी करतायत, किंवा काही युट्युबर्स आहेत ते त्याचा प्रसार करतो, थोडाफार करतायत. ड्रोन शॉटसाठी आमच्यासाठी आमच्याकडे काही लोकांनी स्वतःहून ड्रोन शॉट पाठवतात, काही रत्नागिरीतले ड्रोन शूटर्स आहेत, काही ठिकाणी गेले की फोटो काढून ते स्वतःहून मला पाठवतात, ड्रोन शूट करतात, एखाद्या विहिरीचं पाठवतात.
1: तुमच्या संशोधनाला त्यामुळे उपयोग होतो?
0: हो हो, ड्रोन शूटचा आम्हाला खूप उपयोग होतो. असे ड्रोन शॉट्स घेतले की ते आकार करतो
1: बरोबर,
0: त्याच्यानंतर आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन पण करतो आपण. त्याच्यासाठी रत्नागिरीतले काही स्थानिक आर्किटेक्ट आमच्याशी जोडले गेले आहेत. गणपतीपुळ्यातली जी 12 आहे तर त्याचं आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन झालेलं आहे पूर्ण. त्याच्यानंतर फणसोप शाळेजवळची 12 आहे, त्या 12वेचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित झालेलं आहे. अशी अजून 2-3 ठिकाणची 12 डॉक्युमेंटेशन प्रस्ताव येतात. भैरीच्या इथलं पण आम्ही आमचा प्रयत्न चालू आहे ते करता येईल का वगैरे. त्याच्यानंतर काही ठिकाणी आम्हाला एक ऐतिहासिक उल्लेख मिळाले की जिथे एखादी गोष्ट असू शकते.
1: याच्यामध्ये शासनाची भूमिका काय?
0: शासनाने त्याच्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे, महाराष्ट्र 12 समिती म्हणून स्थापन केली आहे. तर आमच्या संघटनेत जे काम करणारे लोक आहेत तर त्यातले काही लोक त्याच्यावर आहेत, सरकारने नेमलेले तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्याच्यात, आणि एक सरकारची नवीन एक संस्था आहे सरकारची, तर त्या संस्थेअंतर्गत त्याच्यासाठी काही प्रकारचा निधी वगैरे मिळवून देता येईल का, याच्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे असं आता सांस्कृतिक मंत्री आपले आशिष शेलार त्यांनी सांगितलंय. त्यामुळे सरकार पातळीवर सुद्धा त्याच्यावरून प्रयत्न होत आहेत, नक्की होत आहेत.
1: ह्या चळवळीची दखल शासनाने घेतली असं म्हटलं पाहिजे.
0: सरकारने दखल घेतलेली आहे. सरकारची जी पर्यटन मंडळाची वेबसाईट आहे, तर पर्यटन मंडळाच्या वेबसाईटवर सुद्धा काही 12वेवर पूर्वी काहीच कधीच नव्हतं. आता सरकारच्या त्या वेबसाईटवर 12वेचा एक वेगळा कॉलम आहे, जसा खातशिल्पाचा वेगळा कॉलम झाला तसा 12वेचा वेगळा कॉलम आहे. त्यामुळे सरकार प्रशासकीय पातळीवर, सरकारी पातळीवर याच्यावर प्रयत्न चालू आहेत.
1: मला असं वाटतं की आपले गड किल्ले, पुरातन मंदिरं याबरोबर कातळ शिल्प, विरगळ आणि आता हे बारव, हे सगळे इतिहासाचे साक्षीदार आहेत आणि त्यांचं जतन करणं खूप गरजेचं आहे. तुमची महाराष्ट्र बारव चळवळ आणि तुम्ही स्वतः ह्याच्यासाठी खूप काम करताय आणि जसं तुम्ही म्हणालात की लोकांनी पुढे यायला पाहिजे, तर आज या मुलाखतीच्या निमित्तानं खूप छान माहिती तुम्ही दिली या चळवळीविषयी, बारवाविषयी सुद्धा.

0: तर जाता जाता तुम्ही काय आवाहन कराल आणि काय संदेश द्याल?
1: लोकांनी स्वतःहून पुढे यावं, मला संपर्क करावा थेट, किंवा मला नाही संपर्क केला तरी चालेल. पण तुमच्या भागात जर तुम्हाला अशी एखादी पांडवकालीन विहीर मिळाली किंवा कुंड मिळालं, देवळाच्या बाजूला एखादा कुंड आहे, तर ते कुंड कुठल्याही विकासकामात नष्ट होणार नाही आणि ते आहेत, त्यापेक्षा त्याचं संवर्धन होईल, याच्यासाठी तुम्ही स्वतःहून काम केलं तुमच्या गावामध्ये तरी चालेल. तुम्ही स्वतःहून एखाद्या बारावीचं संवर्धन करताय, याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्रातल्या बारव मोहिमेच्या लोकचळवळीचा एक भाग आहे. लोकचळवळ म्हणजे काही तुम्ही आमच्या ना बॅनरखाली काम करायला पाहिजे असं आमची अपेक्षा नाही आहे. तुम्ही तुमच्या इथली बारव स्वच्छ करा, आम्हाला आनंदच होणार आहे. शेवटी आमचं उद्दिष्ट काय आहे, बारव वाचणं, बारवांचं संवर्धन होणं आणि त्याच्यातून लोकांना पाण्याची व्यवस्था उपलब्ध होणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आमचा बॅनर नाहीच आहे खरं तर, बॅनरची आणि आम्हाला बॅनरसाठी किंवा पोटोसाठी काम करायचं हेच नाही
0: आहे.
1: लोकांनी तिथल्या स्थानिक पातळीवर त्यांच्या लेवलला त्यांच्या बागेतली जरी विहीर स्वच्छ केली तरी सुद्धा ती बारव स्वच्छ केली तर आम्हाला आनंदच आहे. विहीर कुठची असू दे, म्हणजे आता विहीर म्हणजे बारव या गोष्टीसाठी आम्ही नुसतं नाही आहे. आम्ही विहीर म्हटल्यानंतर आम्ही प्रत्येक विहिरीचा विचार करतो. एखादी विहीर मोडली तर त्याचं दुःखच होतं, कारण शेवटी तो पाण्याचा स्रोत.
0: बरोबर,
1: पाण्याचा स्रोत मोडणं हे काही चांगली गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे लोकांनी स्थानिक पातळीवर त्यांच्या घराजवळची एखादी बारव असेल ती स्वच्छ करावी, त्यांच्या गावातली देवळाजवळची बारव असेल तर देवळात देवाच्या एखाद्या उत्सवानिमित्ताने ती स्वच्छ करावी. आणि फक्त आमचं असं आव्हान आहे की दर महाशिवरात्रीला तुमच्या देवळात उत्सव होतात, आपल्याकडे कोकणात तर बऱ्याच प्रमाणात उत्सव होतात, तर त्या महाशिवरात्रीला तुमच्या देवळाजवळ एखादं कुंड असेल तर ते देवळाचं कुंडावर दीपोत्सव करावा. स्वतःहून तुम्ही ती स्थानिक पातळीवर तो दीपोत्सव करावा, जेणेकरून लोकांना माहिती होईल आणि उत्सवाला एक प्रकारचं ग्लॅमर येईल. उत्सवात अजून एक काहीतरी नवीन गोष्ट होईल, लोकांना बघायला आवडेल. कधी काही ड्रोनशॉट्स घेऊन ठेवावेत, त्याचं सोशल मीडियाला पब्लिश करावं, हरकत नाहीये.
0: म्हणजे पर्यटन
1: महत्वाचं,
0: जतन संवर्धन करताना आत्ताच्या सोशल मीडियाचा पण वापर करा आणि स्वतःचं मनोरंजन करताना इतिहासाचं पण संवर्धन करा असं तुम्हाला ह्याच्यातनं म्हणायचं. पाणी म्हणजे जीवन आहे असं आपण म्हणतो आणि ह्याची कितीतरी सुंदर व्यवस्था पूर्वजांनी आपल्या करून ठेवली आहे आणि आपल्याला भविष्यात सुद्धा त्याचा विचार करून नवीन काहीतरी करता येईल, त्यामुळे हे बारव जतन करणं गरजेचं आहे. श्रीरंग, आज तुम्ही इथे आलात, तुमची महाराष्ट्र बारव चळवळीविषयी माहिती सांगितली, बारव त्याचं महत्व आम्हाला तुम्ही आज इथे सांगितलं, तर त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: पुरातन पाणी जतन करणाऱ्या बारव यांचे संवर्धन करणाऱ्या महाराष्ट्र बारव मोहिमेत कार्यरत स्वयंसेवक श्रीरंग मसूरकर यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, 30 मे 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका जागतिक तंबाखू नकार दिवस याविषयी डॉक्टर यश प्रसादे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: तर या वर्षी जी थीम आहे ती आकर्षणाचा बुरखा फाडणे, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे ही आहे. जर इंग्लिशमध्ये आपण बघितलं ते तर अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको ॲडिक्शन.
1: तेव्हा नक्की ऐका 30 मे 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 10:23 झालेत. प्रसारित करणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सुरेश वाडकर यांच्या मुख्य स्वरातलं दोस्त माझा मस्त या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते सुधीर मोघे आणि संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी.

0: LUVE लव म्हणजे प्रेम.
1: अरे बाबा, LOVE लव म्हणजे प्रेम.
0: हा, तेच तर म्हणायचं होतं की मला.

0: शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना आत्ताच आपण ऐकली. चित्रपट प्रेम करूया खुल्लम खुल्ला, संगीतकार अशोक पत्की आणि गायक कलाकार विनय मांडके आणि कविता कृष्णमूर्ती.
1: दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: श्रोते हो, न्यूज ऑन AIR या ॲपवरतीही तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: श्रोते हो, तुम्ही हे न्यूज ऑन AIR ॲप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करून घेतलं आहे ना?
2: नसेल तर लगेच करून घ्या. श्रोते हो, हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्याशी जोडले जा. तुम्ही कुठेही असलात तरी,
1: रत्नागिरीतच नव्हे,
2: महाराष्ट्रातच नव्हे,
1: भारतातच नव्हे,
2: तर जगभरात तुम्ही कुठेही असलात तरी आता ऐकू शकता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम
1: आमच्या न्यूज ऑन AIR ॲप वरती.
2: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध,
1: कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

0: अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांना आपण ऐकत होतो माझं घर माझा संसार या चित्रपटासाठी. गीतकार होते सुधीर मोघे आणि संगीतकार अरुण पौडवाल. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: आरबीआय सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
7: ए चल राहू दे, मी निघतो आता.
8: अहो थांबा ना जरा. ही बघा, ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
7: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
8: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
7: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
8: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकटोक उडवायचं.
7: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू?
8: कुठे म्हणजे काय? केरात.
7: तुला माहितीये ना अगं, प्लास्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लास्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
8: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लास्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
7: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची.

0: म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही,
1: बरोबर.
0: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंगसाठी आपल्याला पुन्हा देता येईल.
1: अगदी खरंच. हा, मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
0: येस, ये होईना बात.

एन रेळेकर, डी आर जोशी यांची ही शब्दरचना स्वरबद्ध केली होती शशांक पोवार यांनी. धनी कुंकुवाचा या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही रचना होती यशोदा चित्रपटामधली चंद्रकांत खोत यांची. दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या रचनेसोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 10:30 झालेली आहेत. आता प्रसारित करणार आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची सुरुवात करूया गुलजार यांच्या खूबसूरत या चित्रपटातल्या गीतानं.

के हेमा सरदेसाई आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलं जमीन या चित्रपटासाठी. गीतकार होते समीर आणि संगीतकार हेमेश रेशमिया.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.

अब्बास कटका यांचे शब्द आपण ऐकले. संगीत होतं संजीव दर्शन यांचं. चित्रपट रिश्ते आणि गायक कलाकार उदित नारायण, अनुराधा पौडवाल आणि सहकारी

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पान.

0: सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या मुख्य स्वरातलं समीर यांचं हे गीत होतं वास्तव चित्रपटामधलं. संगीतकार होते जतीन ललित.
1: श्रोते हो, 30 मे 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका जागतिक तंबाखू नकार दिवस याविषयी डॉक्टर यश प्रसादे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: तर यावर्षी जी थीम आहे ती आकर्षणाचा बुरखा फाडणे, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे ही आहे. जर इंग्लिश मध्ये आपण बघितलं ते तर अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको ऍडिक्शन.
1: तेव्हा नक्की ऐका 30 मे 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

समीर यांचे शब्द आपण ऐकले कभी खुशी कभी गम या चित्रपटासाठी. संगीत होतं संदेश शांडिल्य यांचं आणि स्वर होता अलका याज्ञिक, सोनू निगम आणि सहकाऱ्यांचा.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। ऐकूया कल हो ना हो या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांचे शब्द, संगीत शंकर एहसान लॉय यांचं।

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

सोनू निगम यांच्या मुख्य स्वरातलं समीर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी संघर्ष या चित्रपटासाठी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया कृष्णा कॉटेज चित्रपटातलं निलेश मिश्रा यांचं गीत.

अनु मलिक यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि श्रेया घोषाल यांनी गायलेल्या या रचनेसोबतच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी चेतना जोशी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला म्हणजे 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम. वळूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, नुकताच एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. त्यातील विचार खरंच माझ्या मनाला उभारी देऊन गेलेत. बरं, ते असे की स्वतःशी दयाळू असणं अत्यंत आवश्यक आहे. चुका होणं नैसर्गिक आहे. प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाही. चूक झाली तरी चालेल हे स्वीकारणं मनाला हलकं करतं आणि आत्मविश्वास परत आणतं. अतिविचार थांबवणं एका दिवसात शक्य नाही. हा एक प्रवास आहे. हळूहळू आपण विचारांना समजून घ्यायला लागतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवा.

करायला शिकतो आणि मन शांततेकडं वाटचाल करू लागतं. विचार करणं थांबवणं नव्हे तर विचारांवर नियंत्रण मिळवणं हेच खऱ्या शांततेचं सूत्र आहे. मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकून राहतं तेव्हा वर्तमानातील आनंद हरवून जातो. त्यामुळं स्वतःला थोडा वेळ देणं, शांत श्वास घेणं आणि मनाशी संवाद साधणं गरजेचं असतं. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजून घेत राहिलं ना तर मन अधिक मजबूत होतं. शांत मन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच आयुष्य अधिक सुंदर आणि संतुलित बनतं.

मैत्रिणींनो, श्रेया घोषाल यांच्या स्वरातील डॉक्टर वसंत यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं अभिजीत राणे यांचं. मैत्रिणींनो, आज जागतिक पचन आरोग्य दिवस साजरा केला जातोय. हा दिवस पोट, आतडी, यकृत आणि संपूर्ण पचनसंस्थेच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी पाळला जातोय. तर याच अनुषंगाने ऐकूया पोटाचे आणि पचनसंस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, म्हटलं जातं की माणूस पोटासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी अतोनात कष्ट करत असतो, पण त्या पोटाच्या तक्रारींकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो आणि या दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम म्हणजेच पोटाचे आणि पचनसंस्थेचे विकार जडू

0: शकतात. मग ते विकार कोणते, त्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्यावरील उपाययोजना, त्याही घरगुती, त्या कोणत्या, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर वैशाली तौर यांच्याकडून. मैत्रिणींनो, डॉक्टर तौर या होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत आणि क्लिनिकल योगा कन्सल्टंट म्हणून जवळजवळ 25 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यविषयीचे त्यांचे लेखही विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत असतात. चला तर मग आपण डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार याविषयी बोलूया. नमस्कार मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळतर्फे मी आपलं स्वागत करते.
1: नमस्कार आणि धन्यवाद.
0: मॅडम, बदलणाऱ्या बाह्य वातावरणाचा पोटांच्या तक्रारींवर परिणाम होतो का?
1: तर याच्यामध्ये होतं काय की बाह्य वातावरणांमध्ये जसे बदल होत असतात ना, तर ह्या प्रत्येक गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असो. आपण जे पंचकोश म्हणतो शरीरातले आहे, तर शरीरामध्ये जैविक स्तरावर, मानसिक स्तरावर, तसेच शारीरिक स्तरावर सुद्धा वातावरणाचा परिणाम होऊन बदल होत असतात. आणि हे जे बदल आहेत शारीरिक स्तरावरती, वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यापैकीच पचन संस्था आहे, त्याच्यावरही परिणाम होतो. या काळामध्ये होतं असे की जंतूंची खूप वाढ होते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्वचा विकार वाढतात, तसेच वातदोष या दरम्यान वाढतो, जो परिणाम शरीरावर होतो मुख्यत्वे होतो. आणि पित्तदोषही वाढतो शरीरामधला, आणि कफदोष जो आहे तो साचून राहतो. या दरम्यान होतं असं की मानसिक स्तरावरही काही बदल होतात. म्हणजे एकूण काय, तर संपूर्ण मानवी शरीरावरतीच बाह्य वातावरणाचा परिणाम होत असतो.
0: अगदी अगदी. मॅडम, या पचन संस्थेचं कार्य कसं चालतं?
1: वनस्पती जे आपण बघतो ते त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. ते आपल्याला माहितीये की हिरवेगार जी पानं असतात ते सूर्यप्रकाशाद्वारे त्यांचं अन्न तयार करतात. परंतु मानवी शरीरामध्ये देवाने अशी कुठलीही रचना केलेली नसल्यामुळे आपल्याला बाहेरनं अन्न ग्रहण करावं लागतं. आणि त्यासाठी पचन संस्था ही अत्यंत महत्वाची आहे की अन्न ते घेतल्याच्या नंतर ते पूर्ण त्याचं पचन करून जे आहे शरीराला ती ऊर्जा मिळण्यासाठीचं जे कार्य आहे ते पचन संस्थेचं आहे. यामध्ये मुख्यत्वे जे आहे, जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो ते तोंडाने ग्रहण करतो. तोंडामध्ये जे आपले 32 दात आहे, जीभ आहे किंवा लाळ ग्रंथी आहे, जेव्हा आपण अन्न तोंडामध्ये टाकून चावतो तर होतं असं की त्याच्यामध्ये लाळ मिसळल्या जाते आणि तिथे मग स्टार्च जे आहे तर ते पसण्यास सुरुवात होते. त्यानंतर दुसरा भाग येतो तो घसा, ज्याला फॅरिंग्स असं म्हणतो, की जिथून अन्न पोटामध्ये जाण्याची ती दिशा आहे. त्यानंतर अन्ननलिका, ज्याला म्हणतो ते इसोफेगस आहे, तर तिथे ज्या पेरिस्टाल्टिक्स मुव्हमेंट्स होत असतात त्याच्यामुळे अन्न खाली जठरामध्ये ढकलल्या जातं. जठरामध्ये एक छोटीशी, आपण मराठीमध्ये म्हणूयात की एक पिशवीसारखा एक आकार असतो ज्याला स्टमक म्हणतो. तिथे जे अन्न खाल्लेलं असतं ते तिथे साचतं. जठरामध्ये जे आहेत तर हायड्रोक्लोरिक ऍसिड, ज्याला आम्ल म्हणतो, तसेच पाचकरस तयार होतात आणि तिथे प्रथिनांचं पचन सुरू होतं. जठरानंतरचा जो भाग आहे तो लहान आतडे, मग मोठे आतडे. महत्वाचा जो भाग आहे तो लहान आतड्यांमध्ये शोषून घेतला जातो. आणि मोठ्या आतड्यांमध्ये होतं असं की पाणी शोषून घेतलं जातं आणि गुदद्वारे जे आहे तर मल विसर्जन होतं. जे अनावश्यक घटक आहेत ते शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. यामध्ये होतं असं की याशिवाय यकृत, पित्ताशय, पॅनक्रियाज यांचंही खूप महत्वाचं कार्य आहे. कारण यकृत जे, ज्याला आपण लिव्हर म्हणतो, तर ते पित्त तयार करतं, फॅट पचवण्याचं त्याचं काम असतं. गॉल ब्लॅडर जे आहे त्याच्यामध्ये पित्त साठवून राहतं आणि आवश्यकतेनुसार, देवाने जे सेन्सर शरीरामध्ये बसवलेले आहेत तर आवश्यकतेनुसार ते रिलीज करत राहतं. आणि पॅनक्रिया जे आहे तर पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स जे आहेत तर ते पॅनक्रियाजमधनं तयार होतात आणि त्यातनं प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फॅटसाठी ते अत्यंत उपयुक्त असतात.
0: अगदी अगदी. खूप छान, खूप सविस्तरपणे तुम्ही मानवी पचन संस्था कशी कार्य करते खूप सुंदर समजावून सांगितलं मॅडम. मॅडम, पचन संस्थेचे कोणते मुख्य आजार उद्भवतात?
1: प्रामुख्याने जर बघायला गेलं आपण तर अपचन, ज्याला आपण इंडायजेशन म्हणतो, आम्लपित्त, हायपर ऍसिडिटी, अतिसार किंवा जुलाब, मळमळ, उलटी, गॅसेस होणं पोटामध्ये, त्याच्यानंतर ज्याला आमांश म्हणतो, आंत्र संक्रमण म्हणजे इंटेस्टाईनचं इन्फेक्शन होतं, आणि कृमी रोग ज्याला म्हणतो, वर्म इन्फेस्टेशन. तर हे महत्वाचे जे आजार आपल्याला पचन संस्थेचे साधारणतः बघायला मिळतात.
0: बरोबर. मॅडम, असं म्हटलं जातं बघा, आपण काही खाल्लं का म्हणतात की खाल्ल्यानंतर मला ना अपचनाचा त्रास होतो किंवा मला पचत नाही, तर हे नेमकं काय असतं?
1: अपचन, ज्याला आपण ना इंडायजेशन म्हणतो, ही सामान्य समस्या आहे. आणि जठराग्नी मंद झाल्यामुळे काय होतं की पचनासाठी आवश्यक जे रस असतात तर ते नीट तयार होत नाही शरीरामुळे, आणि अन्नाचे पचन नीट होत नाही, आणि मग त्यामुळे होतं की अर्धवट पसलेले अन्न जे आहे तर त्याच्यामध्ये आम तयार होतो. आणि मग होतं असं की तो आतड्यांमध्ये साचतो आणि मग त्यामुळे छातीमध्ये जळजळ होणं, ढेकर येणं, अशा समस्या उद्भवतात, त्याला आपण म्हणतो अपचन.
0: मग याची लक्षणं आता तुम्ही जी सांगितली ते इसका ढेकर वगैरे येणं तसं
1: त्याच्यामध्ये होतं.

0: असं की अपचनाची कारण मेन काय आहेत त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर त्यामध्ये होतं असं की आपण दूषित अन्न खातो, आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात, अवेळी अन्न खाल्लं जातं, कुठल्याही वेळी खाल्लं जातं. त्यामुळे काय होतं की आधीचं जे अन्न असतं ते पचत नाही आणि त्याच्यानंतर परत आपण म्हणजे दिवसभर जे आपण म्हणतो ना की ज्याला आपण मंचिंग म्हणतो, तर त्यामुळे आधी
1: तोंड चालूच असतं,
0: हो तोंड सुरूच असतं असं ज्याला म्हणतो की आधीचं खाल्लेलं अन्न पचत नाही परत आपण वरून खात असतो. ते अन्नाला पचायला वेळच मिळत नाही ना, त्यामुळे मग गॅसेस तयार होतात, अन्न तिथे पोटामध्ये काही जे गॅसेस रिलीज करतं आणि इनडायजेशन होतं, मग त्याने अपचन होतं. तसंच थंड पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक्स घेणं,
1: थंड पाणी म्हणजे
0: फ्रीजचं जे वॉटर आहे तर ते पिल्याने अति थंड पाणी ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर आजकाल कोल्ड ड्रिंक्स घेण्याचंही एक प्रस्थ हे झालेलं आहे. तर त्यामुळेही काय होतं की अपचनाला ह्या गोष्टी खतपाणी घालणाऱ्या असतात. आणि त्याच्याशिवाय जर शारीरिक हालचालींचा अभाव जर असेल, आजकाल आपण बघतो की म्हणजे सगळी कामं बैठी आहे आणि खूप सगळ्या सुविधा आल्यामुळे शारीरिक श्रमही कमी झालेले आहेत, त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. त्याची लक्षणं अशी आहेत की छातीमध्ये जळजळ होणे, सतत ढेकर येतात, पोट फुगतं, पोटामध्ये जडपणा वाटतो, कधी कधी मळमळ उलटीही होते आणि भूक मंदावते.
1: बरोबर.
0: तर त्याच्यावरती आपण काही उपाय जे आहेत तर ते आपण घरगुती उपायही आपण करू शकतो.
1: घरगुती उपाय म्हणजे नेमकं काय करू शकतो
0: त्याच्यामध्ये करायचं असं आपल्याला की आपल्या स्वयंपाकघरामध्येच या सगळ्या गोष्टी असतात. आपलं स्वयंपाकघर तसं म्हणायला गेलं आपण तर एक छानशी प्रयोगशाळा आहे निसर्गाने आपल्याला दिलेली की आणि आपण विशेषतः भारतामध्ये जन्मलेलो आहोत आणि भारत हा आपला हा असा एकच एकमेव देश आहे संपूर्ण जगामध्ये की आपण आपल्या किचनमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल्स असतात. फक्त असं आहे की आपल्याला त्या माहिती नसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आयुर्वेदिक प्रॉपर्टीज असतात याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टींचाच उपयोग आपण करायचा आहे, ज्याच्यामध्ये सेंधव मीठ ज्याला म्हणतो आपण शेंदी मीठ, ते लिंबाचा रस आपण जेवणानंतर एक चमचा घेऊ शकतो. त्यानंतर सुकं आलं आणि मध जे आहे तर ते आपण सुंठ ज्याला म्हणतो आपण सुंठ पावडर आणि थोडंसं मध तेही घेऊ शकतो, त्यानेही अपचनाचा त्रास आपला कमी होऊ शकतो. त्यानंतर गरम पाण्यामध्ये हिंग टाकून तेही आपण थोडंसं पिऊ शकतो, किंवा जर पोटाचा त्रास असेल तर पोटावरती थोडंसं आपण ते पाण्यामध्ये मिक्स करून लावू शकतो,
1: त्याचा लेप लावायचा
0: त्यानेही बराचसा त्रास आपला कमी होतो. तसंच आपण तुळशीचा काढाही घेऊ शकतो. असे जर आपण हे घरगुती जर उपाय केले तर खूप म्हणजे फायदा होतो. परंतु अपचन होण्याच्या आधी जर आपण टाळायचा जर प्रयत्न केला
1: बरोबर ते या गोष्टी होऊच नाही
0: हो तर त्यासाठी ना जे आहे की साधारण पचायला सोपा आहार घ्यायला हवा. त्यानंतर तळलेले पदार्थ घ्यायचे नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओव्हर इटिंग, अति खाणं टाळावं. की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यथेच्छ पोट भरून घ्यावं. परंतु मग मधल्या काळामध्ये जे आपण मंचिंग म्हणतो तर ते टाळावं, कारण पचनक्रिया ऑलरेडी मंद झालेली असते.
1: आता तुम्ही सांगितलं की तळलेले पदार्थ टाळावेत, आपल्याला भजी खाण्याची इच्छा होते की कांदे भजे खाल्ले जात आहेत, आलू भजे खाल्ले जात आहेत, किंवा गरमागरम काहीतरी तळण्याचे पदार्थ, पुरी वगैरे. खरं म्हणजे या दिवसांमध्येच हे पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते.
0: अगदी अगदी बरोबर.
1: त्यावर काय सांगाल तुम्ही?
0: खावं, परंतु प्रमाणामध्ये खावं. आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये जर आपण ओवा घातला तर ही पदार्थ जे आहेत पचायला सोपी होतात. ओवा आहे, जिरे आहे, तर या जे आपल्या स्वयंपाकघरातल्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वापरल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
1: मॅडम, ही एक सर्वात महत्वाचा आहे ऍसिडिटी, म्हणजे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या महिलेला ऍसिडिटीचा त्रास हा होतोच होतो. तर हा त्रास कसा आपल्याला टाळता येईल, कशी याची काळजी घेता येईल?
0: अगदी बरोबर बोललात तुम्ही की ऍसिडिटीचा त्रास आहे ना आजकाल आपण बघतो की सगळ्यांनाच खूप होतोय. आणि होतं असं की महिलांमध्ये तर हा त्रास जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. ऍसिडिटी म्हणजे काय होतं की पोटामध्ये जे आम्ल असतं, मी म्हटलं जठरामध्ये जेव्हा आपलं अन्न साचतं जेवण झाल्याच्या नंतर काही कालावधीमध्ये की ते रस मिक्सअप होण्यासाठीचं, तर त्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो. जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तर त्याला आपण आम्ल पित्त असं म्हणतो. त्याचं जे प्रमाण आहे ते अत्याधिक होतं आणि त्यामुळे मग आंबट ढेकर येणं, डोकं गरगरणं असं हे होतं. तर त्याला कारणं अशी आहेत की अन्न नीट पचत नाही, आम्ल तयार होतं आणि त्याने मग ऍसिड जे आहे ते वाढतं आणि ऍसिडिटीचा त्रास होतो. किंवा थंड ओल्या हवामानामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. शिळं अन्न जर खाल्लं आपण, आपल्याकडे उपवास केले जातात अगदी कडक, किंवा मग उपवास जरी नसेल तरी आपण कामामध्ये असतो आणि मग सकाळचा वेळ असा असतो की झोपेतून उठल्याच्या नंतर सकाळी थोडासा नाश्ता ज्याला म्हणतो, निहारी ज्याला म्हणतो आपण, ती घेणं आवश्यक असतं.

0: ते न घेता आपण चहा पित असतो की सकाळी सकाळी 3-4 कप चहा होऊन जातात आणि मग जेवण आपण दुपारी अगदी 12:30-1:30 करतो. मग अशा वेळेस होतं काय की सकाळी उठल्याच्या नंतर आपली सूर्यनाडी सुरू असते आणि त्यावेळेस काहीतरी अन्न पोटामध्ये जाणं गरजेचं असतं. ते जर त्याला नाही दिलं तर होतं असं की मग ते ऍसिड लेवल वाढत जातं. त्याला पचण्यासाठी अन्न जर नाही मिळालं तर त्याने ऍसिडिटी वाढत जाते. याशिवाय आपण बघतो की स्ट्रेस टेन्शन आहे, ताणतणाव, त्यानंतर अतिप्रमाणामध्ये चहा किंवा अतिप्रमाणामध्ये कॉफी घेणं, आंबट मसालेदार पदार्थ, आजकाल जंक फूडचं फार प्रस्थ आहे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आजकाल झालं असं की घरातल्या पदार्थांपेक्षा आपल्याला जंक फूड किंवा बाहेरचं जास्त आवडायला लागलेलं आहे. तेही एक ऍसिडिटी होण्यामागचं प्रमुख असं कारण आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यासाठी कारणीभूत आहेत. आणि होतं असं की पोटामध्ये ना स्पेसिफिकली आग होते, ज्याला आपण म्हणतो पोटामध्ये आग होणे, जळजळ होणे ज्याला असं म्हणतो आपण, डोकं गरगरणं कधी कधी. त्यामुळे होतं असं की बऱ्याच जणांना मायग्रेनचाही त्रास होतो ऍसिडिटी वाढली की. त्रास इतका भयानक असतो की ज्याला होतो तो त्यालाच माहिती असतो, त्यालाच कळतं ते. तर त्यावरती आपण ना थोडेसे घरगुती उपायही आपण हे करू शकतो. सगळ्यात महत्वाचं इथं म्हणजे ना पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे तर ते आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. जर आपण असं बघितलं तर आजकाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हार्डली 2 लिटरही पाणी कोणी पित नाही. परंतु असं न करता पाणी आपण जास्तीत जास्त कसं जाईल, साधारणतः 2.5-3 लिटर पाणी कसं जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर ताजं अन्न जे आहे ते वेळेवर घेतलं पाहिजे. वेळेवर घेणं, ताजं अन्न घेणं आणि सकस आहार घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ते आपण वेळेवर घेतलं पाहिजे. जर त्रास कुणाला होत असेल ऍसिडिटीचा तर आपण ना घरी आपल्याकडे आवळा पावडर असतं किंवा आवळ्याचा ज्यूस असतो ते आपण 1 चमचाभर पाण्यामध्ये टाकून घेऊ शकतो. त्यानंतर लिंबू पाणी घेऊ शकतो. त्यानंतर शतावरी कल्प घेऊ शकतो किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपण दुधामध्ये तूप घालूनही घेऊ शकतो. कुणाकुणाला ना दुधाने ऍसिडिटीचा त्रास वाढतो, मग अशा वेळेस दूध घ्यायचं नाही, अशा वेळेस दूध टाळायचं.
1: पण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागला की थंड दूध प्यावं, तर हे कितपत योग्य आहे?
0: थंड दुधाने बऱ्याच लोकांना त्या म्हणजे फायदा होतो, परंतु काहींना दुधाचा त्रास होतो. तर ज्यांना त्रास होतो असं जाणवलं तर मग घेऊ नये. परंतु जर कुणाला हायपर ऍसिडिटी होत असेल ना तर हा आजार जो आपण म्हणतो ना की सहज असा हलक्यामध्ये घेण्यासारखा नाहीये. कारण जर लॉंग टर्म फार दिवसांपासूनचा जर हा आजार असेल तर पुढे चालून मग पित्ताशयामध्ये खडे होतात, नाहीतर मग आतड्यांमध्ये ना व्रण निर्माण होतात आणि मग जखमा होतात आणि मग ती ना सिरियस कंडिशन होते, मग त्याला हॉस्पिटलायझेशन करावं लागतं. त्याच्या मागचं कारणही आपण शोधायला पाहिजे की कारण काय आहे. जसे काही डायटरी मॉडिफिकेशन्स असतील किंवा झोपण्याच्या वेळा असतील, कशामुळे साधारणतः होतं हे आपण आपलं करून जर दिनचर्येमध्ये आपण जर बदल केला ना तर निश्चितच आपल्याला 50-60% फायदा होतो.
1: अगदी मॅडम, जसे तुम्ही सांगितलं की वेगवेगळे आजार उद्भवतात या पोटाचे या दिवसांमध्ये, तर त्याच्यामध्ये एक अतिसार हा पण एक महत्वाचा आजार आहे. तर अतिसार म्हणजे कशामुळे उद्भवतो?
0: अतिसार म्हणजे आपण ज्याला डायरिया म्हणतो किंवा जुलाब असं म्हणतो आपण ना, ही एक सामान्य आणि त्रासदायक अशी पचनाची तक्रार आहे. अतिसार मध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, शरीरातून ना पाण्याचं आणि लवण ज्याला म्हणतो इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण आहे तर ते कमी होतं आणि त्यामुळे मग अशक्तपणा, डिहायड्रेशन असं होतं. अतिसार होण्याची मुख्य कारण आहेत की दूषित अन्न आणि दूषित पाणी. की आपण जर बाहेरचं दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिलो तर त्यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते. त्याच्याशिवाय शिळं अन्न, आपण त्यामुळेच म्हणतो की शिळं अन्न खाऊ नये. तसंच जर कुणाला वर्म्सचा जर त्रास झालेला असेल त्यांनाही होऊ शकतं. किंवा आपण जे म्हणतो की विषाणू जीवाणू जे आहेत तर त्यांच्या संक्रमणामुळेही हा जो त्रास आहे तर तो होऊ शकतो. आणि अचानक जर बदल झालेला असेल आहारामध्ये किंवा अति तिखट खाण्यात येतं तर त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो.
1: आणि जर आपण वेळीच उपाययोजना केली तर हा त्रास खूप लवकर बरा पण होतो.
0: हो, यामध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, त्याच्यानंतर पोटामध्ये मुरडा येतो, मळमळ उलट्याही कधी कधी होऊ शकतात त्याच्यामध्ये, अशक्तपणा खूप येतो. लहान मुलांमध्ये ना डोळे खोल जातात. तर जर जास्त प्रमाणामध्ये जर जुलाबचा त्रास होत असेल तर आपण याच्यावरती वेळीच उपाययोजना करावी. परंतु त्रास जर आटोक्यात नाही आला तर वेळ न घालवता आपण आपले जे कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांचा योग्य सल्ला घेणंही याच्यामध्ये गरजेचं असतं. कारण होतं काय की जुलाबमध्ये जे पाणी जे आहे शरीरातून बाहेर पडतं तर त्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि मग त्या डिहायड्रेशनमुळे मग कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळे लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो तर जुलाबावरती वेळीच नियंत्रण मिळवणं

0: अत्यंत महत्वाचं असतं.
1: बरोबर
0: जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस मुख्यत्व घ्यायची काळजी अशी असते की पाण्याचं प्रमाण हे कधी कमी पडू नाही दिलं पाहिजे. लिक्विड्स खूप महत्वाचे असतात, कारण जे बाहेर पडतं शरीरातून त्याची जर आपण पूर्तता करत गेलो शरीरामध्ये तर बऱ्याचशा जे आपण म्हणतो गंभीर समस्या आपल्याला त्याच्यामुळे टाळता येतात. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस एकतर जड अन्न खाऊ नये, त्यावेळेस पचायला हलकं असं अन्न घ्यावं, दही भात घ्यावा, मुगाच्या डाळीची खिचडी, त्यानंतर आपण जे म्हणतो की तांदळाचा मांड ज्याला म्हणतो आपण तो घ्यावा, लिंबू शरबत घ्यावं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताक घ्यावं, दही भात केळी असं हलकं अन्न आपण घ्यावं आणि पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नये की जेणेकरून ते आटोक्यामध्ये लगेच येतं ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्याला ORS म्हणतो आपण, इलेक्ट्रोलाइट पावडर,
1: बरोबर,
0: तर ते घ्यावं. जर ते जर घरामध्ये जर त्यावेळी उपलब्ध नसेल तर साधं आपण लिंबू सरबत घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालावं आणि ते सतत पीत राहावं की जेणेकरून
1: त्याच्यात साखर पण टाकली जाते का?
0: हो, त्याच्यामध्ये साखरही टाकल्या जाते की म्हणजे लिंबू सरबत म्हणजे साखरेचं पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ म्हणजे तो झाला आपला घरगुती ORSचं इलेक्ट्रोलाइट ज्याला म्हणतो आपण. तर ते जे आहे ते थोड्या थोड्या वेळाने आपण जर घेत गेलो तर त्यानेही बराच फरक पडतो.
1: छान. आणखीन मॅडम, पोटाचे आजार याच्यामध्ये एक महत्वाचा आणखीन असतो की गॅस होणं. सतत पोटात गॅस होत असतो आणि गॅस झाल्यामुळे ढेकर सतत येत असते. आपण बऱ्याच जणांना असं बघतो की सतत ढेकर देत असतात. वायू तयार होतो तर याचं प्रमाण नेमकं कशामुळे होतं?
0: गॅस जो आहे, मघाशीच आपण जे बघितलं की जठराग्नी म्हणजे ऑलरेडी मंद झालेला असल्यामुळे अन्न हे पचत नाही आणि मग तो आम तयार होतो आणि मग त्याच्यातनं काय होतं की जे अन्न जे व्यवस्थित न पचल्या गेल्यामुळे काही प्रमाणामध्ये ते गॅसेस रिलीज करत असतं आणि तर तो पोटामध्ये जो वायू जो निर्माण होतो तर तो तसाच राहतो आणि मग त्यामुळे आपण जे म्हणतो गॅसचा त्रास होतो. अशा वेळेस एकतर ढेकराद्वारे तो गॅस बाहेर पडतो, नाही तर मग गुदद्वारे वाटे गॅस बाहेर सोडला जातो शरीरातून. परंतु जर हा जर तसाच राहिला पोटामध्ये तर होतं असं की प्रचंड वेदना होतात त्याने. बऱ्याच लोकांना तर इतका त्रास होतो की त्यांना म्हणजे अगदी हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट देखील करावं लागतं. तर त्यासाठी करावं असं की रात्रीचं जे आपण म्हणतो ना की जड अन्न खाऊ नये रात्रीच्या वेळेला, तळलेले पदार्थ म्हणा, नॉनव्हेज म्हणा, अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या रात्री खाऊ नये. रात्री ज्या आहे तर ते हलका जो आहार आहे तर तो घ्यावा. दिवसाचं जेवण आहे तेही लवकर संपवावं. रात्रीचं जेवणही साधारणतः आहे 6 आधी करावं. चहाचं प्रमाण कमी करावं. दिवसा झोपणं टाळावं. जीवनशैली थोडीशी जी आहे तर आपण तरी सुधरवावी. की फास्ट फूड घेऊ नये, जंक फूड घेऊ नये की जेणेकरून ज्यांना हा त्रास असेल तर हा त्रास आपल्याला टाळता येईल. आणि त्याच्यासाठी ओवा आणि सेंधी मीठ जे आहे तर ते पाण्यामध्ये टाकून आपण घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: किंवा जर गॅसेसचा जर कोणाला त्रास असेल तर जेवण झाल्याच्या नंतर जर आपण सवयच लावून घेतली की ज्याला आपण मुखवास म्हणतो आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये, तर त्याचा खूप महत्वाचा रोल आहे की अन्न खाल्ल्याच्या नंतर ते पाचन करण्यासाठी म्हणून तो मुखवास असतो.
1: बरोबर.
0: तर आपण तो मुखवास जर पावसाळ्यामध्ये जर आपण जेवण झाल्याच्या नंतर घेतला, बडीशोप असू द्यात, त्यानंतर ओवा असू द्यात, तर त्यानेही या ज्या तक्रारी आहेत तर या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात.
1: मॅडम, एक आणखीन आजार आहे अमांश, म्हणजे त्याला डिसेंट्री पण आपण म्हणू शकतो. तर मॅडम, हा जो तुम्ही अमांश आणि याच्या आधी पण तुम्ही सांगितलं होतं की जुलाब होणं, दोन्हीमध्ये काही फरक आहे का?
0: हो, नक्कीच. जुलाब म्हणजे काय होतं की आपण जसं बघितलं की पातळ जुलाब लागतात ज्याला आपण डायरिया असं म्हणतो. कारण अमांशमध्ये काय होतं की जुलाबासोबतच ना म्युकस मिश्रित शौच ज्याला म्हणतो आपण तर ते बाहेर पडतं. चिकट चिकट शी होते ज्याला आपल्या नॉर्मल भाषेमध्ये म्हणतो असं. आणि त्याला कधी कधी ना रक्तही त्यातनं बाहेर पडतं, त्याला रक्त अतिसार असंही म्हणतो.
1: अच्छा अच्छा.
0: आणि त्यामुळे ना हा एक ज्याला म्हणतो आपण की एक गंभीर आजार आहे. ते आतड्यांचं एक गंभीर प्रकारचं एक इन्फेक्शन असतं, ते संसर्ग असतो तो की जो बॅक्टेरियामुळे होऊ शकतो, ज्याला अमीबा नावाचा एक विषाणू असतो, अमीबियासिस ज्याला म्हणतात याला, किंवा क्रुमिनमुळेही हा आजार होऊ शकतो. आणि हा आजार जुलाब जितका आपण म्हणजे सहजगीतेने घेऊ शकतो तितक्या सहजतेने याला घेता येत नाही.
1: बापरे.
0: कारण याच्यानंतर शरीरावर गंभीर समस्या उद्भवू शकतात.
1: पेशंट साधारण कुठल्या समस्या उद्भवू शकतात याच्यामुळे?
0: याच्यामध्ये होतं असं की अमीबियासिसमुळे जे जुलाब होतो तर त्यातनं कधी कधी रक्तही बाहेर पडतं आणि शरीरातून पाणी तर कमी होतच होतं परंतु मग रक्तही बाहेर यायला लागतं. सतत तुम्हाला म्हणजे शौचास जावं लागतं. थकवा येतो, शरीरातील पाण्याचा

0: प्रमाण जे आहे ते कमी होतं, आणि जर आपण दुर्लक्ष केलं तर पेशंट बेशुद्धही पडू शकतो डिहायड्रेशनमुळे ज्याला म्हणतो आपण. तर याच्यामध्ये होतं असं की बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यामुळे याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं, आणि वेळीच ज्याला म्हणतो आपण की ते कंट्रोलमध्ये आणणंही गरजेचं असतं.
1: तर मग हा आजार वाढतो कसं काय?
0: हा आजार जो आहे तर हा दूषित अन्न आणि दूषित पाणी मुख्य त्याचं कारण आहे की यामुळे हा आजार वाढतो. आणि जे बॅक्टेरियल संक्रमण जे म्हणतो आपण अमिबियासिस, अमिबा नावाचा जो विषाणू असतो, तर त्याचं जे संक्रमण आहे तर ते त्यानंतर स्वच्छतेचा जर अभाव असेल तर, जसं हात न धुताच जर आपण घेत असोत किंवा बाहेर जर आपण म्हणजे जेवण करतोय हॉटेल्समध्ये वगैरे, तर जेवण जी बनवणारी जी लोकं असतात, वाढणारी जी लोकं असतात, तर आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्यातल्या एखाद्याला जर हा त्रास असेल आणि हात न स्वच्छ धुता त्यानेच जर ते अन्न बनवलं किंवा त्यानेच जर ते अन्न वाढलं तर यातूनही हा आजार होऊ शकतो, उद्भवू शकतो.
1: बापरे. मॅडम आणखीन एक आहे, पोटाचा त्रास जाणवतो त्याच्यामुळे, आणि हा बहुतेक लहान मुलांमध्ये जास्त आढळतो की लहान मुलांच्या शौचाद्वारे कृमी बाहेर पडतात, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हो नक्कीच, कृमीचं प्रमाण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की याच्यामध्ये नक्कीच वाढलेलं असतं. कारण आपण ज्याला म्हणतो ना की पावसाळ्यामध्ये वाढणारी ही लपलेली समस्या म्हणतो आम्ही त्याला. कारण हा आजार असा असतो की हा दिसून येत नाही, असा जसं आपण म्हणतो की जुलाब आहे, उलट्या आहेत किंवा इतर जे आजार आहेत ते दिसून येतात, परंतु कृमी रोग जर झालेला असेल, कृमी संसर्ग जर झालेला असेल तर हा दिसून येत नाही. तर कृमी रोगामध्ये होतं काय की पोटामध्ये जे आहे ना परजीवी जंतू निर्माण होतात, ज्याला वर्म्स असं म्हणतो आपण, आणि त्याचा शरीरावरती तर नक्कीच परिणाम होतो. लहान मुलांमध्ये आपण बघायला गेलं याचं जे असतं ते अधिक प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं, परंतु असं होतं की प्रौढांमध्येही आजकाल ना हे प्रमाण जास्त आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पावसाळ्यामध्ये जे आहे तर दूषित अन्न किंवा पाणी जर आपण सेवन केलं तर त्यामुळे हा जो आहे आजार वाढतो. फळभाज्या जर व्यवस्थित आपण धुऊन खाल्ल्या नाहीत, त्यानंतर फळांवर असलेली माती, त्याच्यानंतर कृमीचे अंडे हे जर आपण व्यवस्थितपणे स्वच्छ केले नाहीत, किंवा हात न धुता जेवण घेतलं किंवा जेवण तयार केलं, नखं कापली नाहीत, तर त्यामुळे हा आजार अशा प्रकारे होऊ शकतो की जसं, आणि याचं लक्षण असं आहे की लहान मुलांमध्ये ना गुदभागी खाज येते सतत, त्यानंतर भूक असते, खातात खूप मुलं, पण आपण म्हणतो की हा याचं अन्न म्हणजे जेवण चांगलं आहे, आहार चांगला आहे, पण याला अन्नच लागत नाही शरीराला, तर अशा वेळेस मग ती कृमी असण्याची शक्यता असते. त्यानंतर पोट फुगलेलं असतं, पोट दुखतं, चिडचिडेपणा होतो, रात्री झोपीमध्ये ना मुलं दातं खातात आपण असं म्हणतो, तर अशा वेळेस कृमी झाल्याची शक्यता असते. मोठ्या माणसांमध्ये जर आपण बघायला गेलो तर अपचन, गॅस, त्याच्यानंतर पोटदुखी, थकवा येणे, अशक्तपणा येणे, कधी कधी ना त्वचेवरती पुरळ पण येते, सूज पण येते, तर ही कृमीची लक्षणं असू शकतात. त्याच्यावरती ना आपण घरगुती उपाय जर म्हटलं तर त्याला कृमिघ्न वटी म्हणून आहेत आयुर्वेदिक गोळ्या, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो. हळद आणि गुळ 7 दिवस रोज आपण 1 चमचा घेऊ शकतो.
1: बरं.
0: आणि लसूण जो आहे तो दुधात उकळूनही घेऊ शकतो. तसं म्हणतात की जर लसूण आपण दुधात उकळून घेतला, कपभर दुधामध्ये लसूण टाकून उकळून घेतला, तर तोही कृमी नष्ट करणारा.
1: अरे वा, साधा सोपा उपाय.
0: घरगुती साधा सोपा उपाय. आणि याच्यामध्ये पथ्य अशी असतात की ना गोड पदार्थ कृमींना वाढवतात, त्यामुळे साखर किंवा गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करावं जर असा जर त्रास कुणाला जाणवला तर. आणि नियमित 6 महिन्यांनी ना कृमीनाशक औषधं मुलांना किंवा मोठ्यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली तर हा त्रास बऱ्यापैकी जो आहे तर तो कमी होऊ शकतो.
1: आणि आपल्या पोटांचे आजार, पचन संस्थेशी निगडीत जे आजार आहेत ते वरवरून आपल्याला जरी साधे सोपे वाटत असले तरी त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात, या संदर्भात तुम्ही इतकं सुंदर सांगितलंय. आणि वेळीच उपाययोजना करणं, घरगुती जर उपायांनी त्याचा उपयोग होत नसला तर डॉक्टरांकडे जाणं हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक आजाराला गंभीरतेने घेणं
0: खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: मैत्रिणींनो, आहार विहारातील बदल केला तर नक्कीच आपण पोटाच्या आणि पचन संस्थेच्या तक्रारींपासून बचाव करू शकतो, हे मात्र नक्की. डॉक्टर वैशाली तौर मॅडम आपण स्टुडिओत आलात आणि आपल्या मैत्रिणींसाठी पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली.

तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, आपल्याला माहीतच आहे की सातूचं पीठ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला किती पौष्टिक आणि थंडावा देणारं असतं ते. तर आज आपण बघणार आहोत सातू सरबत. मैत्रिणींनो, थंड पाण्यात सातूचं पीठ, लिंबाचा रस, मीठ, मिरीपूड किंवा चाट मसाला टाकून घेतल्यास घामामुळे गेलेली शक्ती आणि ऊर्जा भरून काढण्यासाठी हे सरबत उपयुक्त ठरतं बरं.

0: मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट.
1: कथेचं नाव आहे टाइम आउट. वृंदानं गाडी स्टार्ट केली आणि भन्नाट वेगानं निघाली. जेव्हा गाडी थांबवली तेव्हा लक्षात आलं की ती आईच्या घरी पोचली होती. आता आई रागवणार, अशा वेळी एकटीनं भटकत जाऊ नकोस असं तिनं कितीतरी वेळा सांगितलं होतं मला. काय करू, आज जाऊ का नको? पण आता जायलाच लागेल, कारण आत्तापर्यंत आईनं गाडीचा आवाज ऐकला असेल आणि कदाचित खिडकीतून बघितलं देखील असेल मला. आत गेल्याबरोबर आई म्हणाली, या आता यावेळी कुणीकडं आलीस? अगं आई, इथूनच जात होते. म्हटलं सहजच डोकावूया, काय चाललंय तुझं, तब्येत काय म्हणते? आई म्हणाली, मी ठीक आहे, तुझंच काय चाललंय ते सांग. आईच्या बोलण्यातला उपरोध मला जाणवला, तरी तिनं मला चकली लाडू खायला दिलं, चहा केला, पण बोलणं मात्र मोजकं आणि तुटकच होतं. मीही मग जास्त न थांबता निघाले. मी लहानपणापासून खूप हुशार, कुठलीही गोष्ट पटकन शिकणारी. 17, 19, 23, 27 यासारख्या अवघड पाढे इतरांपेक्षा लवकर पाठ करून ते नेहमीसाठी लक्षात राहणारी. शाळेतही भाषण असू दे, ते माझं 10 मिनिटात पाठवणार. शिवाय शब्दफेक आणि आवाजही इतका खणखणीत की बऱ्याच वेळा सगळे म्हणायचे, हिला माईकची गरजच काय? गाणं असू दे, नाटक असू दे, कुठलीही स्पर्धा असू दे, मी हिरीरीनं भाग घ्यायची. त्यामुळं सर मॅडमसुद्धा मला न विचारताच स्पर्धेसाठी माझं नाव देऊन टाकायचे. अभ्यासातही पहिल्या 5 जणांमध्ये असायची मी. या सगळ्यात आईचं खूप प्रोत्साहन असायचं. बऱ्याच वेळा ती माझ्याकडून भाषण पाठ करून घ्यायची, बोलतानाचे चढ उतार सांगायची. गाणं म्हणताना चेहऱ्यावर हावभावसुद्धा चांगले असायलाच हवेत हे सांगायची. कुठलीही चांगली गोष्ट मला कशी मिळवून देता येईल हे आवर्जून बघायची.

बाबांचाही सहभाग होता. कोणत्याही छोट्या मोठ्या परीक्षा द्यायच्या असतील कधीही नाही म्हणायचे नाहीत. पटकन फीसचे पैसे द्यायचे शिकायला, मग ते काहीही असो. त्यांचा कधीच विरोध नसायचा. मात्र ते जास्त वेळ देऊ शकत नव्हते मला, एवढंच. असं माझं शिक्षण सुरू होतं. एक एक पायरी चढत मी 10वीत चांगल्या मार्क्सने पास झाली. 11वी 12वीला माझ्यासोबतच आईनंही खूप मेहनत घेतली. अगदी सकाळी लवकर अभ्यासाला उठवण्यापासून ते माझ्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत, मला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायची, कोणते क्लास लावायचे, जेवण खाण काय कधी कसं असावं, मित्रमैत्रिणींचे अभ्यास करतानाचे वेगळे आणि मौज मजा करतानाचे वेगळे असे गट तीच ठरवायची आणि नीट समजावून सांगायची. अशा प्रकारे हळूहळू तिच्या निगराणीखाली मी घडत गेले, मोठी झाले, समजूतदार झाले, कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियर झाले. आईबाबा दोघांनाही खूप अभिमान वाटायचा माझा. माझी मोठी बहीण, जी माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती, ती तशी सर्वसाधारणच. ती जेमतेम पदवीधर झाली. तिची जास्त शिकण्याची इच्छाही नव्हती. मग बाबांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न झालं आणि तिचा संसारही अगदी व्यवस्थित सुरू आहे. पदवी घेत असतानाच एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं. पॅकेजही चांगलं होतं. सगळ्यांना खूप आनंद झाला. ताई, भाऊजी आणि सगळ्यांनीच खूप अभिनंदन केलं. अभिनंदनाचा वर्षाव होत होता. मीही खूप सुखावून गेले. आजपर्यंत केलेल्या मेहनतीचं, अभ्यासाचं आणि आईवडिलांच्या प्रोत्साहनाचं चीज झालं होतं. कॅम्पसमध्ये निवड झाल्यामुळे परीक्षा होऊन निकाल लागून सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होईपर्यंत थांबावं लागलं. निकाल चांगलाच लागला. आजपर्यंत कधीच एकटी राहिले नव्हते. किंबहुना आईबाबांनी कधी एकटीला राहूच दिलं नव्हतं. सरतेशेवटी वेगवेगळ्या कॉलेजच्या, वेगवेगळ्या विभागाच्या आणि फारशा ओळखी नसलेल्या पण एकाच गावच्या अशा आम्ही 4 मुली पेईंग गेस्ट म्हणून एका घरात राहणार. अशा रीतीनं आम्ही चौघी पुण्याला आलो, कंपनीत रुजू झालो आणि आमची दिनचर्या सुरू झाली. कालांतरानं आईबाबा पण निवांत झाले. सुरुवातीला सुट्टी असली की प्रत्येक शनिवार रविवारी घरी जाणं व्हायचं. हळूहळू कमी कमी आणि नंतर तर खूपच कमी झालं. घरच्यांनाही या गोष्टीची सवय झाली. आणि एक दिवस सकाळीच आईचा फोन आला. मी जरा आवरण्याच्या घाईतच होते आणि आई एकदम म्हणाली, अगं वृंदा, 25 वर्षाची झालीस तू. मी म्हटलं, अगं आई, त्यात विशेष असं काय आहे, ती तर होणारच होते ना मी. तेव्हा आई म्हणाली, ताईचं 25व्या वर्षी लग्न झालं होतं. आईनं असं म्हणताच मी तिला म्हटलं, तिनं केलं होतं म्हणून तुम्हाला अजिबात घाई करायची नाही हो, बघूया पुढे. एकदा अशीच घरी गेले तेव्हा आईनं लग्नाचा विषय काढला. तर बाबा म्हणाले, अगं तशी घाई नको करूस, तिला तिचा वेळ घेऊ दे, ती समजूतदार आहे, योग्य तोच निर्णय घेईल. मग आईला काहीच बोलता आलं नाही. बरं, लग्न करायचंच नाही असंही काही माझ्या मनात नव्हतं, पण करावं असंही नाही. बाबा म्हणायचे, तिला जास्त जोर जबरदस्ती करू नकोस. बरं, मला हे स्वतंत्र राहणं, कुठलीही जबाबदारी बंधन नसणं, कंपनीत सगळ्यांनी कामाचं कौतुक करणं, हे सगळं इतकं हवंहवंसं वाटत होतं की त्यापुढे लग्न ही फार छोटी आणि किरकोळ गोष्ट वाटायची. आई प्रत्येक वेळी कुणाचं लग्न ठरलं की मला फोन करून आवर्जून सांगायची. पण मी आपली माझ्याच धुंदीत सॉफ्टवेअरमधील छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्स करण्याचा सपाटाच लावला होता मी. अशी 2 वर्ष गेली. आईचा तगादा सुरूच होता आणि माझं तिला न जुमाननंही तसंच सुरू होतं. मी माझ्या विश्वात मग्न होते. नंतर हळूहळू माझ्याबरोबर तिथं राहणाऱ्या किंवा कंपनीत काम करणाऱ्या मुलींचीही लग्न ठरायला लागली. मला मात्र इतक्या लवकर लग्न करणं, संसार करणं म्हणजे लोढणं वाटत होतं. मला बाबांची साथ असल्यामुळं आईचं काहीच चालत नव्हतं. आणखी 2 वर्ष गेली. जवळजवळ सगळ्या मुलींची लग्न झाली आणि मग मलाही एकटेपणा जाणवायला लागला. तशातच एक दिवस आईबाबा, ताई, भाऊजी सगळेच आले. घरात बैठकच बसली. आता मात्र बाबाही त्यांच्यात सामील झाले आणि म्हणाले, वृंदाबाळा, प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. कालांतरानं तुला लग्न करावंसं वाटलं

तरी हवा तसा जोडीदार मिळेलच याची काही शाश्वती नाही. आता ती वेळ आली आहे. यावेळी मी स्पष्ट होकार दिला नाही पण नकारही दिला नाही. तशातच माझी एक जुनी मैत्रीण प्रभा, जी पुण्याला नातेवाईकांकडे आली होती, वेळ काढून मला भेटायला येते म्हणाली. रविवारच होता, सुट्टी असल्यामुळं आजचा संपूर्ण दिवस आमचा दोघींचाच. मी सकाळी सगळं पटापट आवरून तिची वाट बघत होते, तेवढ्यात बेल वाजली, दार उघडलं, प्रभा आत आली आणि लगेच म्हणाली, अगो वृंदे, मी तुला ओळखलंच नाही, किती थोराड दिसतेस. मी बघ अजून किती छान दिसते. तू स्वतःकडे काही लक्ष देतेस का नाही? का सतत काम एक काम? मला तसं म्हणायचं नाही, काम छानच करतेस तू, पण काय फक्त कामच करत राहणार आहेस आयुष्यभर? जोडीदार हवा ग, रागवायला, रुसायला, आपल्या सौंदर्याची तारीफ करायला, फिरायला, जगायला, आपल्या कामाचं कौतुक करायला, सोबत गप्पा मारत चहा प्यायला, आपलं काही चुकलं तर हक्कानं समज द्यायला, हसायला, रडायला, या सगळ्यासाठी

काम छानच करतेस तू, पण काय फक्त कामच करत राहणार आहेस आयुष्यभर? जोडीदार हवा ग, रागवायला, रुसायला, आपल्या सौंदर्याची तारीफ करायला, फिरायला, जगायला, आपल्या कामाचं कौतुक करायला, सोबत गप्पा मारत चहा प्यायला, आपलं काही चुकलं तर हक्कानं समज द्यायला, हसायला, रडायला, या सगळ्यासाठी आपलं हक्काचं म्हणावं असं कुणीतरी हवंच ग. विचार कर आणि लवकर निर्णय घे, नाहीतर मग तू तयार झालीस तरी एकही मुलगा तुझ्याकडे वळूनही बघणार नाही. शिवाय तुझी हुशारी हा एक मोठा अडसर ठरेल या सगळ्यात. बघ बाई, मी सांगायचं काम केलं, हादरलेच मी पूर्णपणे, कारण प्रभा म्हणत होती ते खोटं नव्हतं. सुरुवातीला खूप मुलं काही अडून अडून विचारायची, तर काही एकदम बिनधास्त माझ्याशी लग्न करशील का असं सरळ आणि स्पष्ट विचारायची. मी मात्र हसून सांगायचे, सध्या तरी तसा काही विचार नाही, आणि ठरलंच तसं काही तर मी स्वतः विचारेन तुला. तेव्हा या मुलांना टाळता टाळता पुरेवाट व्हायची माझी. पण आता प्रभा जेव्हा पाहता क्षणी मला थोराड म्हणाली, तेव्हा जाणवलं की आताशा कुणी कामाशिवाय जास्त बोलायला येत नाही माझ्याशी. प्रभा गेल्यानंतर मी आरशापुढे उभं राहून स्वतःला न्याहाळलं, तेव्हा माझं मलाही जाणवलं, तो चार माता राहिला नाही. आणि मग मला माझं हे एकटेपण प्रकर्षानं जाणवायला लागलं. आपण फार मास तर करत नाही ना, अशात आईबाबांनीही विचारणं सोडलं होतं. मी लगेच आईबाबांकडे निघाले. घरी आले तर सगळ्यांनी थंडपणे माझं स्वागत केलं, कारण बरेच दिवसात काय वर्षात मी अशी सुट्टी घेऊन मोकळेपणी घरी येऊन राहिलेच नव्हते. सगळेच नाराज असावेत बहुधा, कुणीही माझ्या लग्नाचा विषयही काढत नव्हतो. मग मीच रात्री जेवण करताना आईबाबांना म्हटलं की मी लग्नाला तयार आहे, तुम्ही स्थळं बघायला सुरुवात करा. तसं आई म्हणाली, फार उशीर केलास ग, तिशी उलटली तुझी, आता स्थळं शोधायची तर अशी आजूबाजूला सहज नाही सापडणार, किंवा स्वतः कुणी विचारायला पण नाही येणार. आता रितसर वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवायला लागेल. तुला मी लग्नासाठी विचारायची तेव्हा बऱ्याच मुलांचे आई वडील, काका, मामा, आत्या, मावशी, काकू स्वतः विचारायला यायची. खूप चांगली मुलं, उच्च शिक्षित, काही बेंगलोर, मुंबई, दिल्ली अशा महानगरात गलिलठ्ठ पगारावर काम करत होती. पण त्यावेळी तू आमचं काही ऐकूनच घेतलं नाहीस. त्या सगळ्यांना नाही म्हणताना किंवा टाळताना आम्हाला फार तोंडावर पडल्यासारखं व्हायचं ग. शेवटी आम्ही तुला विचारणंच सोडलं. आईनं एक मोठा उसासा सोडला, म्हणाली, खरं सांगते, मला तर असं वाटून गेलं की हिला इतकं शिकवलं, स्वातंत्र्य दिलं, स्वावलंबी केलं, हेच तर चुकलं नाही ना माझं. पण माझं मिलीचं साधं सरळ गणित होतं. वृंदा, मीही खूप हुशार चुणूकदार होती, आणि माझी खूप इच्छा होती की मी माझ्या खर्चापुरतं का होत नाही पण कमवायचंच. माहेरी आम्ही तीन बहिणी, वडिलांची नोकरी जेमतेमच, म्हणजे घर छान चालायचं. पण आईची काय किंवा आमची काय, कुठली हौस मौज होत नव्हती. तेव्हाच ठरवलं होतं की आपण फार मोठी किंवा जबाबदारीची नोकरी नाही केली तरी छोटीशीच का होत नाही नोकरी करायची आणि संसाराला हातभार लावायचा. लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा आम्ही भेटलो तेव्हा तुझ्या बाबांना म्हणाले की जवळच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मला करायची आहे. तेव्हा ते म्हणाले, बघूया लग्न झाल्यानंतर. पण लग्न झाल्यानंतर कळालं, सुनांनी कामासाठी बाहेर पडणं सासऱ्यांना आवडत नाही. सासूबाई कधी नाही म्हणाल्या नाहीत, पण त्यांचंही काहीच चालत नव्हतं. थोडे दिवस यांना मनवायचा खूप प्रयत्न केला, पण नंतर लक्षात आलं की सासऱ्यांपुढं कुणाचंच काहीच चालत नाही. मग काय, मन मारून गप्प बसले. तेव्हाच ठरवलं होतं की आपण आपल्या मुलींना खूप शिकवायचं, स्वावलंबी करायचं, मानानं आणि टेचात जगायला शिकवायचं. तुझ्या ताईसाठी मी खूप प्रयत्न केले, पण तिची बौद्धिक झेपही नव्हती आणि इच्छाही नव्हती. पण तू मात्र महत्वाकांक्षी होतीस, म्हणून तुला सगळ्या सवलती दिल्या. तू त्याचा उपयोगही छान केलास, छान घडलीस. पण महत्वाकांक्षा थोडी जास्त असल्यामुळं घर, जोडीदार, लग्न ह्या सगळ्या गोष्टी तुला तुच्छ वाटायला लागल्या. जेव्हा जागी झालीस

भानावर आलीस तेव्हा जरा जरा काय फारच उशीर झाला. असो, मग वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं. पण मुलं खूपच मोठी होती, म्हणजे दोघात 9 ते 10 वर्षाचं अंतर. कसं हो म्हणणार, काहींचे पगार इतके कमी की आप्तेष्टांना सांगायला सुद्धा लाज वाटेल. एक मुलगा सगळ्या दृष्टीनं योग्य, परदेशात होता, म्हटलं हरकत नाही, पण तो लग्न करून बायकोला आईवडिलांच्या सेवेसाठी भारतातच ठेवणार आणि तो वर्षातून एकदा 15 दिवस येणार. म्हणजे आता आहे तीच परिस्थिती आणि जबाबदारी वाढणार. नाही म्हटलं. असं करत करत 35 आली. आता मात्र मला घाबरल्यासारखं व्हायला लागलं, एकटेपणाची भीती वाटायला लागली. तशातच वसंत नावाच्या एका मुलाला भेटले, बरा वाटला, अनाथ होता त्यामुळं नातेवाईकांचा काही प्रश्नच नव्हता. त्याला पुण्यालाच नोकरी होती, अनाथ असल्यामुळं घरदार काही नव्हतंच. म्हटलं काही हरकत नाही, आपण दोघं मिळून आपलं असं नवीन विश्व तयार करूया. आई बाबा आले, त्याला भेटले, व्यवस्थित वाटला त्यांनाही. मध्यंतरीच्या माझ्या वागण्यामुळं आता आई बाबा मला काहीच सल्ला द्यायचे नाही, तुला जे हवं ते कर. लग्न ठरलं, अर्थात सगळं आम्हीच, म्हणजे मुलीकडच्यांनीच केलं. त्यानं फक्त मंगळसूत्र आणि 2 साड्या घेतल्या. अशा रीतीनं माझं लग्न उरकलं. असं वाटलं आता आयुष्याला स्थैर्य येईल. लग्नानंतर 2-3 महिने अगदी मजेत गेले. घर चालवणं, फिरणं, छोट्या मोठ्या पार्ट्या चालू होत्या. हे सगळे खर्च मीच करायची. असं वाटायचं मी खर्च केलं आणि त्यांनी खर्च केलं, काय फरक पडतो, शेवटी घर तर आपलं दोघांचंच आहे ना. नंतर हळूहळू लक्षात आलं की घरातलं सामान संपलं तरी तो आणत नाही, बाहेर कुठं गेलं तर तो खिशातलं पाकिट काढत सुद्धा नाही. आणि या सगळ्यापेक्षा माझ्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा मात्र मी हादरलेच. त्याची कधीच कामावर जाण्याची घाई नसायची. मी घरी आल्यानंतर कामाबद्दल बोलायची, तो काम तर सोडा, मित्र ओळखीचे कुणाबद्दलच काहीच सांगायचा नाही. आता मला शंका यायला लागली. मग ठरवलं की आपण कंपनीत गेल्यावर हा करतो तरी काय, म्हणजे तो कधी कामावर जातो, किती तास काम करतो, त्याच्या कामाचं स्वरूप कसं आहे, त्याचे कोणते आणि कसे मित्र आहेत, एकदा त्याच्याही नकळत हे सगळं बघायलाच हवं. त्या दिवशी रात्रीच मी त्याला सांगितलं की उद्या मला भरपूर काम आहे, त्यामुळं मी सकाळी लवकर जाईन आणि मला रात्री घरी यायला खूप उशीर होईल. माझ्याकडे घराची किल्ली आहे, त्यामुळं तू तुझं काम तुझ्या पद्धतीनं कर, मला रात्री बराच उशीर होईल. मला हे असं करायला खूप वाईट वाटत होतं, पण सत्य जाणून घ्यायचं असेल तर माझ्याकडे याच्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. मी सकाळी लवकर आवरून मैत्रिणीकडे गेली आणि साधारणपणे त्यानेही त्याच्या कामाची जी वेळ सांगितली होती त्याच्या 1/2 तास आधी रिक्षाने आले आणि अशा ठिकाणी उभं राहिले जिथून घर स्पष्ट दिसत होतं, अर्थात चेहरा पूर्णपणे झाकला होता. 1/2 तास झाला, 1/4 तास झाला, 1 तास झाला, तो काही घरातून बाहेर पडला नाही. पण 1.25 ते 1.5 तासानंतर तिघे चौघेजण घरात गेले. या गोष्टीला बराच वेळ झाला पण घरातून कुणीच बाहेर पडलं नाही. म्हणून घराजवळ जाऊन खिडकीतून बघितलं तर त्या सगळ्यांची छान पार्टी चालली होती, खाणं पिणं ड्रिंक्स मस्त. तो मित्रांना म्हणाला, अरे आज काही घाबरायचं कारणच नाही, कारण रात्रीपर्यंत आपलंच राज्य आहे, जाताना फक्त सगळं नीट आवरून जा. मला ना सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाली आहे, तर मग आपण कशाला हातपाय हलवायचे, करा लेको हो, मस्त मजा करा. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. मी आईबाबांना फोन करून ताबडतोब बोलवून घेतलं. तेही बिचारे आले. मी जर रात्री घरी आले असते तर त्याने त्याचे हे उद्योग एकतर माझ्या निदर्शनास येऊ दिले नसते आणि कबूलही केले नसते. मग मी शेजारपाजारचे दोघे तिघेजण आणि आईबाबांना घेऊन एकदम घरी गेले. माझ्याकडे किल्ली होतीच, दार उघडताच ते सगळेजण चपापलेच. मी वसंताकडं रागानं पाहिलं, थोडा वेळ एकदम सन्नाटा आणि नंतर एकदम तो रडायलाच लागला. म्हणाला, लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसातच मला कामावरून काढलं, मी सुन्न होऊन घरी नुसता बसून

असायचो. मग हे माझे मित्र यायला लागले आणि तू घरी येण्याच्या आधी सगळं आवरून ते निघून जायचे. माझा इतका संताप संताप झाला. तुझी नोकरी गेली हे जरी खरं असलं तरी तू ते माझ्यापासून लपवलंस, आणि शिवाय चार छंदीपंदी मित्र जमा करून तू माझ्याच पैशावर माज करतोयस, मजा करतोयस माझ्याशीच खोटं बोलून, लाज नाही वाटत तुला? मी त्याला ताबडतोब घराबाहेर काढलं आणि थोड्याच दिवसात घटस्फोट घेतला. माझ्या आयुष्याची झालेली ही परवड पाहून आईबाबांना खूप खूप वाईट वाटलं. ते अजूनच खचले. मी आईला समजावलं, म्हटलं, अगं असला नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा, एकटीनं शांत आयुष्य जगेन मी, काळजी नको करूस. माझ्या काळजीपोटी आईबाबा पुण्याला आले, पण ते माझ्या घरी राहत नाहीत. त्यांनी वेगळं घर घेतलं, कारण घटस्फोट झाला तरी तो लहर फिरली किंवा पैसे हवे असतील तर काहीतरी कारणं काढून घरी येतो. आईबाबांना त्याची भीती वाटते. आईबाबांना आता माझी काळजीही वाटते आणि रागही येतो. आई नेहमी म्हणते, असं वाटतं तेव्हा आमचे आई वडील आमच्याशी वागायचे ते योग्यच असावं कदाचित. योग्य वयात त्यांनी जो योग्य वर निवडला त्याच्या गळ्यात माळ घालायची आणि मुकाट्यानं संसार करायचा. तसंच आम्ही तुझ्या बाबतीत केलं असतं तर आज जी झालीये ती परवड झाली नसती ग तुझी. एवढी महत्वाकांक्षी, शिकलेली, हुशार मी, पण योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळं मी स्वतःच माझ्या आयुष्याची परवड करून घेतली. वेळ चुकली आणि मी टाईम आऊट झाले, टाईम आऊट झाली.

छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट नुकतीच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आज 29 मे हा दिवस जगभरात एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा केला जातोय. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम 1953 मध्ये आजच्याच दिवशी सर एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी केला होता. त्या ऐतिहासिक यशाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतोय. तसंच मैत्रिणींनो, एव्हरेस्ट हे फक्त एक पर्वत नाहीये, तर ते मानवी जिद्दीचं, धैर्याचं आणि चिकाटीचं सर्वोच्च प्रतीक आहे.

कुलकर्णी यांचं. बरं तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथे थांबूया. आता मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 1:05 चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपल्याला ऐकता येईल. पण त्याआधी ठीक 1 वाजता हिंदीतून बातम्या दिल्लीहून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

श्रोतेहो, असं स्वरांचं आणि सुरांचं चांदणं रसिकांच्या मनावर ज्यांनी पसरवलं आणि या संगीताच्या सुरांच्या स्वरांच्या माध्यमात एक आपला संगीत क्षेत्रामध्ये अमीट असा ठसा उमटवला ते संगीतकार स्नेहल भाटकर यांचाच स्मृतिदिन. स्नेहल भाटकर यांचं पूर्ण नाव खरं तर वासुदेव गंगाराम भाटकर. 17 जुलै 1919 या दिवशी प्रभादेवीतल्या पालखीवाडीत त्यांचा जन्म झाला. या वाडीमध्ये नेहमी भजनं व्हायची आणि भाटकरबुवा ते नेहमी न चुकता ती भजनं ऐकायला जायचे. त्यांच्या आईचा आवाज हा खूप गोड होता आणि त्यांची आई ही शाळेमध्ये नोकरीसुद्धा करायची आणि हे जे गोड गळ्यात त्यांचा होता आईचा, त्या गोड गळ्याचं वरदान हे आईकडूनच मिळाल्याचं ते नेहमी सांगायचे. श्रीकृष्ण संगीत विद्यालयामध्ये स्नेहल भाटकर यांनी गाण्याचं शिक्षण घेतलं, गाण्याचे धडे गिरवले आणि विश्वंभर प्रासादिक भजन मंडळीमध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा ते खऱ्या अर्थानं भजनीबुवा झाले.

श्रोतेहो, HMV-सारख्या कॅसेट कंपनीमध्ये स्नेहल भाटकर यांचा प्रवेश झाला आणि यामुळे भाटकर बुवांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं नवं वळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही. ते संवादिनी वादक म्हणजे पेटीवादक म्हणून 16 जून 1939 तिथे रुजू झाले आणि तिथे त्यांनी आपल्या प्रतिभेनं, आपल्या हुशारीनं संगीत दिग्दर्शक होण्यापर्यंत झेप घेतली.

रुक्मिणी स्वयंवर या बाबूराव पेंटर यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाद्वारे भाटकळपूंना संगीत दिग्दर्शक होण्याची पहिली संधी मिळाली. आणि या चित्रपटात विषय विशेष करून सांगता येईल म्हणजे या चित्रपटाला सुधीर फडके म्हणजे आपले बाबूजी

आणि भाटकर बुवा या जोडीनं वसुदेव सुधीर या नावानं संगीत दिलं होतं. या चित्रपटातली ललिता फडके यांनी गायलेली गाणी ही खूप गाजली. पण भाटकरबुवांना, आता भाटकरबुवांना मी सुरुवातीला म्हटलं तसं, त्यांचं खरं नाव हे वासुदेव गंगाराम भाटकर असं होतं, पण नोकरीमुळे त्यांना वेगळं नाव घेऊन चित्रपटांना संगीत द्यावं लागलं. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचं नाव होतं. या नावातला स्नेहल हा शब्द घेऊन दिग्दर्शक केदार शर्मा यांनी भाटकरबुवांचं नाव ठेवलं, ते म्हणजे स्नेहल भाटकर. आणि मग या नावानं ही संगीतसृष्टी त्यांनी अतिशय गाजवली.

स्नेहल भाटकर यांच्या संगीताची वैशिष्ट्य सांगायची झाली तर अतिशय साध्या सोप्या आणि कोणालाही पटकन गुणगुणता येतील अशा चाली. अनेक कलाकारांकडून भाटकरबुवांनी सुरेल अशी गाणी गाऊन घेतली. पन्नालाल घोष यांच्या सुरेल बासरीवादनाचा उपयोगही त्यांनी आपल्या संगीतामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने करून घेतला. जे जे चित्रपट त्यांना मिळाले त्या प्रत्येकामध्ये त्यांनी स्वतःचं असं खास प्रतिबिंब उमटवलं. राज कपूर प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अभिनेता यांच्या गाण्यासाठी सगळ्यात पहिल्या गाण्यासाठी आवाज देण्याचं श्रेय जातं ते म्हणजे स्नेहल भाटकर यांनाच. त्याचप्रमाणे अनेक नायिकांच्या पहिल्या चित्रपटांनाही संगीत दिलं होतं ते म्हणजे स्नेहल भाटकर

अनेक मराठी हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक नाटकांचं संगीत दिग्दर्शन देखील स्नेहल भाटकर यांनी केलं. भाटकरबुवा या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या या संगीतकारानं 5 दशकांमध्ये गावोगावी भजनाचे असंख्य असे कार्यक्रम केले. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. स्नेहल भाटकर आज जरी आपल्यात नसले तरीही त्यांच्या स्वरांच्या सुरांच्या संगीताच्या माध्यमातून ते नेहमीच आपल्या मनात राहतील हे नक्की. स्नेहल भाटकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली.

0: दुपारचा 1:30 थोडास मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल.
1: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज होर्मुझमधून पार. नीट पेपर फुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. या वर्षातही भारताने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभारलेली असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
2: 2026 के मान्सून ऋतु जून से सेप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है

0: कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94 to 106%। इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है।
1: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचलं होतं. इराणच्या IRGC नौदलाने गेल्या 24 तासात 23 व्यापारी जहाजांना होर्मुझची समुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतली सर्व वाहतूक निःशुल्क असावी असं अमेरिकेनंही म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज जगभरात सेवा बजावणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना अभिवादन केलं. जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांची ही समर्पित सेवा जगातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही एक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहे अशा शब्दात डॉ जयशंकर यांनी जगभरातील शांतता रक्षकांचा गौरव केला. भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या वर्षा अखेरपर्यंत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिंधू यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशातील व्यवसाय वाढीसाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते कॅनडा भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचाचं उद्घाटन करण्यात आलं. हा मंच दोन्ही देशातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून नवीन भागीदारी सुरू करण्यास मदत करेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्ली इथं ते दूरदर्शन वार्ताहराशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपर फुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान यावेळी म्हणाले. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जून पर्यंत वाढवली आहे. पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. या नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएने यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएने स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केलेले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. ही सुविधा 22 जूनला रात्री 11:50 उपलब्ध राहील. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत, जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबनाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी

करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 38 धावांनी सहज पराभव करत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. चेम्सफोर्ड काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावल्यानंतर निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. इंग्लंडला 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करता आल्या. 40 चेंडूत 79 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्स हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरा T20 सामना उद्या ब्रिस्टल इथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित महिला टेनिसपटू अरिना सबालेंकाने फ्रान्सची एल्सा जॅकमो हिला काल चुरशीच्या सामन्यात हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या डारिया काट्साकिनाबरोबर होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज हुरमुजमधून पार. नीट पेपरफुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडबरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. 1:40 होत आहेत. आमचा ह्यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला समाजवादी नेते मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. पत्रकारांसाठी दर्पण गृहनिर्माण प्रकल्पाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर मालवण बंदर क्षेत्रातली प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
2: जिल्ह्यात न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारतोय. समुद्र तळाशी स्थापित केलेल्या निवृत्त युद्धनौका INS गुलदार मध्ये हा प्रकल्प साकारणार आहे. संपूर्ण भारतातला हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरार ओला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षाच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदारला अलीकडेच न्यूती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आलं. गेले 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. तिला नियोजित स्थळी टगबोटीनं ओढून आणण्यात आलं. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. कोकण रेल्वेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी रेल्वेमंत्री मधू दंडवते यांना कोकणवासियांकडून मोठा सन्मान मिळणार आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं नाव देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अलीकडेच मान्यता देण्यात आली. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सावंतवाडी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचं वातावरण तयार झालं असून रेल्वे प्रवासी संघटना आणि KRC युनियनच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलंय. राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ओरोस इथल्या पोलीस कवायत मैदानात ध्वजारोहण करण्यात आलं.

महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदनाचा शासकीय समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण देखील करण्यात आलं. राष्ट्रीय जनगणनेला 1 मे पासून महाराष्ट्रात सुरुवात झाली असून मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वगणना करत जिल्ह्यातल्या जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. दरम्यान स्वगणना मोहिमेत वेंगुर्ला तालुक्यातल्या मूठ गावानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं महसुली गाव ठरलंय. जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा महत्वाचा टप्पा गाठण्यात प्रशासनाला यश आलंय. मूठ गावात 39 घर आणि 43 कुटुंबांचा समावेश असून गावची लोकसंख्या 144 आहे. गावातल्या सर्वच कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे. दरम्यान स्वगणना 2027 अभियानात वाबवे वैभववाडी नगरपंचायतीनं उल्लेखनीय आणि देदीप्यमान कामगिरी करत जिल्ह्यात सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं पहिलं शहर होण्याचा मान मिळवलाय. छत्रपती

0: जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. दरम्यान स्वगणना मोहिमेत वेंगुर्ला तालुक्यातल्या मूठ गावानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं महसुली गाव ठरलंय. जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा महत्वाचा टप्पा गाठण्यात प्रशासनाला यश आलंय. मूठ गावात 39 घर आणि 43 कुटुंबांचा समावेश असून गावची लोकसंख्या 144 आहे. गावातल्या सर्वच कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे. दरम्यान स्वगणना 2027 अभियानात वाबवे वैभववाडी नगरपंचायतीनं उल्लेखनीय आणि देदीप्यमान कामगिरी करत जिल्ह्यात सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं पहिलं शहर होण्याचा मान मिळवलाय. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमेसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. भविष्यात पेंडिंग दाखल्यांची आकडेवारी ही शून्य असेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातल्या पत्रकारांना हक्काचं आणि सुरक्षित घर मिळावं या उद्देशानं उभारण्यात येणाऱ्या दर्पण या पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचं भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, राज्य परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव दिलीप खडपकर, पदाधिकारी, पत्रकार तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पत्रकारांचं स्नेहसंमेलन देखील उत्साहात संपन्न झालं. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. तसे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान यंदाच्या पर्यटन हंगामात 5 लाखहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. 1:45 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं कवी सौमित्र यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मधुकर आरकडे यांचं गीत अपर्णा मयेकर यांच्या आवाजात.

अपर्णा मयेकर यांनी गायलेलं मधुकर आरकडे यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. 1:55 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत 1084 की माँ या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: अनेक स्त्री साहित्यिकाने समाजातील अन्यायाबद्दल बंडखोरी केली आहे. त्यातील प्रमुख आहेत महाश्वेता देवी. ही बंगालची तडफदार लेखिका. स्त्रीची वैयक्तिक सुखदुःख असोत की आदिवासींवर होणारा ब्रिटिशकालीन अन्याय असो, तिने कधी देशी विदेशी सत्ताधीशांची पर्वा केली नाही. तिची गाजलेली कलाकृती आहे 1084 माँ, 1084ची आई, मॅक्सेसे पारितोषिक विजेती, ज्ञानपीठ पारितोषिक विजेती अशा ह्या साहित्यिकाच्या कादंबरी होती. त्याच नावाचा गोविंद निहलानी यांचा सिनेमा त्यांनी नेहमीच समाजातील सरकारी आणि प्रतिष्ठितांच्या दडपशाहीला आव्हान देणारे चित्रपट केले. त्यातीलच हा एका नोकरी करणाऱ्या चार मुलांची आई असलेल्या सालस कविमनाच्या व्रती नावाच्या तिच्या मुलाला समजून घेण्याची ही हृदयस्पर्शी कहाणी. जितके अक्षरातून मनाला भिडते तितकीच पडद्यावरही. एका प्रतिष्ठित बँकेत नोकरी करणाऱ्या स्त्रीचीही किती कुचंबणा होऊ शकते हे जाणवतं. चित्रपट सुरू होतो एका फोन कॉलने. पलीकडून पोलीस विचारतात, इथे एक बॉडी आली आहे, तुमच्या मुलाची आहे का ते पहा. ती शहारते. तिचा पती हे सारं प्रकरण कसं दडपता येईल ह्या मागे लागतो. तिलाही चूप राहायला सांगतो, पण ती बँकेतून सरळ पोलीस स्टेशनला जाते. एका अंगठ्याला 1084 क्रमांकाची चिठ्ठी असते आणि तो तिचाच मुलगा व्रती असतो. आदल्या रात्री नक्षलवाद्यांची धरपकड झाली तेव्हा एका झोपडीत निजलेल्या या मुलाला गोळी लागली. आपला मुलगा ह्या वाटेला कधी गेला, कसा गेला, आपल्याला कधीच कसं समजलं नाही. त्याच्या कविता गप्पा यातून तो उलगडत होता. तो एक सुविद्य साधा मुलगा. आई त्याचं विसाव्याचं स्थान होते. वडिलांशी आणि इतर भावंडांशी त्याचा फारसा संवाद नसे. ते सारे आपल्या वडिलांच्या सामाजिक दर्जाला साजेसं जगत आणि विचार करत होते. चित्रपटात व्रतीच्या आईचं म्हणजे सुजाताचं काम केलं आहे जया बच्चनने. तिच्या संयत अभिनयाने एका आईचं दुःख, वेदना, अस्वस्थता प्रेक्षकांसमोर येते. तिची कासावीसी, घरच्यांचे थेट दुर्लक्ष शब्दावाचून दृश्यातून अधिक हलवतं.

0: तिचे एकटीने मॉर्गमध्ये शवागृहामध्ये जाणं, तिथे व्रतीचं शव पाहणं तिला प्रचंड धक्कादायक असतं. त्या क्षणापासून कथेत आणि चित्रपटात एका आईची आपल्या मुलाची मनोदशा समजायचा प्रवास सुरू होतो. आपण कुठे कमी पडलो, त्याच्या मनात काय सुरू होतं आपल्याला कळलं कसं रे, त्याला आपण समजवलं असतं ना. त्याचवेळी त्याच्याबरोबर काम केलेली एक तरुणी भेटते, तिचा चेहरा पोलिसांच्या छळाने काळवडलेला असतो. तिच्याकडून सुजाताला कळते त्याच्या सीधा साध्या स्वभावाने त्याच्याच मित्रांनी तो कुठल्याही हिंसक कामात गुंतलेला नसताना पोलिसांना चुकीची माहिती देऊन त्याचा गेम केला. हे सारं वेदनादायक सत्य तिला एकटीला कुटुंबजनांच्या खेरीत सोसावं लागतंय, ते खूप क्लेशकारक असतं. व्रतीची भावंड इतकी भावनाशून्य कशी होऊ शकतात? पतीला तर सुजाताने घराची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्या दिवशी असलेल्या पार्टीत सामील व्हावं असं तीव्रतेने वाटत असतं, याचा तिला खेद असतो. त्याच्या असमंजसपणाचा आणि तसा संतापही असतो. आपला पोटचा पोरगा गेलाय याचं दुःख नसावं, इतकी प्रतिष्ठा महत्वाची व्हावी? अस्वस्थ अनुभव देणं हे लेखक म्हणून आपलं कर्तव्य आहे असं लेखिका म्हणत असे, त्याचे प्रत्यंतर ही छोटीशी कादंबरी आणि त्यावरील सिनेमा पाहताना येते.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला 1084 की मा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकणार आहात. वाचन केले ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडळी, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यामुळे नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळ रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना काठ्यांचा आधार द्यावा. नवीन फळबाग लागवडीसाठी रोपं किंवा कलम तसंच भात बियाण्याच्या उपलब्धतेसाठी आणि आगाऊ नोंदणीसाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील बियाणे विभागाशी 8275013396 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 8275013396. मंडळी, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी भात शेतीतील बांधांची दुरुस्ती आणि मजबूतीकरण करावं, तसंच बांध तणमुक्त राहण्यासाठी नियमित स्वच्छता आणि तण नियंत्रणाची कामं करावीत. आगामी खरीप हंगामासाठी दर्जेदार बियाणं, खतं, शेणखत, कीडनाशकं इत्यादी आवश्यक कृषी निविष्ठांची वेळेत उपलब्धता करून घ्यावी. आता जाणून घेऊया भात पिकाविषयी. खरीप भात लागवडीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन उन्हामध्ये तापू द्यावी, यामुळे तण आणि किडींचं नियंत्रण व्हायला मदत होते. भात रोपवाटिका तयार करण्यासाठी जमिनीची चांगली नांगरट करून ढेकळं फोडावीत. जमिनीत प्रतिगुंठा 100 किलो शेणखत मिसळावं. जमिनीचा उतार आणि निचरा लक्षात घेऊन उंच आणि चांगला निचरा होणाऱ्या ठिकाणी तळाशी 120 सेंटीमीटर, पृष्ठभागी 90 सेंटीमीटर रुंदीचे तसंच 10 ते 15 सेंटीमीटर उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यांची लांबी जमिनीच्या उतारानुसार ठेवावी. खरीप लागवडीसाठी आवश्यक त्या योग्य जातींच्या दर्जेदार भात बियाण्यांची उपलब्धता आगाऊ करून घ्यावी. आता नागली पिकाविषयी. नागली आणि वरी पिकाच्या रोपवाटिकेसाठी निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. निवडलेल्या क्षेत्रावर नांगरणी करून जमीन तयार करावी. जमिनीत प्रतिगुंठा क्षेत्राला 250 किलो कुजलेलं शेणखत मिसळावं.

जमिनीचा उतार लक्षात घेऊन उंच निचऱ्याच्या जागी तळाशी 120 सेंटीमीटर आणि पृष्ठभागी 90 सेंटीमीटर रुंदीचे 8 ते 10 सेंटीमीटर उंचीचे उतारानुसार योग्य त्या लांबीचे गादी वाफे तयार करावेत. पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी 2 वाफ्यांमध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. भुईमूग लागवडीसाठी मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमीन खोल नांगरून भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी प्रतिगुंठा 50 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणं पाहिली. आज आपण त्याची लक्षणं पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये जे भावनिक किंवा शारीरिक बदल होतात त्याविषयीची आपण माहिती घेत आहोत. आता हे जाणवतं कसं किंवा याची लक्षणं कोणती आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा भावनिक लक्षणं पाहूया. सतत दुःखी राहणं किंवा कारणाशिवाय अचानक रडू येणं, बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाही आहे किंवा आपण एक चांगली आई नाही आहोत अशी भावना सतत जाणवत राहणं, सतत चिडचिड येणं, राग येणं, बाळापासून दुरावल्यासारखं वाटणं किंवा जे बॉन्डिंग जाणवायला पाहिजे त्याची कमतरता भासणं, अत्यंत टोकाची अपराधीपणाची भावना यामध्ये जाणवते. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे मानसिक लक्षण. एकाग्रता व निर्णय क्षमतेचा अभाव, बाळाबद्दल अनपेक्षित भीतीदायक विचार मनामध्ये येत राहतात, अचानक स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते किंवा ब्रेन फॉग, गोंधळले पण जाणवतं, भविष्याबद्दलची निराशा, स्वतःची जाणीव किंवा आपली आयडेंटिटी गमावण्याची एक फिलिंग सतत मनामध्ये येत राहते. तिसरं लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक लक्षण आहे. यामध्ये सतत खूप थकवा जाणवतो, म्हणजे सहन करण्यापलीकडे थकवा जाणवत राहतो. भूक न लागणं किंवा अति खाणे, आपण ज्याला इमोशनल ओव्हर इटिंग म्हणतो ते त्या पद्धतीमध्ये, डोकं दुखणं, छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटणं, प्रचंड अंगदुखी जाणवते, अजिबात झोप न लागणं म्हणजे इन्सोमनिया किंवा खूप झोप येते, ही शारीरिक लक्षणं यामध्ये जाणवतात. चौथी लक्षणं ही स्वभावाची लक्षणं आहेत. घरच्यांपासून किंवा मित्रमैत्रिणींपासून आपण डिटॅच राहायला लागतो. स्वतःची हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता किंवा स्वतःची काळजी न करणं किंवा त्याला निग्लेक्ट करणं हा एक स्वभाव होऊन जातो. बाळाची अजिबात काळजी न करणं किंवा ह्याच्या विरुद्ध त्याच्या सेफ्टीला घेऊन आपण खूप ऑब्सेस्ड होतो, ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो, स्वतःचे छंद व आयुष्यातील इंटरेस्ट कमी होत जातात. यानंतर हा जो आजार किंवा ही कंडिशन आहे ह्याला लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून आपण रिकव्हरी करू शकतो, तर तो भाग आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पुरेशी झोप आणि विश्रांती. आपण पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर शरीरामध्ये बरेचसे घटक हे कमी झालेले असतात. शरीरातून रक्त कमी झालेलं असतं, न्यूट्रिशनल डिफिशन

0: डेफिशियन्सी झालेली असते ती भरून काढण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये काही बदल करावे लागतात. तर त्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती होणं गरजेचं आहे. बाळाच्या झोपेच्या वेळेत स्वतः आपण थोडीशी नॅप घेणं गरजेचं आहे, किंवा त्याच्या झोपेच्या वेळेला अनुसरून आपण एक 20 मिनिटाची छोटी झोप घेऊ शकतो. खूप थकला असाल आणि खूप एक्झर्शन वाटत असेल एखाद्या रात्रीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्यास हरकत नाही. झोपण्यापूर्वी 30 मिनिट आधी मोबाईल, लॅपटॉप हे हाताळू नयेत किंवा यांच्यापासून दूर राहावं. झोपण्याची जागा ही शांत, स्वच्छ व थोडी अंधारी असावी. बाळासोबत स्वतः पण 10 ते 15 मिनिट सकाळचे कोवळे ऊन घ्यावे. याला सायंटिफिक रिझन आहे की याने सिरोटोनिन बूस्ट होतं. स्वच्छ हवेत 15 ते 20 मिनिट वॉक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी स्ट्रेचिंग व योगासने सुरू करावीत. यातील आणखी काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: कोल्हापूर केंद्राची नियमित असलेला आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे सर्वात महत्वाचे घटक आहेत. एन्झाईम्स हे जैविक उत्प्रेरक असून ते रासायनिक अभिक्रिया जलद गतीनं घडवून आणतात. बायो क्लिन्झरमध्ये प्रामुख्यानं चार प्रकारचे एन्झाईम्स आढळतात, प्रोटीयस, लिपेज, अमायलेज आणि सेल्युलेज. प्रोटीयस हे एन्झाईम प्रथिनांचं विघटन करतं. स्वयंपाकघरातील अन्नाचे डाग, रक्ताचे डाग किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ हे प्रोटीनियसच्या मदतीनं सहजपणे काढता येतात. लिपेस हे एन्झाईम तेल आणि चरबीचं विघटन करतं, त्यामुळे तेलकट भांडी, फरशीवरील तेलाचे डाग याची स्वच्छता प्रभावीपणे करता येते. अमायलेज हे एन्झाईम स्टार्चचं विघटन करतं, तर सेल्युलेज हे कापड आणि वनस्पतीजन्य तंतूंचं विघटन करतं. या सर्व एन्झाईम्सच्या एकत्रित कार्यामुळं बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी स्वच्छता साधन बनतं. बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारी सेंद्रिय आम्ल सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाची असतात. ऍसिटिक ऍसिड हे त्यापैकी सर्वात प्रमुख आहे. ऍसिटिक ऍसिड हे एक प्रभावी जंतुनाशक असून ते बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीस प्रतिबंध करतं. याशिवाय ते दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. लॅक्टिक ऍसिड हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे जो सूक्ष्मजीवांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो. बायो क्लिन्झरचं पीएच मूल्य साधारणत अम्लीय असतं, जे 2.5 ते 4 या दरम्यान असतं. हे अम्लीय वातावरण अनेक हानिकारक जीवाणूंना प्रतिकूल असतं, त्यामुळं बायो क्लिन्झर जंतुनाशक म्हणून प्रभावी ठरतं. याशिवाय अम्लीय पीएचमुळं खनिज साठे आणि घाण सहजपणे विरघळतात. या द्रावणामध्ये फ्लॅव्होनॉइड्स, टॅनिन्स, सॅपोनिन्स आणि अल्कलॉइड्स यासारखे नैसर्गिक रासायनिक घटक सुद्धा असतात. फ्लॅव्होनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करतात. टॅनिन्स हे बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असलेले घटक आहेत. सॅपोनिन्स हे नैसर्गिक सर्फंक्टन्स आहेत, जे पाण्याचा पृष्ठताण कमी करतात आणि घाण काढण्यास मदत करतात. त्यामुळे बायो क्लिन्झरमध्ये नैसर्गिकरित्या फेस तयार होतो आणि स्वच्छता अधिक प्रभावी होते. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती समजून घेताना बायोडिग्रेडेशन ही संकल्पना महत्वाची ठरते. बायोडिग्रेडेशन म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होणं. बायो क्लिन्झरमधील एन्झाईम्स

0: मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सेंद्रिय अणूंना लहान आणि साध्या अणूंमध्ये विभाजित करतात. हे लहान अणू पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणात सुरक्षितपणे मिसळतात. त्यामुळे बायो क्लिन्झर वापरल्यानंतर कोणताही हानिकारक अवशेष राहत नाही. जंतुनाशक कार्यपद्धतीच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. बॅक्टेरिया आणि फंगस यांची वाढ रोखण्यासाठी बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे ऍसिड्स आणि जैवसक्रिय घटक महत्वाची भूमिका बजावतात. संशोधनामध्ये झोन ऑफ इनहिबिशन चाचणीद्वारे बायो क्लिन्झरची जंतुनाशक क्षमता तपासली जाते. या चाचणीत ज्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत त्या क्षेत्राचा व्यास मोजला जातो. हा व्यास जितका मोठा तितकी जंतुनाशक क्षमता जास्त असते. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेला परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून दुपारचे 2:15 वाजतात. थोड्याच वेळात दोपहर समाचार, हिंदीतून बातमीपत्र दिल्लीहून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित अवनींद्र शेवलीकर यांचं सतारवादन ऐकलत. राग होता शुद्ध सारंग, त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत भारताच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय, 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 आर्थिक वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग टर्म एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग टर्म एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट

येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन प्रसंगी मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहेत असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देश विदेशातल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि एक्सेलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर ऋतू गावडे, उद्योजक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्लीत ते दूरदर्शनशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान म्हणाले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलद गतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात त्याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा येथून उभे राहणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रांच्या तस्करीविरोधात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये मिळून 12 ठिकाणी छापे टाकले. ड्रोनच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर शस्त्र, दारुगोळा, आयडी पाठवल्याचा संशय असणाऱ्या जसवीर चौधरी आणि त्याच्या काही सहकाऱ्यांसंबंधात ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत डिजिटल उपकरणं, कागदपत्रं आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं असून त्याची तपासणी सुरू आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केसॉर या तेलवाहू जहाजानं होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलं.

0: कुस्तीपटू विनेश फोगटचा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. न्यायमूर्ती एस पी सी नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. विनेशला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत भारतीय कुस्ती महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हा निर्णय दिला. आजच्या या टप्प्यावर उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर विनेशच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या आहेत. तिला घरी परत जा, आम्ही काहीही करू शकत नाही असं सांगणं योग्य ठरणार नाही असं खंडपीठानं कुस्ती महासंघांच्या वकिलांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय. 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 3:10:45 झालीत. याबरोबरच अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त होते. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनःपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी विभागांना माहिती दिली. नीट परीक्षेबाबत संपूर्ण जबाबदारीचा भाव असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएची पूर्ण फेररचना करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी आज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू झाली. त्यावेळी न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं की 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 5:02 झालेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या.

राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत होतं समीर अंजान यांचं. संगीतकार होते साजिद वाजिद आणि चित्रपट होता दबंग 2.

0: कुमार सानू आणि श्रेया घोषाल यांना आपण ऐकलत रावडी राठोड या चित्रपटासाठी. फैज अनवर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली साजिद वाजिद यांनी.
1: श्रोते हो, 30 मे 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका जागतिक तंबाखू नकार दिवस याविषयी डॉक्टर यश प्रसादे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: तर यावर्षी जी थीम आहे ती आकर्षणाचा बुरखा फाडणे, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे ही आहे. जर इंग्लिशमध्ये आपण बघितलं ते तर अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको ॲडिक्शन.
1: तेव्हा नक्की ऐका 30 मे 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

सुनिधी चौहान यांना आपण ऐकलत. गीतरचना होती मनोज मुंतशीर यांची, संगीत होतं विशाल शेखर यांचं आणि चित्रपट होता अकीरा. श्रोते हो, गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

जुबिन नौटियाल यांनी गायलेलं कुमार यांचं हे गीत संगीतबद्ध केलं राजेश रोशन यांनी. संगीत चित्रपट होता काबिल. गीतसंध्या हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा हा दिवस खूप खास आहे, कारण आज आपण साजरा करतोय स्वदेशी दिन. स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देण्याचा संकल्प, आपल्या त्या कष्टकरी हातांचा सन्मान आणि आत्मनिर्भर भारताकडे टाकलेलं एक मजबूत पाऊल. जेव्हा आपण स्वदेशी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला आठवतो तो आपला दैदिप्यमान इतिहास आणि स्वातंत्र्य लढा. पण आजच्या 21व्या शतकात भारताचा तरुण नागरिक म्हणून जेव्हा आपण या शब्दाकडे पाहतो तेव्हा स्वदेशीचा अर्थ फक्त इतिहासापुरता मर्यादित राहत नाही, तर आज स्वदेशी म्हणजे आपल्या देशाची संस्कृती, आपला समृद्ध वारसा आणि आपले स्थानिक उद्योग आणि आपल्या मातीतून निर्माण होणाऱ्या गोष्टींवरचा नितांत विश्वास बनला आहे. मित्रांनो, महात्मा गांधींनी स्वदेशीचा विचार मांडला तेव्हा त्यामागे फक्त आर्थिक विचार नव्हता, तर देशाला स्वाभिमानी बनवण्याची एक भावना होती. आणि आजच्या काळात स्वदेशीचा अर्थ हा अगदी व्यापक झालेला आहे. स्थानिक व्यवसाय, भारतीय उद्योग, गावागावातील लहान लहान कलाकार, महिला बचत गट आणि महत्वाचं म्हणजे युवा उद्योजक अर्थात स्टार्टअप्स, या सगळ्यांना साथ देणं म्हणजेच खरं स्वदेशी आहे. म्हणूनच आजच्या स्वदेशी दिनानिमित्त आपण या स्वदेशीचं महत्व जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच देशप्रेमाची भावना जागवणारी सुंदर सुंदर गाणी देखील ऐकणार आहोत. सो स्टे ट्यून्ड, ऐकत रहा युववाणी. मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

मित्रांनो, हे गाणं ऐकलं की आपल्या मातीचा सुगंध आजूबाजूला आणि मनात देखील दूरपर्यंत दरवळतो. मित्रांनो, स्वदेशी दिन हा फक्त एक दिवस नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात बदल घडवण्याची एक प्रेरणा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, 29 मे हाच दिवस आपण स्वदेशी दिवस म्हणून का ओळखतो? तर 1905 साली बंगालची फाळणी झाली आणि 29 मे 1906 रोजी कलकत्ता टाउन हॉलमध्ये ठराव झाला की परदेशी माल नको, स्वदेशीच हवा. रवींद्रनाथ टागोर, बिपिनचंद्र पाल हे रस्त्यावर उतरले. दुकानदारांनी विलायती कापड जाळलं, विद्यार्थ्यांनी परदेशी पेन फेकले आणि हा दिवस भावनेचं कृतीत रूपांतर झालं तो दिवस आहे. तेव्हा स्वदेशीचे 4 खांब होते. पहिलं म्हणजे स्वदेशी वस्तू, त्यात भारतीय कापड, मीठ, साखर या वस्तू होत्या. दुसरं म्हणजे स्वदेशी शिक्षण, ब्रिटिश शाळांवर बहिष्कार आणि बंगाल नॅशनल कॉलेज हे सुरू झालं, ही म्हणजे आजची जाधवपूर युनिव्हर्सिटी. तिसरं म्हणजे स्वदेशी न्याय, इंग्रजी कोर्ट नको, पंचायत समितीने न्याय मिळायला हवा. आणि चौथं, स्वदेशी भाषा, सगळी कामं बंगाली, हिंदी, मराठी या भाषेतून व्हावी असा आग्रह होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या दिवशी भावनेचं कृतीत रूपांतर झालं. पण थांबा, 1906 चा स्वदेशी आणि 2026 चा स्वदेशी सेम आहे का? तर 1906 चा युथ हा नकार देऊन लढला, हे नको म्हणाला. आणि आजचा हा युथ स्वदेशी म्हणजे नकार नाही तर निवड असं म्हणणारा आहे.

मित्रांनो, आज आपण ऑनलाईन खरेदी करतो, ब्रँड्सच्या मागे धावतो, पण आपल्या आसपास तयार होणाऱ्या उत्कृष्ट वस्तूंकडे आपलं किती वेळा लक्ष जातं? आपल्या महाराष्ट्रातली पैठणी, कोल्हापूरची चप्पल, वारली कला, हातमागावरील कपडे ही सगळी फक्त उत्पादनं नाहीत तर आपल्या संस्कृतीची ओळख आहे. जर प्रत्येक तरुणाने व्होकल फॉर लोकल ही भावना स्वीकारली तर हजारो नवीन छोट्या उद्योगांना नवीन ताकद आणि नवीन दिशा मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया की स्वदेशी म्हणजे फक्त भारतीय वस्तू विकत घेणं नाही तर भारतीय विचारांना आणि मेहनतीला साथ देणं आहे. आज भारतातील अनेक तरुण स्टार्टअप सुरू करत आहेत, कोणी ग्रामीण भागात रोजगार निर्माण करत आहे तर कोणी पर्यावरण पूरक उत्पादनं देखील तयार करत आहेत. आणि त्यामुळेच मेड इन इंडिया ही आता फक्त ओळख राहिलेली नाही तर ती जगभरात गुणवत्ता आणि विश्वासाचं एक प्रतीक बनत आहे. आणि त्यामुळेच आपण वापरत असलेली प्रत्येक स्वदेशी वस्तू एका भारतीयाच्या स्वप्नांना बळ देत असते.

औषध निर्मिती आणि उद्योग क्षेत्रात जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. आणि म्हणूनच आजचा तरुण जर भारतीय उत्पादनांवर विश्वास ठेवेल तरच उद्याचा भारत आणखी सक्षम बनेल. चला तर मग आजच्या स्वदेशी दिनी एक छोटासा संकल्प करूयात, जिथे शक्य असेल तिथे स्वदेशीलाच प्राधान्य देऊया. आणि मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देशप्रेम हे फक्त घोषणांमधून व्यक्त होत नसतं, तर आपण केलेल्या छोट्या छोट्या कृतींमधून देखील दिसून येतं. जेव्हा आपण एखाद्या स्थानिक विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करतो तेव्हा भारतीय कलाकारांच्या कलेला आपण दाद देत असतो. जेव्हा आपण गावातल्या एखाद्या छोट्या उत्पादनांचा अभिमानाने वापर करतो तेव्हा फक्त आपण व्यवहार करत नाही तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि ते उत्पादन बनवणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नांना बळ देत असतो. त्यामुळेच स्वदेशी ही फक्त चळवळ नाही तर आपलेपणा जपण्याची भावना आहे. आणि ही भावना प्रत्येक तरुणाच्या मनात रुजणं हीच आजच्या स्वदेशी दिनाची खरी गरज आहे.

मित्रांनो, किती सुंदर भावना आहे ना या गाण्यात. देशापासून दूर असतानाही मन मात्र आपल्या मातीशी जोडलेलं राहतं. तसंच मित्रांनो, स्वदेशी दिन आपल्याला एक जबाबदारीही सांगतो. आपल्या देशाच्या प्रगतीत आपणही योगदान द्यायला हवं. आज भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन

वापर करतो तेव्हा फक्त आपण व्यवहार करत नाही तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि ते उत्पादन बनवणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नांना बळ देत असतो. त्यामुळेच स्वदेशी ही फक्त चळवळ नाही तर आपलेपणा जपण्याची भावना आहे आणि ही भावना प्रत्येक तरुणाच्या मनात रुजणं हीच आजच्या स्वदेशी दिनाची खरी गरज आहे.

च्या उभारणीत एक छोटंसं पण महत्वाचं असं योगदान देत असतो. चला तर मग आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त आपण एक नवा दृष्टिकोन स्वीकारूया, आपल्या देशातल्या निर्मितीचा अभिमान बाळगूया, स्थानिक उत्पादनांना आणि कलाकारांना प्रोत्साहन देऊया आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील स्वदेशीचा सूर छेडूया.

मित्रांनो, व्होकल फॉर लोकल ही केवळ एक घोषणा नाही, तर तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या सणासुदीला स्थानिक कुंभाराकडून मातीची पणती विकत घेतो किंवा आपल्या मित्राला भेट देण्यासाठी भारतात तयार झालेली एखादी वस्तू निवडतो, तेव्हा आपण आत्मनिर्भर भारतात

तर मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिन विशेष युववाणी कार्यक्रमातून आपण जाणून घेतलं की स्वदेशी म्हणजे फक्त खरेदी नाही तर आपल्या देशाच्या प्रगतीशी जोडलेली एक भावना आहे. आणि त्यामुळेच स्थानिक कलाकार, छोटे उद्योग, महिला बचत गट, शेतकरी आणि युवा स्टार्टअप या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजेच खरं राष्ट्रनिर्माण. चला तर आजपासून अभिमानाने म्हणूया की स्वदेशी स्वीकारू आणि आत्मनिर्भर भारत घडवू.

तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम आणि आजचा हा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया नव्या विषयासह आणि नव्या उत्साहाबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या वेळेत अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲप वर

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. गृह मंत्री अमित शाह ने कहा है कि सीमाओं को सुरक्षित करना और घुसपैठ पर अंकुश लगाना राष्ट्र की जनसंख्या की सुरक्षा के लिए महत्वपूर्ण है. गुजरात के

रत्नदीप बनसोडे आणि प्रिया नायर यांनी गायलेलं हे गीत होतं यारों की यारी या चित्रपटातलं. गीतरचना होती बी विनायक यांची आणि संगीत होतं रत्नदीप बनसोडे यांचं. गीतबहार कार्यक्रमात श्रोते हो आता ऐका टाइम प्लीज या चित्रपटातलं गाणं.

टाईम प्लीज या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. क्षितिज पटवर्धन यांची गीतरचना होती, संगीत होतं ऋषिकेश कामेरकर यांचं. गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

या रूपरेषेनंतर आनंद घ्याल लोकसंगीताचा. 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, तसंच 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोल्हे यांची मुलाखत. हे कार्यक्रम आणि 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:15 ऐकाल पॉप म्युझिक. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संध्या फडके यांचं सतारवादन. त्यांनी सतारीवर सादर केलेला राग छायानट आपण ऐकाल. 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. श्रोते हो, असे आहेत आपले आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या शनिवार अर्थात 30 मे 2026 पहिल्या सभेत 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीमध्ये सोयाबीन लागवड याविषयी. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पोस्टमार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आपण ऐकाल. 6:50 परिसर या कार्यक्रमात बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयी डॉक्टर पल्लवी भोसले यांनी दिलेली माहिती. उद्या भाग तिसरा. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा. 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आधारित कार्यक्रम. वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादन सुहास नंदुरे यांचं. 9:00 लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जागतिक तंबाखू नकार दिन याविषयी डॉक्टर यश प्रसादे यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. 10:00 ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी भारती वैशंपायन यांनी गायलेला राग भूपाल तोडी आम्ही प्रसारित करू. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, दुपारी 12:00 पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. 1:05 गीतबहार. 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हे कार्यक्रम आपण ऐकाल. तसंच 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा. 2:10 परिसर हे कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शिवकुमार कृष्णन यांचं गायन आपण ऐकाल. श्रोते हो, असे आहेत उद्याचे पहिल्या सभेचे कार्यक्रम.

दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. यामध्ये 5:02 गीत संध्यामध्ये मराठी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्टेट ट्यून या सदरात सुप्रसिद्ध पार्श्वगायक के के यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के के. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 गीत बहारमध्ये हिंदी चित्रपटातली गाणी. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 आनंद घ्या लोकसंगीताचा. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात दुग्ध व्यवसायात नवतंत्रज्ञानाचा वापर याविषयी प्राध्यापक बाळासाहेब मुंढे यांची

विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल, तसंच हवामानावर आधारित कृषी सल्ला ऐकाल. 8 वाजता गझल, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती आणि 10 वाजता अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात स्मिता मोकाशी यांचं गायन. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविधरंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता आनंद घ्या लोकसंगीताचा.

श्रीकांत नारायण आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं विजय कठीण यांनी. गीतरचना होती काशीराम चिंचय आणि विश्वनाथ चिंचय यांची.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
4: आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
1: आय नो ना.
4: आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
2: श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: श्रोते हो, या लोकगीताचे गायक आणि गीतकार होते कृष्णा शिंदे. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. लोकसंगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.
1: भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अंदाज.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्य आरोपी योगेश वानखेडे यालाही अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिकासमूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घ

0: कालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओदिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचं एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार केली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं ते म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणं आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चव्हाण म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 5 ठिकाणी छापे टाकून 1,19,000 रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच संबंधित विक्रेते, पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ आणि टंचाई विरोधात काँग्रेसनं राज्यात अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं. नागपूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात दुचाकी उचलून आंदोलन केलं. संविधान चौकातून निघालेल्या मोर्चाला पोलिसांना मोर्चा आकाशवाणी चौकात रोखण्यात यश आलं. नाशिक शहर काँग्रेसनं त्र्यंबकनाका इथं जन आक्रोश आंदोलन केलं. तसंच युवक काँग्रेसच्या वतीनं पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना मेलडी चॉकलेट वाटलं. सर्वसामान्यांना भाववाढीपासून दिलासा मिळावा याकरता पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी या सर्व आंदोलनांमधून करण्यात आली. पुण्यात खडकवासला इथल्या NDA अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमागदार वातावरणात पार पडला. पुदुच्चेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. उद्या होणाऱ्या NDAच्या दीक्षांत संचलनाचं निरीक्षण सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. राजस्थाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1,100 अंकांची घसरण आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:10 आणि 50 सेकंद झालेत. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम. स्वराज्य अग्रो सोबत मिळवा बँकेच्या FD पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 80 80 18 82 18.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपण ऐकाल शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोल्हे यांची मुलाखत. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, आता 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

व आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहेत. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या दक्षिण मुंबईतल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभाल आणि सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पुरातन वास्तूंची स्वच्छता आणि त्याच्या गरजेशी संबंधित विविध पैलूंवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण बोलणार आहोत आणि त्याचविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्याच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी सर आज आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत. सर, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभालीचं, विशेषतः या वास्तूंच्या नियमित सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा निर्णय आणि त्याचं महत्व याबद्दल काय सांगाल?
1: मुंबई महानगरपालिकेने जो ऐतिहासिक आणि वारसा स्थळांच्या नियमित स्वच्छतेची आणि जबाबदारीचे स्वीकारणं ही अत्यंत महत्वाची आणि दूरदृष्टीचा निर्णय आहे. मुंबईचा वारसा हा केवळ फक्त सामूहिक नसून तो शहराची एक ओळख, स्मृती आणि सांस्कृतिक सातत्य जपणारा एक जिवंत दस्तावेज आहे. त्याच्यामुळे या वारसा स्थळांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण, त्याच्या हवामानातील बदल, पाण्याची झिरप, जैविक वाढ अशा अनेक विविध घटकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्याची स्वच्छता आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून त्याचे नूतनीकरण व संरक्षण शास्त्रातील पहिली व अत्यंत महत्वाची गरज आहे. महानगरपालिकेने हे काम हाती घेणं म्हणजे वारसा संवर्धनातील मुख्य प्रवाहातील शहरातील प्रशासनाचे जोडणं आणि नागरिकांना स्वच्छता, सुरक्षितता आणि टिकाऊ वारसा या उपलब्ध करून देण्याची बांधिलकी दाखवणं आहे. हा निर्णय मुंबईच्या वारशाच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
0: सर, अगदी बरोबर बोलल्यात. हा निर्णय मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तूंच्या शाश्वततेच्या दृष्टीनं खूपच महत्वाचा आहे. सर, पण आता जर याच निर्णयाच्या अनुषंगानं पाहिलं तर अशा वास्तूंची स्वच्छता म्हणजे काही आपण जशी घरी करतो तशी साफसफाई नक्कीच नाहीये, पण मग जर ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भानं विचार करायचा झाला तर स्वच्छता म्हणजे काय आणि ती केली नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात?
1: या वारसास्थळांवर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. या वारसास्थळांच्या भिंतीवर किंवा त्याच्या रचनेवर वेगवेगळ्या प्रकारची धूळ, कार्बन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रदूषणाचे स्तर साठत असतात. त्याचबरोबर त्याच्यावर झाडे झुडपे उगवतात, त्याच्यानंतर त्याच्यावर शेवाळ आणि वेगवेगळ्या जैविक गोष्टींची वाढ होत असते. त्याचबरोबर जो दगड असतो, त्याच्यानंतर त्याच्यासाठी बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या चुन्याची बांधणी असते, धातू असतात, लाकूड असतं, याच्यावर वेगवेगळ्या काळानंतर त्याच्यात एक प्रकारचं क्षय झाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर वास्तूंवर पाण्याची झिरप, गंज आणि वेगवेगळे त्याच्यावर परिणाम होताना आपल्याला दिसत असतात. तर ही त्याची स्वच्छता जर केली नाही तर त्याच्या दगडाची झीज होऊ शकते. त्याचबरोबर जैविक वाढीमुळे त्या पृष्ठभाग कमकुवत झाल्याचे आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्याच्या या जैविक परिणामांमुळे त्याच्यावर वेगवेगळे कलर, म्हणजे जो ओरिजिनल मॉन्युमेंटचा कलर असेल किंवा वास्तूचा कलर असेल तो आपल्याला वेगळा झाल्याचा दिसून येतो. त्याचबरोबर या पाण्याच्या झिरपेमुळे किंवा झाडांच्या झुडपांमुळे त्या मॉन्युमेंटला धोकादायक स्थिती पण निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे या वास्तू वेळोवेळी त्याचा स्वच्छता आणि त्याच्याचबरोबर त्याचं संवर्धन होणं, त्याचं जतन होणं खूप महत्वाचं आहे.
0: सर, म्हणजे थोडक्यात अशा वास्तूंच्या इथली जी अस्वच्छता असते ती त्या वास्तूंसाठी हानिकारक असते, त्यांच्या टिकाऊपणाच्या दृष्टीनं ती नुकसानकारक असते, पण अशी अस्वच्छता होण्यामागची कारणं काय असतात त्याबद्दल तपशीलवार काय माहिती द्याल?
1: वारसा स्थळांच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची हानी होताना दिसते. एक तर नैसर्गिक त्याचं कारण आहे, ऊन, वारा, पाऊस याच्या रिएक्शन्समुळे होणारे हानी, त्याचबरोबर मानवनिर्मित हानी. मानवनिर्मित हानीमध्ये काय येतं की मुख्यतः पर्यटकांकडनं किंवा वेगवेगळ्या लोकांना जेव्हा स्मारकाला भेट दिली जाते त्या स्मारकांवर वेगवेगळे पदार्थ टाकले जातात. फॉर एक्झाम्पल की म्हणजे त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा जेवणाचे पदार्थ असतील असे टाकले जातात. त्याच्यामुळे स्मारकांची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पण हानी होते, त्याचबरोबर तिथे प्रदूषण तयार होते. अन्न पदार्थ, प्लास्टिकच्या बॉटल्स तिथे टाकल्यानंतर त्याच्यात पाणी साठतं, त्याच्यानंतर तिथे वेगवेगळे कीटाणू होते किंवा प्राणी, पक्षी वेगवेगळे त्यांना अट्रॅक्ट होऊन तिथे दुर्गंधी तयार होऊ शकते. याच्यातून होणारी वेगवेगळ्या प्रकारची बुरशी असेल किंवा वेगवेगळे जीवजंतू होत असतील त्याच्यामुळे मॉन्युमेंटला त्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्याच्यावर वेगवेगळ्या रिएक्शन होत असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर जागतिक वारसा नामांकनाची प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा राजगड किल्ल्यावरून आपण साधारणतः 4 ट्रक भरेल एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल वेगवेगळ्या संस्था आणि एनजीओ

0: मदतीने आपण काढल्या.
1: म्हणजे थोडक्यात जर अस्वच्छता राहिली तर ते बांधकाम पडू शकतं, ती वास्तू नष्ट होऊ शकते, इतका मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
0: निश्चितच.
1: हां सर, याच दृष्टीनं जर बघितलं तर मग अशा वास्तूंच्या स्वच्छतेसाठी काय खबरदारी घ्यावी लागते? कारण मुळात वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, काही पाण्याशी संबंधित आहेत, काही अभियांत्रिकीदृष्ट्या महत्त्वाच्या असतात, तर काही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असतात, पण नुकसानीच्या दृष्टीनं संवेदनशील असतात. मग अशा वास्तूंची स्वच्छता करण्यासाठी काही विशेष नियोजन करावं लागतं का? त्यासाठी काही विशेष कौशल्य लागतं का? याबाबतची काय माहिती द्याल?
0: सगळ्यात महत्वाचं हे कुठलंही त्याचं स्वच्छता करायची असेल किंवा त्याचं जतन संवर्धन करायचं असेल तर त्याचं एक कंडिशनल मॅपिंग म्हणजे प्रथमतः त्याचं स्थिती सर्वेक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते वैज्ञानिक अभ्यास करूनच वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये समजा लाकूड असेल किंवा अजून काही वेगळे म्हणजे दगड असेल तर त्याच्याप्रमाणे म्हणजे ज्याच्या मटेरियल प्रमाणे त्याची कन्झर्वेशनची किंवा स्वच्छतेची पद्धती ठरवण्यात येते. यासाठी वेगवेगळे तज्ञ लोकांची मदत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागेल. त्याच्यानंतर हे झाडे झुडपे काढत असताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, अन्यथा निस्थापन ती काढली आणि तिथं जर गॅप्स तयार झाले तर त्याच्यातून पाणी झिरपून अजून त्या मॉन्युमेंटला हानी होऊ शकते. तर त्याच्यामुळे हे सगळं जे काही काम आपण करत असू तर त्यावेळी त्या क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक आहे. या कामासाठी विशेष प्रशिक्षण आणि संवर्धनाची शास्त्राची सहज आणि तांत्रिक कौशल्य असणं आवश्यक आहे. तर प्रथमतः आपल्याला या मॉन्युमेंटचं जतन संवर्धन किंवा त्याचं स्वच्छता करत असताना त्याचं कंडिशनल मॅपिंग करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्युमेंट्स आहेत, म्हणजे किल्ले आहेत, वाडे आहेत, त्याच्यानंतर दगडात कोरलेले केव्ज आहेत. तर या विविध प्रकारच्या मॉन्युमेंटच्या नुसार त्याला आपल्याला विविध पद्धती वापरणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये विविध प्रकारची साहित्य त्याच्यामध्ये वापरणं आवश्यक असतं. जसं समजा जर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची अलगी आली असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यावर कार्बनायझेशन झालं असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी विविध केमिकल्स आणि त्याचप्रमाणे ते रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वापराव्या लागतात. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण समजा एखादं मंदिर असेल त्याला काळपट कलर आला असेल किंवा वेगवेगळे समजा आपलं जेजुरीचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळद उधळली जाते किंवा तेलाचा थर साचलेले असतात काही ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपण सँड ब्लास्टिंगची मेथड वापरून त्या ठिकाणी आपण त्याचं सगळं रिमूव्हल करून घेतो, म्हणजे त्याच्यावर जे साचलेला जो थर असतो तो काढून घेतो. म्हणजे एखादा वाडा असेल लाकडावर वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष येत असतात तर त्या येऊ नयेत किंवा त्या प्रिव्हेंटिव्ह करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स आपण वापरले ती प्रिझर्वेशन त्याचं करत असतो. कुठल्याही वाड्याची आपण जेव्हा जतन संवर्धन करत असतो तेव्हा पूर्णपणे त्याचा प्रॉब्लेम समजून घेतो नक्की त्याला काय झालंय. तर त्याच्यानंतर त्याला जर समजा बुरशी लागली असेल पूर्णपणे त्याचं क्लिनिंग केलं जातं सुरुवातीला आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह कोट त्या लाकडाला लावला जातो त्याच्यामुळे फर्दर त्याचं डिटोरिएशन होणार नाही याची काळजी आपण त्याच्या माध्यमातून घेत असतो. जिथं एखादा पार्टच पूर्णपणे खराब झालेला आहे तर तो आपण तेवढाच पार्ट फक्त बदलून तो नवीन टाकला जातो. तर तशाच प्रकारचा एक प्रोजेक्ट आपण चांदवडचा वाडा पुरातत्व निकषाच्या नुसार आपण कन्झर्व केलेला आहे. त्याचप्रमाणे केव्ज आहेत, केव्ज मध्ये जे वॉटर सिपेजचे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्यामध्ये येणारा वेगवेगळे शेवा किंवा त्याच्यावर अल्गी वेगवेगळी तयार होत असते तिथे आपण ते वॉटर सिपेज थांबवण्यासाठी केव्हच्या वरच्या पार्ट मध्ये ते वॉटर डायव्हर्ट करून त्यात गॅप फिलिंग करून आपण देतो. त्याच्यामुळे ते पाणी कुठेही झिरपणार नाही त्याची आपण काळजी घेत असतो. त्याच्यामुळे या कामासाठी विशेष प्रशिक्षित संवर्धन शास्त्राची समज असलेल्या व्यक्तींचा समावेश आपण करून घेत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉन्युमेंटच्या प्रकारानुसार त्याच्या गरजेनुसार आपण त्याची स्वच्छता आणि त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा पुरातत्व विभागाच्या मार्फत केला जातो.
1: सर, तुमच्या उत्तरातनच कळतंय मगाशी जसं आपण म्हणालो की ह्या स्वच्छतेचं काम हे काही घरच्या सफाई सारखं काम नाहीये, ते व्यापक आणि काळजीनं करायचं काम आहे. त्या अनुषंगानंच विचारायचं आहे की सरकारच्या वतीनं म्हणजे पुरातत्व खात्याच्या वतीनं केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दलची, विशेषतः अलीकडे आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झालाय, त्या दृष्टीनं काही विशेष नियोजन केलंय का? आणि त्यानंतर त्या संबंधित वास्तूवरती त्या वास्तूचा टिकाऊपणा, पर्यटन आणि पर्यायानं नियमित देखभालीसाठी पुरेसा ठरू शकेल अशा रीतीनं महसूल मिळवता येणं, या दृष्टीनं या कामाचा किती फायदा होत असतो?
0: आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने साधारणतः 390 मॉन्युमेंट प्रोटेक्ट केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 60 किल्ले, त्याच्यानंतर 145 मंदिरं आणि इतर मॉन्युमेंट, असा एकूण 390 स्मारक ही राज्य संरक्षित स्मारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांमुळे त्यातील महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूचा 1 असे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन यादीमध्ये समावेश करता आला. यापैकी महाराष्ट्र

0: महाराष्ट्रातील सात किल्ले हे एस आहे यांच्याकडे प्रोटेक्टेड किल्ले आहेत. तर खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि साल्हेर हे चार किल्ले राज्य शासनाच्या अखत्यारीतले आहेत. या किल्ल्यांवर सध्या युनेस्कोला आपण सादरीकरण केलं होतं त्याप्रमाणे कन्झर्वेशन आणि त्याच्या अम्युनिटीजच्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू केलेली आहे. सात किल्ले जे एएसआयकडे आहेत त्यांच्यावरही महाराष्ट्र शासन नजीकच्या काळात असा निर्णय घेणार आहे की हे किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा एएसआयला काही फंड्स आपण त्यांना देणार आहोत. तर याच्या माध्यमातून त्या किल्ल्यांचे अपग्रेडेशन आपण करणार आहोत. आपले जर मॉन्युमेंट हे सुरक्षित स्वच्छ असतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर वेगवेगळ्या अम्युनिटीज त्या स्मारकांना तयार करून दिल्या त्या किल्ल्यांकडे किंवा त्या मंदिरांकडे जाण्यासाठी जर आपण सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच पर्यटक त्याच्याकडे आकर्षित होतात. ही जी जतन संवर्धनाची आपण पावलं महाराष्ट्र शासनातर्फे उचलत आहोत तर त्याच्यामुळे पर्यटकांचा ओघ असणार आहे.
1: सर म्हणजे हे काम फक्त सरकारचं नाही आहे, हे जर यशस्वी व्हायचं असेल तर लोकांची जबाबदारी सुद्धा त्यात मोठी असणार आहे, याविषयी काय माहिती द्याल?
0: निश्चितच अनेकांचे म्हणजे जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत काही व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहेत ते आपल्या स्मारकांबद्दल निश्चितच त्यांची एक आस्था आहे त्याच्याबद्दल त्यांचं प्रेम आहे. पण कधी कधी त्यांच्याकडनं अशा अनावधानाने चुका होऊ शकतात की त्याच्यामुळे मॉन्युमेंटला कायमस्वरूपीची हानी होऊ शकते. तर ते तसं न करता पुरातत्व विभागाच्या समन्वयानं त्यांच्या परवानगीनं त्यांच्या मदतीनं त्यांनी जर स्वच्छता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काय घनकचरा व्यवस्थापनाचं काम आहे त्याच्यानंतर सुरक्षिततेचं काम आहे तिथं इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये किंवा गाईडच्या स्वरूपात आपण जे करू शकतो म्हणजे तिथे माहिती देणारे लोक उपलब्ध करून देऊ शकतो अशा प्रकारचे विविध कामं आपण या स्मारकांवर करू शकतो आणि याच्यामध्ये लोकसहभाग खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि युनेस्कोला जेव्हा आपण हे 12 किल्ले दिले म्हणजे आपण जे नामांकन प्रक्रिया करत होतो तेव्हा यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली की ते म्हणजे लोकसहभाग हा खूप महत्वाचा त्यांनी पॉइंट घेतला आणि या किल्ल्यांच्या बाबतीत तोच आपल्याला पॉझिटिव्ह पॉइंट होता की लोक त्या स्मारकांशी खूप कनेक्ट आहेत हे जागतिक पातळीवर पाहिलं जातं आणि त्याच्यानुसारच आपल्याला जागतिक वारसाच्या संदर्भातली प्रक्रिया आपल्याला महत्वाची ठरतो. तर त्याच्यामुळे लोकसहभाग ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करता येणं शक्य आहे. पण ते फक्त आपल्याला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या माहितीच्या अनुसारच आपल्याला करणं अपेक्षित आहे. पण हेच आपण जर प्रत्येकाने आपली जबाबदारी मानली तर अशा प्रकारचा कचरा किंवा प्रदूषण हे आपल्या स्मारकांवर होणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली तर हे निश्चितच हे आपले वारसास्थळ हे स्वच्छ आणि सुंदर राहतील आणि ही संपूर्णतः जबाबदारी आपण सर्वांचीच आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही जबाबदारी घेतली तरी स्मारक स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो.
1: सर पुरातन वास्तूंच्या स्वच्छतेसंबंधी इतकी महत्वाची माहिती तुम्ही अगदी सोप्या शब्दांमध्ये आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. 103.6 megahertz सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपले स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ 8/1948, दिनांक 29 मे 2026. यानंतरचा कार्यक्रम आपण लगेचच ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी. डॉक्टर स्मिता कोले, सहयोगी प्राध्यापिका, पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये पशुपालकांसाठीचा एक विषय घेऊन आलेलो आहोत, शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती. शेतकरी बंधूंनो, आपण सगळेजण जाणतोच की शेतीला जोडधंदा हा अत्यंत महत्वाचा आहे. पूरक व्यवसाय करणं हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे आणि त्यामध्ये जर आपण शेळीपालन आपल्याला करायचं असेल किंवा आपण करत असू तर आपल्याला कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी, त्याचं व्यवस्थापन कसं आपण करायला हवं, किंवा जे शेळीपालन करत आहेत त्यांनी सुद्धा कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आज आपल्याला या चर्चेमधून मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, यासाठी आज आपल्याकडे शिरवळच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर स्मिता कोल्हे स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत. मॅडम नमस्कार.
3: धन्यवाद प्रिया मॅडम.
2: तर सुरुवातीला मला सांगा की पशुपालनामध्ये शेळीपालनाला किती महत्व आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेळीपालन करणारे पशुपालक किती आहेत किंवा त्यांचा कसा कल आहे शेळीपालनाकडे.
3: अगदीच. आज आपण शेतकरी बंधूंनो शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापनाच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहे आणि आपण त्या कशा अवलंबव्या याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी व कृषीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे आणि जर आपण पशुपालन व्यवसायाचा विचार केला तर दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध पदार्थ निर्मिती, वराहपालन, नंतर मेंढी पालन इत्यादी व्यवसाय आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने केले जातात आणि या पशुपालन व्यवसायाच्या साखळीमध्ये प्रामुख्याने शेळीपालनाला आपण जास्त प्राधान्य देतो. का बरं? तर शेळीपालन व्यवसाय हा अत्यंत कमी जागेत कमी भांडवलीमध्ये सुद्धा फार फायदेशीर ठरू शकतो आणि आपण आर्थिकरित्या स्वायत्त होऊ शकतो, त्यामुळे पशुपालनामध्ये शेळीपालन व्यवसाय हा उत्तम आहे.
2: मॅडम आपण जर विचार केला तर अनेक जोडधंदे आहेत, गाई म्हशी पालन असू देत किंवा कोंबडी पालन असू देत, पण शेळीपालन या सगळ्यांमध्ये सरस ठरतं का, काय वाटतं तुम्हाला?
3: अगदी बरोबर. आता प्रत्येकच पशुपालन व्यवसाय हा उत्तम आहे, परंतु आपल्या ग्रामीण भागाचा विचार केला असता आपल्याला माहितीच आहे की शेळीपासून आपल्याला मांस मिळते, कातळी मिळते, लेंडी खत मिळते आणि दूध सुद्धा मिळते. सध्या तर शेळीच्या दुधाला प्रचंड मागणी सुद्धा आहे आणि शेळ्या ह्या लवकर वयात येतात, त्याचबरोबर त्यांचा गाभण काळ तुलनेने कमी असतो आणि त्यामुळे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या 3 वेळा वितात अत्यंत कमी चाऱ्यावर आणि त्या कठीण परिस्थितीत सुद्धा तग धरू शकतात आणि वातावरणीय बदलाशी त्या त्वरित जुळून घेण्याची त्यांची क्षमता असते. कमी भांडवलामध्ये आपण कमी जागेमध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतो. ग्रामीण भागामध्ये तर उत्तम व्यवसाय आहे, यापूर्वीच मी म्हटलेलं आहे, यामुळे आपण निश्चितच शेळीपालनाला प्राधान्य देऊ शकतो आणि हा व्यवसाय इतर व्यवसायांच्या तुलनेत आपले जे होतकरू गरीब शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी अगदी सरस ठरू शकतो.
2: कमी भांडवलात करता येणारा हा शेळीपालन व्यवसाय आहे, पण जर आपले काही नवीन पशुपालक आहेत त्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे शेळीपालनाचा, तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: अगदी. आपण शेळीपालनाबद्दल यापूर्वीच थोडंफार बोललेलो आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण शेळीपालन कशासाठी करतो हे सर्वांनी ठरवायला हवं. आता शेळीपालन प्रामुख्याने आपण मांस उत्पादनासाठी करतो आणि शेळीच्या मांसाबद्दल कुठलाही अडसर येत नाही आणि तुम्हाला माहितीच आहे की मटणाचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे शेळीपालन हा एक शाश्वत व्यवसाय म्हणून तग धरून आहे. शेळीपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर आपण नेहमी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या पारंपरिक

0: ज्ञानाला, जसं मी नेहमीच म्हणते की पारंपरिक ज्ञानाला शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड द्यायला हवी आणि व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात करायला हवी आणि हळूहळू अनुभवातून आपला व्यवसाय विस्तारावा, जेणेकरून आर्थिक नुकसान आपल्या पशुपालकांना होणार नाही. आणि शेळीपालन व्यवसायाची सुरुवात करताना शेळीची निवड, त्यांचे आरोग्य, प्रजनन, आहार व्यवस्थापन, त्यांचा निवारा व्यवस्थापन इत्यादी बाबींचे नियोजन काटेकोरपणे केल्यास निश्चितच हा व्यवसाय त्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरेल.
1: अच्छा, शेळीपालन आपण जेव्हा करतो तेव्हा संगोपनाच्या काही विशिष्ट व्यवस्थापन पद्धती आहेत, म्हणजे संगोपनाच्या म्हणण्यापेक्षा शेळीपालन करताना काही जण मुक्त संचार पद्धतीने करतात किंवा काही बंदिस्त गोठ्यांमध्ये असतात, या वेगवेगळ्या पद्धतींविषयी आम्हाला मार्गदर्शन करा.
0: अगदीच, जेव्हा आपण शेळीपालन व्यवसाय बघतो तर तो बरेच जण पारंपरिक पद्धतीने करतात, आता काही व्यावसायिक पद्धतीने सुद्धा करतात. आता जेव्हा आपण शेळीपालनाच्या संगोपनाच्या पण पद्धती म्हणूया किंवा व्यवस्थापन पद्धती म्हणूया, तेव्हा त्यामध्ये आपण तीन पद्धती असतात, एक मुक्त व्यवस्थापन पद्धती, अर्धबंदिस्त व्यवस्थापन पद्धती आणि बंदिस्त व्यवस्थापन पद्धती. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीचं शेळीपालन बघूया.
1: बर, मग मुक्त व्यवस्थापन पद्धतीने शेळीपालन जर केलं तर ते जास्त फायद्याचं आहे का?
0: आता प्रत्येकाचं जी भौगोलिक परिस्थिती आहे, त्यांच्याकडे उपलब्ध भांडवल आणि उपलब्ध साधन सामुग्री याचा विचार करून प्रत्येक पशुपालकांनी कुठली व्यवस्थापन पद्धती योग्य आहे याचा विचार करावा.
1: अच्छा.
0: आज आपण या तिन्ही पद्धतींचा थोडासा उहापोह करूया. सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना मुक्त व्यवस्थापन पद्धतीची माहिती देते. आता आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये मिश्र कळपामध्ये इतर पाळीव प्राण्यांसोबत नैसर्गिक पडीक किंवा नापीक जमिनीवर उगवलेल्या गवतावर, चराऊ कुरणावर अथवा धान्य पिकाच्या अवशेषांवर शेळ्या चराई करून जोपासल्या जातात. आपण म्हणूया याला पारंपरिक पद्धतीने आपण पिढ्यानपिढ्या व्यवसाय करतो ते शेळीपालन. यामध्ये चराऊ कुरणावरील झाडाच्या सावलीचा, नदी नाले, तळ्यातील पाण्याचा उपयोग करून आपण घेतो. या पद्धतीमध्ये निवारा, चारा वैरण, खुराक, पाण्याची वेगळी अशी काही व्यवस्था केली जात नाही. यासाठी शेळ्या पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. या पद्धतीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत शेळ्यांना संरक्षण फार कमी मिळते, परंतु अडचणीच्या काळात रात्रीच्या वेळी काटेरी फांद्यांचे कुंपण घालून उघड्यावर अथवा झाडाखाली आपण निवाऱ्याची सोय करतो. आता मुक्त व्यवस्थापन पद्धती कमी पावसाच्या शिवाय उष्ण हवामानात डोंगराळ प्रदेशात सोयीस्कर आहे. या पद्धतीमध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो. अल्पभूधारक शेतकरी, त्याचबरोबर शेतमजूर, दुर्बल घटकातील व्यक्ती, पारंपरिक स्वतंत्र पशु व्यवसाय आणि उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून आपण या मुक्त व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करू शकतो. शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलता, अत्यल्प जमीन धारणा, वैरण पाण्याची कमतरता, न परवडणारी कोरडवाहू जमीन हे प्रमुख कारणे आहेत. या पद्धतीमध्ये कळपातील शेळ्यांची संख्या जास्त असते, परंतु भांडवली गुंतवणूक, मजूर, चारा पाणी, औषधोपचारावरील होणारा खर्च कमी लागतो. शेळ्यांना व्यायाम मिळतो, त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी जोपासल्या जातात, कारण त्या स्वतः कुरणामध्ये स्वतः स्वतः चरण्यासाठी आपण सोडतो. आणि शेळ्या जोपासण्यासाठी रोजंदारावरील किंवा हंगामी मजुरांचा वापर केला जात नाही. या पद्धतीमध्ये कुटुंबातील व्यक्तींचा व्यवस्थापनासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे इतर व्यवस्थापन पद्धतींच्या तुलनेमध्ये या पद्धतीमध्ये भांडवली गुंतवणुकीच्या प्रमाणात आपण म्हणूया आर्थिक उत्पन्न मिळते. आणि व्यापारी तत्वावर शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी मुक्त स्थलांतर पद्धतीची सुद्धा शिफारस बऱ्याचदा केली जाते, कारण मुक्त चराऊ कुरणांवर शेळ्यांच्या चरण्यावर बंधन राहत नाही.
1: लेंडी खत चांगलं,
0: अगदी बरोबर, आणि लेंडी खत वाया जाऊन खताचे उत्पन्न मिळत नाही. शेळ्यांच्या प्रजनन, आहार आणि दुग्ध उत्पादनावर नियंत्रण ठेवता येत नाही. करड्यांची शरीराची वाढ खुंटते, त्यामुळे करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते आणि अधिक उत्पादनाची अपेक्षा करता येत नाही, कारण त्यांना आपण चराऊ भागामध्ये आपण चरण्यासाठी सोडून देतो. आणि व्यापारी तत्वावर शेळी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बंदिस्त अथवा अर्धबंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा मुख्यत्वे अवलंब केला जातो.
1: अच्छा, हे झालं मुक्त व्यवस्थापन पद्धत, पण हे त्यांचे फायदे तुम्ही आम्हाला सांगितले, त्याचे काही तोटे आहेत ते जर बघितले तर, म्हणजे माझ्या अंदाजाने की मुक्त संचार पद्धत जेव्हा असते शेळ्यांची तेव्हा जंगली श्वापदांपासून त्यांना भीती असते किंवा सर्पदंश
0: बरोबर
1: किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती, तर
0: अगदी बरोबर
1: त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का, म्हणजे ते सुद्धा शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे.
0: अगदीच बरोबर. आता

0: आपण अगदी थोड्या वेळा अगोदरच म्हटलं की आपण जेव्हा मुक्त स्थलांतर पद्धती वापरतो तेव्हा बऱ्याचदा आपले त्यांच्यावरती बंधनं राहत नाही, किंवा आपण म्हणू शेळ्यांच्या चराऊ कुरणावर सुद्धा बंधन राहत नाही, त्यांचे लेंडीखत सुद्धा वाया जाते आणि त्याचबरोबर त्यांच्या आहार प्रजनन आणि आपण म्हणूया त्यांच्या दूध उत्पादनावर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. करडांच्या शरीरांची वाढ आणि त्यांच्या इतर नोंदी सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे ठेवता येत नाही आणि करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते, जंगली श्वापदांचा त्रास होतो, चराऊ कुरणांमध्ये बऱ्याचदा त्यांनी काय खाल्लेलं आहे याच्यावर आपला अंदाज येत नाही, विषबाधेमुळे बऱ्याचदा मृत्यू दर वाढू शकतो. त्यामुळे हे थोडेफार प्रमाणात तोटे आहेतच या पद्धतीचे,
1: पण तसंही कुठेतरी रिस्क असते. पण शेवटी मुक्त व्यवस्थापन हे एक चांगली कमी भांडवलात आणि जास्त फायदा मिळवून देणारी पद्धत आहे ज्याने शेळीचं आरोग्य सुद्धा चांगलं
0: राहू शकते.
1: यानंतर जी पद्धत तुम्ही म्हणालात अर्धबंदिस्त पद्धत, तर त्याच्या व्यवस्थापनाविषयी काय सांगाल?
0: आता अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये आपण मर्यादित स्वरूपात मुक्त आणि बंदिस्त पद्धतीचा समावेश करतो. मूळ ठिकाणापासून आपण शेळ्यांचे कळप स्थलांतर केले जात नाही. शेळ्या ह्या मिश्र कळपामध्ये जोपासल्या जातात, तसेच कळपाचे आकारमान 50 पेक्षा आपण अधिक सहसा ठेवत नाही. शेळ्यांचे कळप, नैसर्गिक कुरण, शेतातील बांधांवर, धान्य पिकांची काढणी केलेल्या क्षेत्रावर, तसेच झाडपाल्यावर दैनंदिन 6 ते 8 तास आपण या पद्धतीमध्ये शेळ्या चारल्या जातात. परंतु फक्त नैसर्गिक चाऱ्यावर शेळ्यांच्या अन्नद्रव्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही, त्याकरिता रात्रीच्या वेळी गोठ्यात हिरवी वैरण, कोरडा चारा तसेच खुराक गरजेनुसार दिला जातो. पिण्याच्या पाण्याची, क्षार चाटण्याची गोठ्यात सोय केली जाते. गाभण दुपत्या शेळ्या आणि वाढत्या वयातील करड्यांची विशेष काळजी घेतली जाते या पद्धतीमध्ये. त्यामुळे शेळ्यांची आहार क्षमता, पचन क्षमता, उत्पादनासाठी अन्नद्रव्य वापरण्याची कार्यक्षमता वाढते. शरीराच्या वाढीचा वेग, मांस उत्पादन, शेळ्यांची पुनरुत्पादन क्षमता आणि दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. तसेच लेंडी खताचे उत्पादन सुद्धा आपल्याला या पद्धतीमध्ये अधिक मिळते आणि आहारातील अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि उत्पादनासाठी वापर या पद्धतीमध्ये मुक्त व्यवस्थापन पद्धतीपेक्षा निश्चितच चांगला होतो. तसेच स्वस्त मांस उत्पादनासाठी उपलब्ध साधन सामुग्रीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी मिश्र व्यवस्थापन पद्धत चांगली तसेच सोयीस्कर आहे. नैसर्गिक कुरण आणि चाऱ्याकरिता जागेची उपलब्धता नसल्यास अशा भागामध्ये आपण बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा. जागा कमी असेल तर आपण अर्धबंदिस्त पद्धतीचा वापर सहसा करू शकत नाही.
1: मला असं वाटतं की पुढचं आपल्याला तेच जाणून घ्यायचंय की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं व्यवस्थापन कसं करावं लागतं.
0: बरोबर. आता आपण अर्धबंदिस्त आणि मुक्त व्यवस्थापन पद्धती बघितलेलंच आहे. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या ह्या निवाऱ्याच्या सुरक्षित ठिकाणी दिवस रात्र सुधारित एका जागेमध्ये, गोठ्यामध्ये किंवा वाड्यामध्ये ठेवल्या जातात. या व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या बाहेर चरावयास पाठवल्या जात नाही आणि गरजेनुसार शेळ्यांना वैरण, खाद्य, पाणी, औषधोपचार गोठ्यातच केला जातो. आणि या पद्धतीमध्ये उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे समजा प्रामुख्याने आपल्याला शेळीपालनच करायचं असेल आणि आपल्याला मुख्यत्वे मांस उत्पादन किंवा आपल्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचं असेल आणि त्यासाठी आपण शेळीपालन करत असते तर मुख्यतः ही व्यवस्थापन पद्धत वापरण्यात येते. या पद्धतीमध्ये शेळ्यांचे कळप आकाराने लहान असून वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात येतात. या पद्धतीमध्ये जातीवंत शेळ्यांची अनुवंशिक उत्पादन क्षमता विकसित होऊन अधिक चालना मिळण्यास मदत होते. यामध्ये नैसर्गिक प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देण्यासाठी सुधारित गोठ्याची आवश्यकता असते. त्यामध्ये शेळ्यांच्या व्यवस्थापनाकरिता मजुरांची आवश्यकता सुद्धा असते. चारा पिकांच्या उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सुविधा असलेल्या जमिनीची सुद्धा आवश्यकता असते. साधारणपणे एका शेळीकरिता वर्षभर लागणारी हिरवी वैरण उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सोय असलेली साधारणपणे 2 गुंठे जागेची आवश्यकता असते. बंदिस्त शेळीपालन व्यवस्थापनामध्ये शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवले जाते. यामध्ये सांसर्गिक रोगाचे प्रमाण कमी राहते. आपण त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष देतो, त्यांचं रोगांचे निर्मूलन करण्याकडे सुद्धा लक्ष देतो, व्यवस्थित लसीकरण करतो आणि तसेच लेंडी खताचे जास्त उत्पादन मिळते. शेळ्यांना त्यांच्या गरजेनुसार आहार दिला जातो, त्यामुळे करडांची वाढ झपाट्याने होते. त्यांच्या योग्य व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवता येते. औषधोपचार तसेच त्यांच्या खर्चांच्या नोंदी, नंतर किती नफा झाला याच्या

सुद्धा आपण नोंदी अद्ययावत या व्यवस्थापन पद्धतीमध्ये ठेवणे सोयीचे होते. व्यापारी तत्वावर मांस आणि दूध उत्पादनासाठी ही अतिशय चांगली पद्धत आहे, परंतु बंदिस्त व्यवस्थापनातील शेळ्या ह्या पूर्ण परावलंबी असतात. अन्न, निवारा, औषधोपचार, व्यायाम अशा अनेक गरजांसाठी शेळ्यांना पूर्णपणे शेळी पालकांवरच अवलंबून राहावे लागते. राज्यातील कुरणांची तसेच पिकाखालील क्षेत्र आपल्याला माहितीच आहे की दिवसेंदिवस कमी होत चाललेली असल्यामुळे सध्या आपण याला बंदिस्त किंवा ठाणबंद शेळीपालन म्हणू शकतो ही

0: पण ही थोडं खर्चिक आहे.
1: अगदी बरोबर.
0: त्यासाठी त्यांना पशुपालकांना थोडी तयारी ठेवावी लागेल.
1: भांडवल
0: हां
1: लागतेच.
0: बरोबर. त्याच्यासाठी पण काही अनुदान असतं का?
1: हो हो अनुदान असतो. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना आहे. तेव्हा पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून कुठल्या योजना आहे त्या योजनाचा जरूर लाभ घ्यावा.
0: बरोबर आहे. बंदिस्त व्यवस्थापनाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं, अजून थोडक्यात आपण जाता जाता त्यांना फायदे सांगूयात की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत ही असुरक्षित आहे आणि आपल्याला हमखास जर उत्पन्न घ्यायचं आहे, अगदी व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला करायचंय, तर हे चार पाच फायदे जास्त आपण त्यांना महत्वाचे आहेत ते त्यांना सांगूयात.
1: बंदिस्त व्यवस्थापन जसं म्हटलं तसं आपण याच्यामध्ये आपण शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेतो, त्यांच्याकडे आपलं पूर्ण लक्ष असते. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये सांसर्गिक रोगाचा आणि जंतांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये शेळ्यांच्या हालचाली मर्यादित स्वरूपात होत असल्यामुळे शेळ्यांची शक्ती वाचते आणि परिणामी आपल्याला मांस उत्पादन वाढीस मदत होते. पैदाशीकरिता निवड अथवा संकरित पद्धत अंमलात आणणे सोपे होऊन अधिक उत्पादन देणाऱ्या शेळ्यांचे चांगल्या प्रकारे आपल्याला संगोपन करता येते. दैनंदिन व्यवस्थापन आपल्याला या पद्धतीमध्ये करणे अगदी उत्तमपणे सोपे जाते. बंदिस्त शेळीपालनामध्ये पिकांचे नुकसान होत नाही, त्याचबरोबर शेळ्यांपासून मिळणारे लेंडीखत सुद्धा आपण वापरू शकतो आणि आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.
0: मला असं वाटतं की आता एकंदरीतच शेळीपालन व्यवसायामध्ये ज्या काही व्यवस्थापन पद्धती आहेत, या तीन पद्धती ज्या मुख्य आहेत त्या तुम्ही आम्हाला छान सांगितल्या आहेत. जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना किंवा आपले जे पशुपालक आहेत ज्यांना शेळी पालन करायचंय किंवा जे शेळी पालन करत आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल दोन शब्दात?
1: शेळीपालन व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नियमित देखभाल यांचा संगम झाल्यास हा व्यवसाय अत्यंत यशस्वी तसेच नफादायक ठरू शकतो. शेळ्यांना संतुलित पौष्टिक आहार देणे, स्वच्छ हवेशीर निवारा व्यवस्था उपलब्ध करून देणे तसेच नियमित लसीकरण, आरोग्य तपासणी करणे हे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे. याशिवाय सुधारित स्थानिक परिस्थितीला अनुरूप जातींची निवड, योग्य प्रजनन व्यवस्थापन, पिल्लांची योग्य काळजी घेणे, खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं ठरतं शेळीपालनामध्ये. आणि नेहमीप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती यामुळे उत्पादनाला चांगला दर मिळतो. प्रशिक्षण जर शेळीपालकांना हवं असेल तर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय
0: शिरवळ
1: जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येते तिथे तीन तीन दिवसांचे प्रशिक्षण होत असतात. त्यांनी निश्चितच आमच्या महाविद्यालयामध्ये संपर्क साधावा आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. एकूणच शेळीपालन हा कमी खर्चात सुरू होणारा, कमी जोखमीचा आणि लवकर परतावा देणारा व्यवसाय आहे. योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य तसेच स्वावलंबन मिळवून देणारा प्रभावी असा व्यवसाय आहे.
0: धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की जे आपले पशुपालक आहेत त्यांच्या शंकांचं नक्कीच निरसन झालं असेल आणि तुम्ही आलात याविषयी आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोले, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी.
1: माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:50 झालेत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: श्रोते हो, उन्हाळ्यात घ्यायच्या काळजीविषयी थोडंसं. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावं. हलके सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा टोपी, बूट, चप्पलचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसंच ओल्या कपड्यांनी डोकं, मान, चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक अशा पेयांचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम अशी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हं ओळखावीत आणि चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावं, तसंच त्यांना पुरेसं पाणी द्यावं. घरं थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसंच थंड पाण्यानं वेळोवेळी स्नान करावं. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावं. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. गरोदर कामगार स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरता शेड उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12 ते 3:30 या कालावधीत उन्हात बाहेर जाण्याचं टाळावं. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचं टाळावं. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळावीत. दुपारी 12 ते 3:30 या कालावधीत बाहेर काम करण्याचं टाळावं. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचं टाळण्यात यावं. तसंच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारं आणि खिडक्या उघडी ठेवावीत.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे अशी माहिती चौहान यांनी दिली. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं चौहान म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चौहान म्हणाले. सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्र

पात्रता चाचणी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य असून त्यासाठी शिक्षकांना दिलेली मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. शिक्षकांना चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मुदतवाढ देण्याचे तसेच ही परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिक्षकांच्या सेवा शर्तींमध्ये याचा अंतर्भाव नसल्याचं कारण देत अनेक शिक्षकांनी TET बंधनकारक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं, ते सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिका समूहावर न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी सशक्त आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी त्यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले आहेत. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट UG परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं NTA स्पष्ट केलंय. भारताने माता आणि बाल आरोग्य, पोषण आणि आर्थिक संरक्षण या क्षेत्रात वेगाने प्रगती केल्याचं आज प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटलं आहे. या सर्वेक्षणानुसार 95.9% गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी घेण्यात आली तर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सरकारी मदत घेणाऱ्या मातांचं प्रमाण 70% (76.2%) वाढलं आहे. भारताचा एकूण प्रजनन दर 2% कायम असून 1 वर्षापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण 96% जास्त असल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे. या सुधारणा सरकारच्या विविध उपक्रमांचा सातत्यपूर्ण प्रभावच दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं अनावरण आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात LPGचा 30 दिवस पुरेल इतका राखीव साठा करण्याचे निर्देश सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत त्या आज बोलत होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलंय. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवाल म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,000

0: 114 प्रकरणं उघडकीस आली, त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. भारत चीन सीमा व्यवहार समन्वय कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सीमापार नद्यांचं व्यवस्थापन आणि सहकार्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सीमेवरच्या नद्यांच्या पाणी व्यवस्थापन संबंधात लवकरच एक तज्ज्ञांची बैठक व्हावी अशी मागणी भारतानं केली आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग ल्यांग उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर येणार असून ते प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. काँगो प्रजासत्ताकात इबोलाचे 906 संशयित रुग्ण असून त्यातले 223 जण मृत्यू पावले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेनं आज ही माहिती दिली आहे. काँगो प्रजासत्ताकात बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची साथ सुरू असून 125 जणांना इबोलाचीच लागण झाल्याचं नक्की झालं आहे आणि त्यातल्या 17 जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. या बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची लागण युगांडातही झाली असून त्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांनी आज 48 उपनौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले कोचर जुलै 1988 भारतीय नौदलात रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी नौदलातली विविध पदं भूषवली आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत पॉप म्युझिक.

मुरली कृष्ण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे गीत होतं किशोर कुमार सिंग यांचं, संगीत होतं संबित यांचं. श्रोते हो, ही आहे मोहम्मद वकील यांनी गायलेली निदा फाजली यांची रचना, संगीत अनुज कपूर यांचं.

निशा यांनी गायलेलं हे गीत होतं मनोहर अय्यर यांचं, संगीत होतं तबून यांचं. पॉप म्युझिक आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

रूप कुमार राठोड आणि सोनाली राठोड यांनी गायलेलं हे गीत होतं के सिंग आणि मयंक यांचं. संगीतकार होते रूप कुमार राठोड. पॉप म्युझिक आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारी महके जीवन।
2: रसिक श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत मोहम्मद रफी यांनी गायलेल्या संगम चित्रपटातल्या या गीतानं।

संगम या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं हसरत जयपुरी यांचं. संगीतकार होते शंकर जयकिशन. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐका लता मंगेशकर यांना.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं ममता या चित्रपटातलं. गीतरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत होतं रोशन यांचं.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

मोहम्मद रफी यांना आपण ऐकलत काजल या चित्रपटासाठी. ही गीतरचना होती साहिर लुधियानवी यांची, संगीत होतं रवी यांचं. रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांना आपण ऐकलत. मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली एस डी बर्मन यांनी ज्वेल थिप या चित्रपटासाठी.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: रजनीगंधा या कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत आहे आया सावन झुमके या चित्रपटातलं.

आया सावन झूम के या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, ही गीतरचना होती आनंद बक्षी यांची. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. रजनीगंधा या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मोहम्मद रफी आणि शारदा यांनी गायलेलं गुमनाम चित्रपटातलं गीत. गीतरचना हसरत जयपुरी यांची, संगीत शंकर जयकिशन यांचं.

रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 10:30 वाजलेत. श्रोतेहो, आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संध्या फडके यांनी सतारीवर सादर केलेला राग छायानट प्रसारित करीत आहोत.

संध्या फडके यांनी सतारीवर सादर केलेला राग छायानट आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 11 वाजता हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.